0: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅथनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅथनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।
1: आणि श्रुती हो, याबरोबरच मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत। आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे। सकाळचे 7:07 होत आहेत। ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर या केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू। दरम्यान जाहिरात संदेश छत्रपती संभाजीनगर केंद्र।
2: भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत भारत इनोव्हेट्स 2026 हा प्रमुख उपक्रम आयोजित केला जात आहे। हा भव्य उपक्रम 18 ते 20 जून 2026 दरम्यान नीस फ्रान्स येथील पलाइस डेस काँग्रेस येथे होणार आहे। या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारताची संशोधन आणि नवोपक्रम प्रणाली, अत्याधुनिक पण मितव्ययी तंत्रज्ञान तसेच देशातील उत्कृष्ट मानवी संसाधनांचा जागतिक स्तरावर गौरव करणे हा आहे। IIT मुंबईची निवड या उपक्रमासाठी नोडल संस्था म्हणून करण्यात आली आहे। सविस्तर माहिती https://bharatinnovates.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे।

0: करू या वेगी
1: विसरू नका. येत्या 10 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येते तुमच्याच महसूल मंडळात.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. जागतिक आर्थिक अस्थिरता, पुरवठा साखळीतल्या अडचणी आणि आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे वाढणारी महागाई यांचा सामना करण्यासाठी सामूहिक सहभागाचं पंतप्रधानांचं आवाहन. तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तामिळगावेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती उत्सवानिमित्त मुंबईत ड्रोन शो आणि सांस्कृतिक कार्यक्रम. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी पाठ्यपुस्तक अनिवार्य करण्यासंदर्भात बालभारतीकडून परिपत्रक जारी. आता सविस्तर बातम्या. जागतिक आर्थिक अस्थिरता, पुरवठा साखळीतल्या अडचणी आणि आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे वाढणारी महागाई यांचा सामना करण्यासाठी सामूहिक सहभागाचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल हैदराबाद इथं जाहीर सभेत बोलत होते. भारत विकसित होण्याच्या दिशेनं वेगानं आगेकूच करत आहे, मात्र कोविडनंतरच्या परिस्थितीमुळे आणि आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे अन्नधान्य, इंधन आणि खतांच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे.

0: असल्याचं त्यांनी सांगितलं. देशवासियांना कर्तव्य भावनेनं पुढे येण्याचं आवाहन करत पंतप्रधानांनी देशभक्ती म्हणजे फक्त बलिदानच नव्हे तर कठीण काळात जबाबदारीने जगणं आणि देशासाठी योगदान देणं असल्याचं सांगितलं. पेट्रोल डिझेलचा संयमी वापर, सार्वजनिक वाहतूक आणि इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक वापर, परकीय चलनाची बचत करण्यासाठी परदेशी वस्तूंचा मर्यादित वापर तसंच रासायनिक खतांचा कमी वापर करून सेंद्रीय शेतीकडे वळण्याचं त्यांनी आवाहन केलं. वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन कॉन्फरन्सेस, व्हर्च्युअल मीटिंग्स यावर अधिक भर द्यावा. आवश्यक परदेश प्रवास, परदेशी सुट्ट्या आणि परदेशी लग्न टाळावेत. देशांतर्गत पर्यटन आणि देशातल्या कार्यक्रमांना प्राधान्य द्यावं आणि एक वर्ष अनावश्यक सोन्याच्या खरेदीपासून दूर राहावं असं आवाहनही त्यांनी केलं. प्रत्येक नागरिकांनी या संकल्पांची अंमलबजावणी केल्यास भारत प्रत्येक संकटावर मात करून अधिक सक्षम बनेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. ते म्हणाले,
1: वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन कॉन्फरन्सेस, व्हर्च्युअल मीटिंग, इनको हमें फिर से प्राथमिकता देनी है. गोल्ड यानी सोने की खरीद एक और पहलू है जिसमें विदेशी मुद्रा बहुत अधिक खर्च होती है. एक जमाना था जब संकट आता था, कोई युद्ध होता था तो लोग देश हित में सोना दान दे देते थे. आज दान की जरूरत नहीं है, लेकिन देश हित में हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे.
0: या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन तसंच उद्घाटन झालं. हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवरील गुडेलबेलोरू आणि मेहबूबनगर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 167 चौपदरीकरण प्रकल्पाचं उद्घाटन, पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन तसंच सिंधू रुग्णालयाचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात आलं. तत्पूर्वी बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात पंतप्रधान सहभागी झाले होते. स्वच्छ भारत अभियान हे आता लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलं असून हे अभियान समाजाच्या शक्तीवर पुढे जात असल्याचं ते यावेळी म्हणाले. पर्यावरण संवर्धन, युवा सक्षमीकरण, आंतरिक कल्याणाच्या माध्यमातून एक विकसित भारत घडवण्याचं आवाहन करत त्यांनी सेवा, अध्यात्म आणि सामाजिक परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या भूमिकेचं कौतुक केलं. देशभरात जर उष्णतेची लाट किंवा पूरस्थिती उद्भवली तर त्याला तोंड देण्याकरता विविध केंद्रीय सरकारी यंत्रणांच्या असलेल्या सज्जतेबाबत आढावा घेण्याकरता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेतली. कोणतीही मनुष्यहानी होऊ नये तसंच मालमत्तेचं कमीत कमी नुकसान व्हावं याकरता पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणांची तयारी, विविध यंत्रणांमध्ये असलेला समन्वय, संसाधनांची उपलब्धता याविषयी त्यांनी या बैठकीत आढावा घेतला. देशभरातल्या पूरनियंत्रणासाठीच्या दूरगामी उपायांचा तसंच महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांचं पुरापासून संरक्षण करण्यासाठीच्या उपायांचा आढावाही शहा यांनी या बैठकीत घेतला. तामिळनाडूमध्ये टीव्हीके अर्थात तामिळगा वेत्रिकळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर अन्य 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी काँग्रेस, सीपीआय, सीपीआयएम, व्हीसीके आणि आययुएमएल यांच्या सदस्यांसह 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल आर्लेकर यांनी सांगितलं आहे. लोकशाही बळकट करण्यामध्ये प्रत्येक मतदारानं सहभागी होणं अनिवार्य असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं आहे. तिरुपती इथं काल ते पत्रकारांशी बोलत होते. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुदुच्चेरी आणि तामिळनाडू इथं झालेल्या यशस्वी आणि शांततापूर्ण निवडणुकांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. ज्ञानेश कुमार सध्या तिरुपतीच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर असून काल त्यांनी तिरुमला इथल्या श्री व्यंकटेश्वर मंदिरात दर्शन घेतलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

0: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती उत्सवानिमित्त सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं काल मुंबईत भव्य ड्रोन शो आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. दादर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर हा कार्यक्रम घेण्यात आला. या ड्रोन शोच्या माध्यमातून बाबासाहेबांचा जीवनपट उलगडण्यात आला. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. मातृदिनानिमित्त काल मुंबईत मालाड इथं पोषण अभियानांतर्गत खासदार मातृशक्ती पोषण वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात गरजू गर्भवती आणि मातांना पोषण किटचं वितरण खासदार पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं. मातांचं आरोग्य आणि कल्याण हे सक्षम समाज आणि विकसित भारताचा मजबूत पाया आहे. यानंतर गोयल यांनी बोरिवलीत शिंपोलीमध्ये घेतलेल्या पहिल्याच एसआरए जनता दरबारात 150 तक्रारी मार्गी लावल्या. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची काल नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात याच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली. राज्यात इंग्रजी, हिंदी, उर्दू, तामिळसह सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी पाठ्यपुस्तक अनिवार्य करण्यात आलं आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीनं परिपत्रक जारी केलं असून नवीन शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठीचे धडे शिकवण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लागावी, मराठीचं ज्ञान वाढावं, तसंच स्थानिक संस्कृती आणि परंपरेची ओळख व्हावी या उद्देशानं शासनानं हा निर्णय घेतला आहे. विज्ञान प्रचार आणि प्रसार, खगोलशास्त्राविषयी जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन तसंच विविध विज्ञानाधारित उपक्रम आणि प्रकल्पांबाबत परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर इथं काल बैठक पार पडली. अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या वतीनं घेण्यात आलेल्या बैठकीत जिंतूर तालुक्यात विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार प्रभावीपणे राबवण्यासाठी विविध समित्यांचं गठन आणि प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. भविष्यातील खगोल निरीक्षण शिबिरं, विज्ञान प्रदर्शन आणि वैज्ञानिक जनजागृती मोहीम अशा विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अधिष्ठातांच्या 4 पदांसाठी 24 जणांनी मुलाखती दिल्या. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी ही माहिती दिली. कुलसचिव पदासाठी येत्या 22 मे रोजी मुलाखत होईल. या पदासाठी एकूण 8 उमेदवार पात्र ठरले आहेत. संवैधानिक अधिकारी प्रवर्गातील 9 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले असून या पदांसाठीच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. ज्ञानस्त्रोत केंद्र संचालक आणि कुलसचिव पदासाठी पात्र उमेदवारांची अंतिम यादी घोषित करण्यात आली असून 12 आणि 22 मे रोजी या मुलाखती होतील अशी माहिती त्यांनी दिली. जालना जिल्ह्यातल्या डोमेगाव परिसरात काल अवकाळी पाऊस पडला. राज्यात काल सर्वाधिक 43.4 सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि बीड इथं सरासरी 42 तर धाराशिव इथं 40 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. जागतिक आर्थिक अस्थिरता, पुरवठा साखळीतल्या अडचणी आणि आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे वाढणारी महागाई यांचा सामना करण्यासाठी सामूहिक सहभागाचं पंतप्रधानांचं आवाहन. तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगावेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती उत्सवानिमित्त मुंबईत ड्रोन शो आणि सांस्कृतिक कार्यक्रम. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणी धाराशिव केंद्र FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सकाळचे 7:21 होत आहेत.

0: साठ डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: शेळी पालनातून समृद्धी. उस्मानाबादी शेळी सर्वत्र प्रसिद्ध आहे. बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा शेळी पालन एक प्रमुख उद्योग आहे. शेळी पालन उद्योग संघटित पद्धतीने केल्यास ऊस कारखानदारी स्पर्धा करू शकतो. तेव्हा संघटित व्हा, शेळी पालन उद्योग सुरू करा. शासनाच्या योजना, कर्ज पुरवठा, व्यापारी वृद्धी मधून शेळी कारखानदारी उभी करूया. संपूर्ण महाराष्ट्रात सभासद नोंदणी सेवा निःशुल्क करूया. भेटा, लिहा किंवा फोन करा. आमचा पत्ता: उस्मानाबादी शेळी मार्केटिंग सर्व्हिसेस, नवीन पोलीस मुख्यालयासमोर, धाराशिव, डॉक्टर वसंत मुंडे. मोबाईल क्रमांक 94 22 56 53 65.
2: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधू वरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 19.

श्रुती हो, ऐकूयात कार्यक्रमांसंबंधीचं एक निवेदन. श्रुती हो, आज दुपारी 12 ते 1 या वेळेत हॅलो आपकी पसंद या फोन इन कार्यक्रमासाठी आपण आम्हाला फोन करू शकता. फोन नंबर आहे 0242722662. या फोन नंबरवर आपण हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमासाठी आम्हाला फोन करू शकता. निवेदन संपलं.

विविधरंगी कार्यक्रमांची सुरेल गाण्यांची मैफिल जिथे धाराशिव आकाशवाणी केंद्र असेल तिथे ऐकत रहा, आनंदी रहा। आकाशवाणी धाराशिव केंद्र सकाळचे 7:25 होत आहेत। श्रोतेहो, महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आता सहक्षेपित करीत आहोत।

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, गेल्या भागात आपण जनगणना 2027 याच्या तयारीविषयी सविस्तर माहिती दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस यांच्याकडून जाणून घेत आहोत. या भागातही आपल्याला त्यांच्यासोबतचा हा संवाद असाच सुरू ठेवायचा आहे. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: सर, जेव्हा आपण घरगणना करतो त्यावेळेला घराची स्थिती, बांधकामाचं साहित्य काय वापरलं, खोल्यांची संख्या, या माहितीची आवश्यकता कशासाठी असते?
2: आता जसं आपण बघितलं की जनगणनेची माहिती दोन प्रमुख कारणांसाठी आपण त्याचा उपयोग कसा होतो हा थोडा

0: असा विचार केला तर आपल्या लक्षात येईल, तर नवीन योजना आखण्यासाठी किंवा ज्या योजना आखल्या आहेत त्यांचं एक मूल्यमापन टाइम सिरीज डेटा अनालिसिस वरनं करण्यासाठी. जनगणने अंतर्गत संकलित केलेली वैयक्तिक माहिती ही पूर्णतः गोपनीय असते, त्यामुळे ही घराची जमीन, भिंत किंवा छप्पर ह्यासाठी वापरलं जाणारं प्रमुख साहित्य हे प्रत्येक कुटुंबांनी काय वापरलं हे आपण कधीच प्रकाशित करत नाही, पण त्याची जी सांख्यिकीय आकडेवारी आपण नंतर प्रकाशित करतो त्या आकडेवारीतून आपल्याला एक निदर्शन असं येतं की कच्ची घरं किती, पक्की घरं किती. मग शासनाला जर काही योजना राबवायच्या असतील तर त्या क्षेत्रामध्ये कच्ची घरं किती आहेत, पक्की घरं किती आहेत आणि त्यांना काय आवश्यक सुखसुविधा असतील किंवा त्यांच्यासाठी जे नियोजन करायचं आहे त्यासाठी ह्या आकडेवारीचा प्रामुख्याने उपयोग होतो.
1: बिलकुल. पण सर, याच्यात जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो तर कुटुंब प्रमुखाची माहिती असते, सदस्यांची संख्या असते, सामाजिक घटकांची माहिती असते, तर ही माहिती कशासाठी वापरली जाते?
0: आता कुटुंब प्रमुखाचं नाव जे आम्ही जनगणनेमध्ये घेतो ते आम्ही त्याचं संस्करण करत नाही, म्हणजे त्याचं प्रोसेसिंग करत नाही. ती एक आयडेंटिटी की ह्या कुटुंबाचा प्रमुख कोण, आणि पहिला टप्पा जो घर यादी व घर गणना आहे त्याच्यातून आपण एक जवळ 6-8 महिन्यांनी मुख्य टप्पा जनगणनेचा, जी लोकसंख्या गणना होते, मुख्य जनगणना होते, ती होत असते. ह्या दोन्हीला एक जोडणारा एक दुवा म्हणूया आपण, त्याला आम्ही म्हणतो अब्रिज हाऊस लिस्ट.
1: ओके.
0: तर त्यामध्ये आम्ही ही माहिती प्रकाशित करतो की इमारत क्रमांक काय आहे, गणनाघर क्रमांक काय आहे, कुटुंबाचा क्रमांक काय आहे आणि कुटुंब प्रमुखाचं नाव काय. त्यांनी काय होतं की पहिल्या टप्प्यामध्ये जो प्रगणक आहे तोच दुसऱ्या टप्प्यात असेल ह्याची काही शाश्वती नसते.
1: बरोबर.
0: दुसऱ्या टप्प्यात जो प्रगणक त्या घर यादी गटामध्ये मुख्य गणना करायला जाईल त्याला तेव्हा आम्ही प्रगणक गट म्हणतो दुसऱ्या टप्प्यासाठी, तेव्हा त्याला ही माहिती संदर्भासाठी म्हणून उपयोगी येते की मी ज्या प्रगणक गटात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना करत आहे त्याचं कुटुंब प्रमुख कोण आणि तिथं मला सर्वसाधारणपणे किती लोकांची माहिती संकलित करायची, हे एक सर्वसाधारण ठोक ताळा किंवा अंदाज म्हणून आपण वापरतो. सामाजिक वर्गीकरणाचा जर आपण विचार केला तर जनगणनेअंतर्गत आम्ही सर्वसाधारण 4200 तक्ते दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून आम्ही प्रकाशित करतो. हे टप्पे, हे तक्ते जे आहेत आमचे, हे स्त्री पुरुष ग्रामीण शहरी ह्या भागांसाठी जसे आम्ही एक परम्युटेशन कॉम्बिनेशननी आम्ही प्रकाशित करतो, तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती ह्यांच्यासाठी आणि एकूण लोकसंख्येसाठी अशा पद्धतीने आम्ही हे वर्गीकरण करत असतो. तर हे वर्गीकरण जे आहे ते संबंधित विभागाला खूप उपयोगी असतं आणि त्याच्यावरतूनच त्या संबंधित सामाजिक घटकांसाठी जे काही योजना आखायचे ह्याचे नियोजन ठरत असतं.
1: सर, अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे जे दुर्गम भाग आहेत आपल्याकडे, वाड्या वस्त्या असतील, दरी खोऱ्यातली काही ठिकाणं असतील किंवा गडचिरोली मेळघाट सारखा असा दुर्गम भाग असेल, तर अशा दुर्गम भागामध्ये आणि जिथे तंत्रज्ञानाची उपलब्धता नाही, ज्याला आपण डिजिटल डिवाइड म्हणू, डिजिटल दरी म्हणू, तर इकडे आपल्याला काय त्याच्यावर मात करण्यासाठी उपाययोजना करणार?
0: जनगणनेची जी प्री टेस्ट केली किंवा पूर्व चाचणी केली, ज्याला आपण कम्प्लीट ड्रेस रिहर्सल म्हणतो, अशी केली, त्यामध्ये दुर्गम भागात पण आम्ही ही चाचणी केलेली आहे. जनगणनेसाठी प्रगणकांना जे मोबाईल ॲप्लिकेशन आम्ही डेव्हलप केलेले आहेत, हे ॲप्लिकेशन वापरण्यासाठी तुम्हाला अविरत इंटरनेट जोडणीची गरज नाही.
1: बरोबर.
0: पहिल्यांदा ते ॲप्लिकेशन डाउनलोड करणं, ते तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करणं, फक्त ह्याच बाबीसाठी तुम्हाला इंटरनेट जोडणीची आवश्यकता आहे.
1: बरोबर.
0: त्यानंतर प्रत्यक्षात जेव्हा दुर्गम भागात तुम्ही वाड्या वस्त्यांवर तांड्यांवर जाल तिथे माहिती संकलनासाठी, तेव्हा हे ॲप ऑफलाईन चालणार आहे, म्हणजे तेव्हा इंटरनेट जोडणी नसेल तरी हे ॲप वापरता येणार आहे.
1: बरोबर.
0: संकलित माहिती जेव्हा सेंट्रल सर्व्हरवरती पुन्हा आपल्याला अपलोड करायची आहे त्यावेळेला पुन्हा आपल्याला इंटरनेट जोडणी आवश्यक लागणार आहे. मग त्यावेळेला ते प्रगणक जिथे त्यांना इंटरनेट जोडणी असते, तहसील म्हणजे तालुक्याचं ठिकाण असेल किंवा गावाचं एखादं ठिकाण असेल जिथं त्यांना एक सुयोग्य असं इंटरनेट जोडणी मिळते, तिथे येतात आणि ती माहिती ते सेंट्रल सर्व्हरवर अपलोड करतात. जरी हे आम्ही प्रीटेस्टमध्ये टेस्ट केलेलं असेल, आपण महाराष्ट्रामध्ये पण एका तालुक्यामध्ये हे ग्रामीण भागामध्ये दुर्गम भागामध्ये ह्याचं टेस्टिंग केलेलं आहे, पण अशी शक्यता नाकारता येत नाही की काही ठिकाणी अजून या अडचणी येतील, तर त्यासाठी आमचं स्थानिक पातळीवरचं जे प्रशासन आहे ते संपूर्णतः सज्ज आहे अशी कुठलीही जर अडचण आली तर ती तिथल्या इथं स्थानिक पातळीवरती सोडण्यासाठी आमचं प्रशासन 100% यशस्वी होईल याची मला खात्री आहे.
1: बिलकुल, इतकी छान माहिती सर तुम्ही जनगणनासाठी दिलेली आहे की कशी असते ती प्रक्रिया काय.

0: प्रारूप काय, पण शेवटी जाता जाता जनगणना 2027 विषयी जनतेला काय संदेश द्याय?
1: आतापर्यंतच्या चर्चांती आता आपल्या लक्षात आलंच असेल की जनगणना ही भारतातीलच नाही तर किंबहुना संपूर्ण विश्वातीलच एक सर्वात मोठी अशी प्रशासकीय प्रक्रिया आहे. भारताचा विचार केला तर 36 राज्य, साधारणतः 784 जिल्हे, 7000 आसपास तालुके, 5100 आसपास संविधानिक शहरे, 4500 आसपास जनगणना शहरे आणि 639000 एवढी गावं. तसंच महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर 36 जिल्हे, 355 तालुके, 431 संविधानिक शहरं आणि 268 जनगणना शहरं यांच्यासह अंदाजे 43744 गावांमध्ये एवढ्या मोठ्या आवाक्यात आपण जनगणना करणार आहोत. यासाठी देशपातळीवरती अंदाजे 31 लाख क्षेत्रीय कर्मचारी आणि प्रगणक पर्यवेक्षकांची नियुक्ती अपेक्षित आहे. तर आपल्या महाराष्ट्र राज्यात सुमारे 2,50,000 क्षेत्रीय अधिकारी प्रगणक पर्यवेक्षकांची नियुक्ती होणार आहे. त्यांच्यासमोर अनेक आव्हानं असणार आहेत, कारण त्यांचं सखोल प्रशिक्षण होणार आहे, ते आपल्या घरोघरी भेटी देणार आहेत. यंदा हा मे महिन्याचा जो कालावधी आहे, मे जून, यामध्ये हवामान खात्याने पण एक अंदाज व्यक्त केला आहे की यंदा उन्हाळा थोडासा जास्त प्रमाणात जाणवू शकतो. तर ग्रामीण भागात खूप दुर्गम भागांची आव्हानं एकदम वेगळी असणार आहेत. प्रगणक पर्यवेक्षकांना त्यासाठी खूप मोठी पायपीट करावी लागू शकते. तर शहरी भागाची आव्हानं वेगळी असू शकतात. शहरी भागामध्ये प्रगणक पर्यवेक्षक जेव्हा आपल्या घरी भेटी देतील, त्यावेळेला कुटुंबातील सदस्य उपलब्ध नसणे, नोकरीनिमित्त किंवा शिक्षणानिमित्त घरातील सर्व सदस्य बाहेर असणे, अशा वेळेला प्रगणकांना एकापेक्षा जास्त वेळेला त्या कुटुंबांना भेटी द्यावी लागण्याची शक्यता आहे. तर सर्वांनी शक्य तितक्या जास्त प्रमाणामध्ये स्वगणनेचा पर्याय निवडावा. सगळ्यात पहिल्यांदा आपली स्वगणना 1 मे ते 15 मे या कालावधीत पूर्ण करावी. म्हणजे प्रगणक आपल्या घरी जेव्हा 16 मे ते 14 जून या कालावधीत येतील, तेव्हा हा जो प्रत्यक्ष पत्रक आपण भरून घेतो किंवा त्याची पडताळणी करतो, ह्यासाठी लागणारा वेळ कमी होऊ शकेल. तसंच शहरी भागामध्ये ज्या सोसायटीज आहेत, उच्चभ्रू सोसायटीज असतील किंवा घरकुलं असतील, घर संकुलं असतील मोठी मोठी, अशा ठिकाणी प्रगणकांना एक प्रवेश मिळणं, गणना घरावरती त्यांची क्रमांक नोंदवणं, ह्यासाठी काही अडचणी येऊ शकतात, कारण कुटुंबांना त्याबाबत माहिती नसते किंवा जनजागृती नसते. तर अशा ठिकाणी जे रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन आहेत, त्यांचं एक सहकार्य अपेक्षित आहे की त्यांनी जनगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करणं कसं आवश्यक आहे हे आपल्या आपल्या सदस्यांना आधीपासूनच सांगून ठेवणं. तसंच जेव्हा प्रगणक आपल्या घरी येतील, त्यांची एकदा आपली ओळख आपण स्थापित केली, कारण प्रत्येकाकडे जनगणनेचं एक आयकार्ड असणार आहे, म्हणजे एक ओळखपत्र असणार आहे, त्याची एक निश्चिती आपल्याला झाली की हा जनगणनेचाच प्रगणक आहे. अशा पद्धतीने निश्चिती झाल्यानंतर मोबाईलचा वापर करताना बऱ्याच वेळेला सुयोग्य प्रकाश रचना लागते, कारण जर ऊन असेल किंवा जास्त प्रकाश असेल तर प्रगणकांना त्याच्यावरती काय माहिती नोंदवत आहे ती दिसत नाही. तर त्यांच्या बसण्यासाठी सुयोग्य प्रकाश रचना असलेली अशी एक आपण व्यवस्था करावी. आणि उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकाने स्वतःला एक हायड्रेटेड ठेवावं, यासाठी एक सौजन्य आपण म्हणूया, महाराष्ट्राची ती संस्कृती राहिलेली आहे की अतिथी देवो भव, या ह्याच्यानुसार जे प्रगणक आपल्या घरी येतील त्यांना बसण्यासाठी जागा एक उपलब्ध करून द्यावी, किमान पाणी, आणि त्यांना थोडंसं उन्हातून आल्यानंतर थोडं सावलीला बसून थोडं विश्रांती आणि चांगल्या पद्धतीने आपण एक 5 ते 7 मिनिटाचा वेळ जर त्यांना दिला तर येणाऱ्या अनेक वर्षांसाठी जी नियोजनासाठी आवश्यक ती माहिती प्रगणक आणि जनतेच्या सहकार्यातून आपण बिनचूकपणे या जनगणनेत संकलित करू असा मला निश्चित विश्वास आहे.
2: श्रोतेहो, भारतासारख्या या विशाल देशामध्ये जनगणना करणं किती एक आव्हानात्मक काम असतं, याच्यातली सगळी माहिती सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि विकासाच्या धोरणांना दिशा देण्याकरता म्हणून कशी संकलित केली जाते, याच्या संपूर्ण प्रक्रियेविषयी आपण सविस्तर जाणून घेतलं संतोष पायसर यांच्याकडून. त्यामुळं जनगणना प्रक्रियेमध्ये सहभागी होणं, स्वगणना करणं किंवा आपल्या घरी प्रगणक आल्यानंतर त्याला अचूक माहिती कशी दिली जावी, याबद्दल आपल्याला पायसरांनी सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे.

त्यामुळे मित्रांनो, जनगणना कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा, सविस्तर माहिती द्या आणि प्रगणक आपल्याकडे आल्यानंतर त्याला कुठल्याही पद्धतीची चुकीची माहिती देणं टाळा, किंवा तुमची दिलेली माहिती ही तुमच्याच विकासासाठी उपयुक्त असणार आहे. म्हणून जनगणना 2027 ब्रीद आहे, आपली जनगणना आपला विकास. त्यामुळं विकासाच्या या टप्प्यात सहभागी होण्याकरता तुम्ही दिलेली माहिती ही निश्चितपणे सटीक अचूक असलीच पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यामुळे या सविस्तर कार्यक्रमातून आणि या माहितीमधून तुम्हाला निश्चितपणे मार्गदर्शन मिळालेलं असेल. मी दिलखुलास कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल जनगणना महाराष्ट्र संचालनालयाचे संचालक संतोष पायसर यांचे मनापासून आभार मानतो. सर, तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि खूप सविस्तर माहिती आमच्या श्रोत्यांना उपलब्ध करून दिली आणि त्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढच्या भागात नवीन विषयासह आणि एका नव्या मान्यवरांसह सकाळी 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी राजेंद्र हुंजे आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिल खुलासा आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. तसंच हे प्रसारण आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही आपण ऐकत आहात. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: आणि श्रुतीहो हा कार्यक्रम सहक्षेपित केला आकाशवाणी धाराशिव केंद्राने. सकाळचे 7:40 होत आहेत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात आज आपण मिलिंद जोशी यांनी गायलेल्या काही रचना ऐकणार आहोत.

0: मिलिंद जोशी आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही सुगम रचना आता आपण ऐकलीत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.

श्रुती हो मिलिंद जोशी यांच्या स्वरातील काही रचना आपण ऐकतोय भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात. कार्यक्रमासंबंधीचं एक निवेदन. श्रुती हो, सकाळी 11 वाजता गुजरात येथील सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोमनाथ अमृतपर्वाच्या निमित्ताने जाहीर सभेला माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी संबोधित करतील. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, तेव्हा ऐकायला विसरू नका सकाळी 11 वाजता. निवेदन संपलं.

0: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करत, लवकर आराम देत, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
0: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

कार्यक्रमासाठी आपण आम्हाला फोन करू शकता आज दुपारी 12 ते 1 या वेळेत. आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-60-62. तेव्हा जरूर फोन करा हॅलो आपकी पसंद या फोन इन कार्यक्रमासाठी आज दुपारी 12 ते 1 या वेळेत.

श्रुति हो मिलिंद जोशी यांच्या सुरातिरणी संगीतातील काही रचना आपण ऐकल्यात भावधारा या कार्यक्रमात. याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणी धाराशिव केंद्र सकाळचे 8 वाजता आहेत. समाचार प्रभात हे दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं वार्तापत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

ओळख दिली. 1973 मध्ये आलेल्या या चित्रपटाने आधीच्या त्यांच्या अनेक अयशस्वी चित्रपटांची मालिका संपुष्टात आणली. या चित्रपटाचं नाव घेतलं तरी अनेकांना त्यातील काही सीन्स डायलॉग्स नक्कीच आठवतील. त्यातीलच एक प्रसिद्ध सीन म्हणजे लगता है इस इलाके में नए हो साहब, वरना शेर खान को कोण नहीं जानता. तर श्रुते हो, ऐकूयात का या चित्रपटातील हे गीत.

0: श्रुती हो जंजीर या चित्रपटासाठी गुलशन बावरा यांचं गाणं आता आपण ऐकलं, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या युगल स्वरात. संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं.
1: न्याय विभाग भारत सरकार.

0: अब टेलीलॉ के माध्यम से न सिर्फ घर बैठे मुफ्त कानूनी सलाह ले सकते हैं बल्कि अनुभवी वकीलों से कोर्ट में कानूनी सहायता भी पा सकते हैं।
1: तो डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉगिन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSC सेंटर से संपर्क करें। न्याय विभाग, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
2: श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद। आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये। दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये। तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 024-72-22-60-62 या क्रमांकावर। हॅलो आपकी पसंद।
3: श्रुती हो लखलख चंदेरी या कार्यक्रमात त्यानंतर ऐकूयात अजनबी या चित्रपटासाठी समीर यांचे गीत। संगीत आहे अणु मलिक यांचं। गायक कलाकार आहेत अदनान सामी आणि सुनिधी चौहान।

बरे तर श्रोतेहो, या गीतासोबतच लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आकाशवाणी धाराशिव केंद्र, सकाळचे 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आता सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून इंधनाची काटकसर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हैदराबादमध्ये 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन. गुजरातमधील सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात पंतप्रधान आज सहभागी होणार. देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थिती संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतला सज्जतेचा आढावा. आणि 17 आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. ऊर्जा सुरक्षा ही आजच्या काळातील अत्यंत महत्वाची गरज असून केंद्र सरकार या क्षेत्रात अभूतपूर्व गुंतवणूक करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल हैदराबादमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना केलं. आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून सार्वजनिक वाहतूक आणि कार पुलिंगला प्रोत्साहन द्यावं आणि त्याद्वारे आर्थिक आत्मनिर्भरता आणखी भक्कम करावी असं आवाहन त्यांनी जनतेला केलं. विविध प्रकारच्या इंधनाचा वापर काटकसरीनं करण्याचं तसंच डेस्टिनेशन वेडिंग्स आणि सोन्याच्या खरेदीसह परदेशी खर्च कमी करण्याचं आवाहनही मोदी यांनी केलं आणि व्होकल फॉर लोकल उपक्रमाचा पुनरुच्चार केला. या दौऱ्यादरम्यान उद्घाटन झालेल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांमध्ये जहीराबाद औद्योगिक

क्षेत्र आणि वारंगलमधील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कचा समावेश आहे. हैदराबाद इथलं कर्करोगाच्या उपचारांवर भर देणारं सिंधू रुग्णालय पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केलं. शेतकरी तसंच ग्रामीण समुदायांना नैसर्गिक शेती करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनसारख्या आध्यात्मिक केंद्रांची मदत होऊ शकेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बंगळुरू इथं केलं. बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन समारंभात ते बोलत होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते केंद्रात नव्यानं उभारण्यात आलेल्या ध्यानमंदिराचंही उद्घाटन करण्यात आलं. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं आयोजित सोमनाथ अमृत पर्व उपक्रमाला प्रभास पाटण इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उपस्थित राहणार आहेत. सोमनाथ मंदिरात ते पूजा करणार असून ध्वजारोहण समारंभात सहभागी होणार आहेत. त्यानंतर एका जाहीर सभेलाही पंतप्रधान संबोधित करतील. संध्याकाळी बडोदा इथल्या सरदारधाम वसतीगृहाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या वसतीगृहात 1000 मुलं आणि 1000 मुलींसाठी वसतीगृह, भोजन सुविधा, ग्रंथालय यासारख्या सोयी सुविधांचा समावेश आहे. सरदारधाम संकुलातील विविध विभागांनाही मोदी भेट देणार आहेत. देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेऊन यासंबंधीच्या सज्जतेचा आढावा घेतला. संकटकालीन इशारा देणाऱ्या यंत्रणा, आवश्यक संसाधनांची उपलब्धता तसंच विविध शासकीय संस्थांमधील समन्वय यांचा या बैठकीत सखोल आढावा घेण्यात आला. दीर्घकालीन पूरनिवारण उपाययोजनांच्या प्रगतीवरही चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजे एनडीएमएच्या मदतीनं जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील 30 उच्च जोखमीच्या तलावांसाठी पूर्वसूचना प्रणाली विकसित करण्याच्या योजनेत किमान 60 तलावांचा समावेश केला पाहिजे असं शहा यांनी सांगितलं. नद्यांवर बंधारे बांधून पाण्याचं संवर्धन करणं तसंच उष्णतेच्या लाटांचा प्रभाव कमी करणं हे उद्दिष्ट ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले. उष्णतेच्या लाटांमुळे कृषी क्षेत्राचं कमीत कमी नुकसान होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत यावर त्यांनी भर दिला. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांची कार्यक्षमता अधिक बळकट करण्यावर आणि भविष्यातील नैसर्गिक आपत्तींसाठी देशाला अधिक सुसज्ज ठेवण्याच्या गरजेवर भर देण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे सी जोसेफ विजय यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. दरम्यान आसाम विधानसभेत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी हिमंता बिस्व सर्मा यांची निवड करण्यात आली. गुवाहाटीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. उद्या मंगळवारी आसामच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवड केली. रंगास्वामी यांचा बुधवारी 13 मे रोजी शपथविधी होईल. नवीकरणीय ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत भारतानं स्थापित केलेल्या मापदंडानं आता जागतिक स्तरावर 3रा क्रमांक गाठला आहे. मॉर्गन स्टॅनली या वैश्विक वित्तीय सेवा देणाऱ्या संस्थेनं दिलेल्या नवीन अहवालानुसार भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील स्थित्यंतर हे ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत बाह्य अवलंबित्व कमी करण्यास मदत करेल, परंतु या प्रक्रियेचं यश हे सौर सेल, त्यासाठी लागणारे सोलर वेफर्स आणि पॉलिसिलिकॉन यासारख्या महत्वपूर्ण घटकांचं उत्पादन देशांतर्गत पातळीवर किती वेगानं सुरू केलं जातं यावर अवलंबून असेल असंही या संस्थेनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशांतर्गत सौर मॉड्यूलची क्षमता आता दुप्पट झाली आहे. मार्च 2024 ते 2025 या कालावधीत ही क्षमता 38 गिगावॅट्सवरून 74 गिगावॅट्सपर्यंत पोहोचली आहे. सौर पेशींची क्षमताही 9 गिगावॅट्सवरून 25 गिगावॅट्सपर्यंत वाढली आहे. सौर ऊर्जा निर्मितीतील काही प्रमुख प्रारंभिक टप्प्यातील घटकांसाठी भारत अजूनही आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. इराणच्या समृद्ध युरेनियमपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही इराणी नागरिकाला अमेरिकेच्या हल्ल्याचा सामना करावा लागेल असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. हे आण्विक साहित्य

0: अमेरिकन लष्कराच्या सतत देखरेखीखाली आहे असं ट्रम्प यांनी एका दूरचित्रवाणी मुलाखतीत काल स्पष्ट केलं. इराणनं हे युरेनियम देशाबाहेर हस्तांतरित करावं आणि आपला अणुकार्यक्रम पूर्णपणे बंद करावा असा इशारा अमेरिकेनं दिला आहे. तेहराननं देशांतर्गत ऊर्जा संवर्धन कार्यक्रम हा आपला हक्क असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान या मुलाखतीपूर्वी इराणनं पश्चिम आशियातील युद्ध संपवण्याच्या उद्देशानं केलेल्या अमेरिकेच्या ताज्या प्रस्तावाला औपचारिकपणे आपला प्रतिसाद सादर केला आहे. हंता व्हायरसनं बाधित झालेल्या नेदरलँड्सच्या जहाजावरील दोन भारतीय नागरिक सुरक्षित असून त्यांच्यात कोणतीही लक्षणं नसल्याचं स्पेनमधील माद्रिद इथल्या भारतीय दूतावासानं म्हटलं आहे. भारतीय राजदूत आणि स्पेनचे अधिकारी या दोन बाधित नागरिकांच्या संपर्कात आहेत. या जहाजावर एकंदर 150 प्रवासी होते. या रोगाच्या प्रादुर्भावानंतर हे जहाज काल स्पेनमधील कानरी बेटाजवळ नांगर टाकून थांबवण्यात आलं. बाधित रुग्णांना लष्करी रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं मुंबई इंडियन्सचा 2 गडी राखून पराभव केला. तत्पूर्वी झालेल्या आणखी एका सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं लखनौ सुपर जायंट्सचा 5 गडी राखून पराभव केला. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज संध्याकाळी धरमशाला इथं सामना होणार आहे. कझाकस्तानमधील आयएसएसएस विश्वचषक शॉटगन स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारतीय जोडी नीरू धांडा आणि विमान कपूर यांनी ट्रम्प मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदक मिळवलं आहे. ताशकंद इथं होत असलेल्या 17 वर्षांखालील आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत यश कुमार, संस्था अशोक कुमार, समीर बोहरा, सुदर्शन चांडक, मोहम्मद यासर आणि रौनक लोखंडे हे भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल झाले आहेत, तर अन्य 7 खेळाडूंना कांस्य पदक मिळालं आहे. उत्तराखंडमध्ये सध्या असलेल्या प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीत चारधाम यात्रेकरूंना आणि पर्यटकांना सावध राहण्याचं आवाहन उत्तराखंड प्रशासनानं केलं आहे. भारतीय हवामान विभागानं उत्तराखंडच्या विविध भागात विशेषतः पर्वतीय क्षेत्रात उद्या आणि परवा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अचानक बदलणाऱ्या हवामानाची दखल घेत गढवालचे विभागीय आयुक्त विनयशंकर पांडे यांनी भाविकांना आणि पर्यटकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. आपल्या प्रवासादरम्यान हवामानाविषयीची अद्ययावत माहिती घ्यावी आणि अत्यंत सावधगिरीनं आपल्या प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 3 ते 4 दिवस गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे, तर आसाम, मेघालय, केरळ, माहे, तामिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून इंधनाची काटकसर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हैदराबादमध्ये 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन. गुजरातमधील सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात पंतप्रधान आज सहभागी होणार. देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थितीसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला सज्जतेचा आढावा. आणि 17 आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी FM सेवेचं हे आहे धाराशिव केंद्र. सकाळचे 8:40 झाले आहेत. श्रोते हो प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. ऐकूयात मंगेश पाडगावकर यांची रचना सुरेश वाडकर यांच्या आवाजामध्ये. संगीत आहे शांक निल यांचं.

0: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधू वरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
2: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

मंगेश पाडगावकर यांची रचना, संगीत होतं शांक नील यांचं आणि स्वर सुरेश वाडकर यांचा. श्रुती हो, भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकतोय. श्रुती हो, आज दुपारी 12 ते 1 यावेळेत हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमासाठी आपण आम्हाला फोन करू शकता. त्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-62. तेव्हा जरूर फोन करा आज दुपारी 12 ते 1 यावेळेत हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमासाठी.

सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं शांक नील यांचं आणि श्रुती हो या सोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणी धाराशिव केंद्र FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रुती हो सकाळचे 9 वाजता आहेत. आता देश की सुरेले धडकन विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. आपण ते ऐकू शकाल 10 वाजेपर्यंत. 10 वाजता आमच्या केंद्रावरून कार्यक्रम मिश्र संगीत.

श्रुती हो, विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सकाळचे 10 वाजता आहेत. श्रुती हो, प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत हा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया स्मिता म्हेत्रे यांची भक्तिरचना. स्वर आणि संगीत आहे अजित कडकडे यांचा.

चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।

विविधरंगी कार्यक्रमांची सुरेल गाण्यांची मैफिल जिथे धाराशिव आकाशवाणी केंद्र असेल तिथे ऐकत रहा, आनंदी रहा। श्रोते हो, हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमासाठी आपण आम्हाला फोन करू शकता। आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-62। तेव्हा जरूर फोन करा आज दुपारी 12 ते 1 या वेळेत हॅलो आपकी पसंद या फोन इन कार्यक्रमासाठी। श्रोते हो, आज सकाळी 11:10 गुजरात येथील सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोमनाथ अमृतपर्वाच्या निमित्ताने जाहीर सभेला माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी संबोधित करतील। या कार्यक्रमाचं थेट प्रसारण दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू।

हे बंध रेशमाचे या नाटकासाठी शांता शेळके यांचं नाट्यपद आपण ऐकलं. रामदास कामत यांच्या आवाजामध्ये, संगीत होतं जितेंद्र अभिषेकी यांचं. श्रोतेहो मिश्र संगीताचा आपण आस्वाद घेतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून.

लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधू वरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात आग्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.

संत तुकाराम महाराज यांचा अभंग आता आपण ऐकलात. सुमन कल्याणपुरांच्या स्वरामध्ये संगीत होतं कमलाकर भागवत यांचं. आणि श्रुते हो, याबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम आता संपला.

0: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये. दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये. तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 0-24-72-22-60-62 या क्रमांकावर. हॅलो आपकी पसंद.
2: श्रोते, आपली प्रसन्न सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी धाराशिव केंद्राची ही प्रसारण सभा आपण ऐकतोय. सकाळचे 10:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. ऐकूयात मोलकरीण या चित्रपटासाठी ग. दि. माडगुळकर यांचं गीत. लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

रवींद्र साठे यांनी गायलेले जगदीश खेबुडकर यांचे गाणे आपण ऐकलं. भास्कर चंदावरकर यांच्या संगीत नियोजनामध्ये चित्रपट होता भक्त पुंडलिक. श्रोतेहो, गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. आता ऐकूयात महानंदा या चित्रपटासाठी शांता शेळके यांचं गाणं लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या अगल स्वरामध्ये. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर.

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले।

श्रुती हो, गुपचूप गुपचूप या चित्रपटासाठी सुरेश वाडकर यांनी गायलेलं, मधुसूदन कालेकर यांचं गीत आता आपण ऐकलं, संगीत होतं अनिल अरुण यांचं. गीतांजली हा कार्यक्रम आपण ऐकतोय. कार्यक्रमात आता ऐकूयात डाळिंबी या चित्रपटातील गीत.

महादेव कते यांच्या गीताला संगीत होतं बाळ पळसुले यांचं, चित्रपट दाळिंबी. श्रोते हो, गीतांजली या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात सुखी संसाराची 12 सूत्रे या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं किशोर कदम यांचं गीत, आणि या गीताला संगीत आहे आर डी बर्मन यांचं.

0: सुखी संसाराची 12 सूत्रे या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेले गीत आता आपण ऐकलत. या गीताला संगीत होतं आर.डी. बर्मन यांचं.
1: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
2: आदर्श होतील विद्यार्थीगण, गावाचे पालटेल जीवन, कोठेच न उरेल अडाणीपण,

0: पंकज उधास यांनी गायलेली नुसरत बद्र यांची गझल आपण ऐकलीत. संगीत होतं अली घणी यांचं.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
2: श्रोते हो, आपण ऐकू शकाल प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
3: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
4: श्रोते हो, इतकं जगून झालं पण जगायला वेळच नाही. जगतो आहोत कशासाठी

0: काहीच कसला मिळे नाही, अजूनही वेळ आहे थोडं तरी जगून घ्या, अजूनही वेळ आहे थोडं तरी जगून घ्या, सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या, पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ, पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ, घेऊन आलोय ज्येष्ठांसाठी कार्यक्रम खास संध्या छाया, जरूर ऐका आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून सोमवारी सायंकाळी 6:30 कार्यक्रम संध्या छाया।
1: लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात आग्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
0: श्रोते हो, आता ऐकूयात जगजीत सिंग यांच्या स्वरातील आणि संगीतातील ही गझल।

जगजीत सिंग यांच्या सुरातील आणि संगीतातील गझल आता आपण ऐकलीत. याबरोबरच मैफिले गझल हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आकाशवाणी धाराशिव केंद्र FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सकाळचे 11:10 होत आहेत. गुजरात येथील सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोमनाथ अमृत पर्वाच्या निमित्ताने जाहीर सभेला माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी संबोधित करतील. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण दिल्ली केंद्रावरून आम्ही करीत आहोत.

0: जी हाँ, तो हमने बात की थी बंधन की, तो हमारे एक श्रोता ने लिखा है
1: मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई। नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाययोजनांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन। विकसित भारत जीरामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार। हिमाचल प्रदेशात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू, 4 गंभीर। आणि पश्चिम आशियातलं युद्ध थांबवण्यासंदर्भात इराणचा प्रतिसाद अमेरिकेला अमान्य। पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या नागरिकांना परकीय चलन वाचवण्यासाठी 7 आवाहनं केली आहेत। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून।
1: सर्वसामान्य नागरिकांनी खाद्यतेलाचा वापर कमी करावा, शेतकऱ्यांनी आयात केलेल्या रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे।
2: साथियों, ऐसे ही खाने के तेल का भी है, इसके आयात के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है। हर परिवार अगर खाने के तेल में, खाने का तेल का जो उपयोग करता है, अगर वो कुछ कमी करे, मैंने बार बार कहा है 10% कम करो, अगर हम तेल खाना कम करें ना, तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है।
1: सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि कार पुलिंगचा वापर करून इंधन बचत करा आणि याद्वारे परकीय चलन वाचवा, असं प्रधानमंत्री काल हैदराबादमध्ये म्हणाले। वर्षभरासाठी परदेश दौरे थांबवा, सोने खरेदी करू नका, असं आवाहनही त्यांनी भारतीयांना केलं आहे। वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू करण्याची सूचना त्यांनी विविध कंपन्यांना केली। 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्यासाठी आत्मनिर्भर होणं आणि सेंद्रिय शेतीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। इंधन आणि तेलाचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर केला तर भारतालाही संकटाचा सामना करावा लागू शकतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले।
3: पंतप्रधान महोदयांनी जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे। आपल्याला कल्पना आहे, खूप मोठ्या प्रमाणात अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगामध्ये तेल आणि गॅसची कमतरता आहे। आवश्यकतेनुसारच उपयोग, हे जे प्रधानमंत्री मोदी सांगितलं ते सर्वांनी पाळावं, असं आमचं आव्हान आहे।
1: माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही व्यावसायिकांना तसंच नागरिकांना परकीय चलनाचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं आहे। परकीय चलनाचा अधिक वापर होत असलेली क्षेत्र पाहून हा वापर कसा कमी करता येईल या दिशेनं प्रयत्न करण्याचं आवाहन वैष्णव यांनी केलं। सरकारच्या 12 वर्षातल्या अपयशांमुळे अशा प्रकारचं आवाहन करावं लागत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे। काय विकत घ्यावं, काय घेऊ नये यासारखी जबाबदारी नागरिकांवर टाकून सरकार जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप त्यांनी केला। देशात सध्या 690 अब्ज डॉलर इतक्या मूल्याचं परकीय चलन उपलब्ध असल्याचं रिझर्व्ह बँकेनं शनिवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात स्पष्ट केलं आहे। गेल्या आठवड्याभरात त्यात सुमारे 7.5 अब्ज डॉलरची घट झाली। गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशातला परकीय चलनाचा साठा 686 अब्ज डॉलर इतका होता। पश्चिम आशियातलं युद्ध सुरू होण्यापूर्वी 27 फेब्रुवारीला देशातला परकीय चलन साठा 728 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता। तेव्हापासून त्यात 38 अब्ज डॉलरची घट झाल्याचं दिसतंय।
0: जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असलं तरीही भारतीय अर्थव्यवस्था लवचिक असून चालू आर्थिक वर्षात 6.6% वाढ नोंदवू शकते, असा अंदाज भारतीय स्टेट बँकेनं आज जारी केलेल्या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे। गेल्या आर्थिक वर्षाच्या 4थ्या तिमाहीत थोडी मंदी दिसून आली असली तरी अर्थव्यवस्थेनं विकासाची मजबूत गती कायम ठेवली आहे, असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे। विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली। येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे। या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल। गुजरातमधल्या सोमनाथ महादेव मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पूजा केली। सोमनाथ मंदिराच्या कळसावर 11 तीर्थक्षेत्रातल्या पाण्यानं जलाभिषेक करण्यात आला। यानंतर झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यातही प्रधानमंत्री मोदी यांनी सहभाग घेतला। पुनर्निर्मित सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं

सोमनाथ अमृत पर्व साजरं केलं जात आहे. हे अमृत पर्व पुढच्या हजार वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं मोदी यावेळी म्हणाले. भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक्स पथकानं सोमनाथ मंदिरावरच्या आकाशात चित्तथरारक हवाई कसरती सादर केल्या. तसंच हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या निमित्तानं आयोजित विशेष प्रदर्शनालाही मोदी यांनी भेट दिली. तत्पूर्वी मोदी यांनी रोड शोही केला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज देशभरातल्या न्यायालयांसाठी एक खटला एक डाटा प्रणालीची घोषणा केली आहे. यामुळे देशातल्या सर्व उच्च न्यायालय त्याचप्रमाणे जिल्हा आणि तालुका न्यायालयांमधल्या त्या त्या प्रकरणांची माहिती एकाच पद्धतीनं नोंदवण्यात येणार आहे. यामुळे याचिकाकर्त्यांना किंवा त्या प्रकरणाशी संबंधित सर्व घटकांना आपल्या प्रकरणासंबंधीची माहिती मिळू शकेल. याद्वारे देशभरातल्या सर्व न्यायालयांचा एक डाटाबेस तयार होईल असंही सरन्यायाधीशांनी सांगितलं. याचबरोबर न्यायालयाच्या कामकाजासंबंधीच्या माहितीसाठी सुसहाय नावाचा एक चॅटबोट तयार केल्याची घोषणाही त्यांनी केली. याद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या सेवांची आणि मदतीची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यात काकीरा लहारू रस्त्यावर पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनाला अपघात होऊन 6 जणांचा मृत्यू झाला. यात मंडी इथला चालक आणि गुजरातमधल्या 5 पर्यटकांचा समावेश आहे. अपघातात इतर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. शस्त्रसंधीच्या संदर्भात अमेरिकेनं पाठवलेल्या प्रस्तावावर इराणनं दिलेला प्रतिसाद अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. लेबॅनॉनसह सर्वच ठिकाणचं युद्ध संपवण्याची मागणी इराणनं केली आहे. तसंच जलवाहतुकीला संरक्षित असावी असंही इराणनं म्हटलं आहे. इराणनं शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्वीकारला नाही तर पुन्हा बॉम्ब हल्ले करण्याचा इशारा अमेरिकेनं दिला होता. त्यावर अमेरिकेच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल अशी प्रतिक्रिया इराणनं दिली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशात 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे असं आज कोलकाता इथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. विशेष तपास पथकानं डिजिटल पद्धतीचा वापर करून त्यांचा माग काढला आणि उत्तर प्रदेशात जाऊन त्यांना अटक केली. या तिघांमध्ये एका शार्प शूटरचा समावेश असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. हत्या प्रकरणात किमान 8 जण गुंतलेले असावेत. तसंच मारेकऱ्यांनी अतिशय काळजीपूर्वक या प्रकरणाचं नियोजन केलं असावं असंही तपासात उघड झाल्याचं ते म्हणाले. फरार आरोपी अभय राणा याच्या प्रत्यर्पणामध्ये सहकार्य केल्याबद्दल भारतानं पोर्तुगालचे आभार मानले आहेत. परदेशात पळून गेलेल्या आरोपींना परत आणण्याच्या दृष्टीनं हे एक महत्वाचं पाऊल असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अभय राणावर हरियाणामध्ये खंडणी खून आणि विविध आर्थिक गुन्हे नोंदवले होते. राणा याचं या शनिवारी पोर्तुगालमधून प्रत्यार्पण झालं होतं. काही भारतीय नागरिकांची फुजैरा बंदरमार्गे सुटका करण्यासंबंधी भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात बोलणी सुरू आहेत अशा अर्थाचं माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेलं वृत्त निराधार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही योजनेवर काम सुरू नसल्याचं मंत्रालयानं सांगितलं. नागरिकांनी चुकीच्या बिनबुडाच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. धरमशाला इथे HPCA मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं मुंबई इंडियन्सवर 2 गडी राखून विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाययोजनांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन. विकसित भारत जिरामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. हिमाचल प्रदेशात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू, 4 गंभीर. आणि पश्चिम आशियातलं युद्ध थांबवण्यासंदर्भातला इराणचा प्रतिसाद अमेरिकेला अमान्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोतेहो नमस्कार, आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. ठाण्यात महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण, ठाण्यातल्या पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण, कल्याण अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईत 121 लाखांचा 107 किलो गांजा जप्त, आणि ठाण्यातले निवृत्त लष्करी अधिकारी मेजर सुभाष गावंड यांचं निधन. पालघर जिल्ह्यातल्या वाढवण बंदर प्रकल्पासाठी आपल्या जमिनीचा ताबा द्यायला वरोरा गावच्या रहिवाशांची सहमती, आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना खत पुरवठा करण्यासाठी कृषी विभागाचं नियोजन, सातपाटी इथं 350 कोटी रुपये खर्चाच्या अत्याधुनिक मत्स्य बंदर विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे जिल्ह्याचे वार्ताहर जितेंद्र कालेकर आणि पालघर जिल्ह्याचे वार्ताहर नीता चौरे.
2: महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील साकेत येथील पोलीस क्रीडा संकुलात ध्वजवंदन सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी मार्गदर्शन करत राज्याच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप मांडला. ठाणे जिल्ह्याचा विशेष उल्लेख करत ते म्हणाले, 337 किलोमीटर मेट्रो नेटवर्क घाटकोपर, ठाणे, मीरा भाईंदर, भिवंडी, कल्याण कनेक्टिव्हिटीसह कोस्टल रोड यासारख्या उपक्रमांमुळे वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होत आहे. ठाणे शहरातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचं लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. यावेळी शिंदे यांनी महापालिका भवन लुईस वाडी ते महापालिका भवन असा प्रवास या डबल डेकर बस मधून केला. या बसमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर आरामदायी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कल्याण अंमली पदार्थ विरोधी पथकानं 21,40,000 107 किलो गांजा जप्त केला. यात वसीम खान याच्यासह 3 तस्करांना खडकपाडा भागात सापळा रचून पोलिसांनी अटक केली. हे तिघही सरारी गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही अंमली पदार्थ तस्करीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. निवृत्त लष्कर अधिकारी तसंच ठाणे भूषण मेजर सुभाष गावंड यांचं नुकतंच वृद्धापकाळानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. मेजर गावंड हे भारतीय सैन्यातील 8 महार रेजिमेंटचे अनुभवी अधिकारी होते. त्यांनी निवृत्तीनंतर ठाणे येथे द्रोणाचार्य स्पोर्ट्स अकादमीच्या माध्यमातून रायफल आणि पिस्तूल नेमबाजीचं प्रशिक्षण सुरू केलं होतं. आकाशवाणी ठाणे जिल्हा वार्तापत्रासाठी जितेंद्र कालेकर, ठाणे.
3: पालघर जिल्ह्यातल्या वरोर गावातल्या सर्वे क्रमांक 750 मधील 124 जमीन मालकांनी वाढवण बंदर प्रकल्पाच्या विकासासाठी आपल्या जमिनीचा ताबा देण्यास संमती दर्शवली आहे. हे क्षेत्र केवळ नकाशावरील एक बिंदू नसून बंदराच्या पायाभूत सुविधांसाठी अत्यंत महत्वाचा असा धोरणात्मक कॉरिडोर आहे. या विशिष्ट ब्लॉक मधील गुंतागुंतींच्या सर्वे वादामुळे बऱ्याच काळापासून प्रगती रखडली होती, मात्र ग्रामस्थांच्या स्वयंपूर्त सहकार्यामुळे आता एक मोठा तांत्रिक अडथळा दूर झाला आहे. पालघर जिल्ह्यात आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर आणि मागणीनुसार खतपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आलं आहे. पालघर जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने भात पिकासाठी युरिया आणि संयुक्त खताचे मोठ्या प्रमाणावर मागणी असते. शेतकऱ्यांना रास्त दरात आणि वेळेवर खते उपलब्ध व्हावीत यासाठी कृषी विभागाने विविध उपाययोजना राबवल्या आहेत. खताचा कृत्रिम तुटवडा टाळण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसंच खत विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी पॉइंट ऑफ सेल मशीनचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील महत्वपूर्ण मासेमारी केंद्र असलेल्या सातपाटी इथे 350 कोटी रुपयांच्या अत्याधुनिक मत्स्य बंदर विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा नुकताच राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या या प्रकल्पामुळे पारंपरिक मच्छीमारांना आधुनिक सुविधा, सुरक्षित नौका वाहतूक आणि आर्थिक बळकटी मिळणार असल्याचा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. देशाच्या लॉजिस्टिक क्षेत्राला एक नवीन झेप देणाऱ्या वाढवण बंदर प्रकल्पाला केंद्र सरकारकडून मोठी चालना मिळाली असून या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल 76,220 कोटींची मंजुरी देण्यात आली आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी यांच्याकडे सागरमाला कार्यक्रमाअंतर्गत या बंदराच्या विकासाची धुरा सोपवण्यात आली आहे. प्रस्तावित वाढवण बंदराला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक नेटवर्कशी जोडण्यासाठी नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया पुढाकार घेत असून NH 48 आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे यांच्याशी सुसज्ज रस्ते संपर्क उभारण्यात येणार आहे. आकाशवाणी मुंबई

0: जिल्हा वार्तापत्रासाठी पालघरहून नीता चौरे.
1: याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.

0: आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाय योजण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन. विकसित भारत जीरामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. अमरावतीमध्ये तलावात बुडून चौघांचा मृत्यू. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या शक्यता संपुष्टात. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या नागरिकांना परकीय चलन वाचवण्यासाठी 7 आवाहनं केली आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सर्वसामान्य नागरिकांनी खाद्यतेलाचा वापर कमी करावा, शेतकऱ्यांनी आयात केलेल्या रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
2: साथियों, ऐसे ही खाने के तेल का भी है, इसके आयात

लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलात. स्वर होता मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचा. चित्रपट होता हमजोली. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात

मेरे हमदम मेरे दोस्त या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलात. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात छोटी सी बात या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं योगेश यांचं गीत. संगीत आहे सलील चौधरी यांचं.

श्रुती हो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आर डी बर्मन यांचं आहे. चित्रपट आहे कटीपतंग.

कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलात वंश या चित्रपटातील लता मंगेशकर आणि एस पी बालासुब्रमण्यम यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीत होतं आनंद मिलिंद यांचं. श्रोते हो, याबरोबरच गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत. कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून काही क्षणातच प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर 6:00 वाजता दिल्ली केंद्राच्या हिंदीतून बातम्या आपण ऐकणार आहात.

मंडळी, काव्यवाचन या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींशी गप्पा मारत असतो, भेटत असतो आणि त्यांच्या कवितांच्या मैफिली रंगवत असतो. तशीच आज आपल्यासोबत कवितांविषयी गप्पा मारायला आली आपली मैत्रीण अनघा पंडित. वेलकम टू अवर शो अनघा.

0: हॅलो, नमस्कार.
1: अनघा, मी आता जसं म्हणाले की कवी मनाच्या मित्रमैत्रिणींचा हा खास कार्यक्रम आहे आणि तुला सुद्धा कविता करायला फार आवडतात, तर मग सगळ्यात पहिले मला विचारायला आवडेल की तुला कविता कराव्या असं केव्हा वाटलं, किंवा तू पहिली कविता केव्हा केलीस?
0: खरं तर शाळेत असल्यापासून कविता लिहायला सुरुवात झाली. माझे बाबा कविता लिहायचे, तर लहानपणापासून मी त्यांना पाहत होते कविता लिहिताना वगैरे. तर त्यांच्याकडून ती गोष्ट माझ्याकडे आली आणि मग मलाही आपसूक कविता लिहायची आवड निर्माण झाली.
1: वा वा वा वा वा. मग आता कवितांचा विषय आलाच आहे, तर मग आज आपल्या श्रोत्यांना पहिली कविता कोणती ऐकवशील?
0: पहिली कविता आहे म्हणजे फार माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तो म्हणजे समुद्र. कारण माझं घरही समुद्राच्या जवळ आहे, तर नेहमी समुद्रावर जाणं येणं असतं, त्यामुळे पहिली कविता समुद्रावर सादर करते. कवितेचं शीर्षकच आहे समुद्र. नातं नसलं तरी समुद्र, आणि असलं तरी समुद्र. नातं नसलं तरी समुद्र, आणि असलं तरी समुद्र. आयुष्य रुसलं तरी समुद्र, आणि हसलं तरीही समुद्रच. अडथळ्यातून धडपडलो, धडपडताना भरकटलो, किनारा बनून सावरतो तो सारथी असे समुद्रच. कठीण संघर्ष खोल मनीचा, सुखदुःखाच्या चालित वाटा, त्या वाटेला करण्यासोबत सखा सोबती असे समुद्रच. स्नेहकण वेचावे शिंपल्यापरी, लाटांपरी बेभान होऊनी, चांदण्यात असे धुंद मिसळूनी, साथ द्यावया असे समुद्रच.
1: वा वा वा वा, मस्तच मस्तच. आणि खरंच समुद्राचं आणि आपलं नातं हे खूप वेगळं आहे, कारण काहीही टेन्शन असो, आनंद असो, एकांत हवा आहे, समुद्र हा कायम सखा राहिलेला आहे,
0: सगळं सामावून घेणारा.
1: खरंच खरंच, तो जसा अथांग आहे, विशाल आहे, सगळ्या गोष्टी तो पोटात घेत असतो आपल्या. नाही नाही, खरंच खूप खूप छान कविता, खूप सुंदर. आता कवितांचा विषय आहेच, तर मग तुझे आवडते कवी किंवा कवयित्री कोण आहेत?
0: माझे आवडते कवी मंगेश पाडगावकर आहेत.
1: वा,
0: त्यांच्या कविता ऐकत आल्या आहेत. त्यानंतर शांता शेळके या सुद्धा फार आवडत्या कवयित्री आहेत.
1: खरंय खरंय.
0: आणि अगदी अलीकडच्या काळातले सांगायचं झालं तर किरण येले यांच्या कविता एक सामाजिक कविता असतात आणि काळजाला हात घालणाऱ्या कविता आहेत त्यांच्या, तर त्यांच्याही कविता फार आवडतात मला.
1: वा वा वा. कवी म्हटल्यानंतर समुद्र तर झालाच, पण कवींचे असे काही ठराविक गोष्टी असतात, त्यातला एक म्हणजे अजून चंद्र.
0: हो,
1: त्यामुळे ह्या चंद्रावर तुझ्याकडे काही कविता आहे की नाही?
0: हो हो, नक्कीच आहे, पण थोडी वेगळ्या अंगाने लिहिली आहे ही.
1: अच्छा.
0: नाही, मी मूळची देवगडची आहे, तर गावी कसं निरभ्र आकाश आपल्याला पाहायला मिळतं आणि आकाशातला चंद्र आणि सगळे तारे बघताना म्हणजे एक विलक्षण नजारा असतो. पण ज्यावेळी मी शहरात आले मुंबईला, तर त्यावेळी कधी चंद्र पाहायचा झाला तर तो दिसतच नाही, म्हणजे अगदी बिल्डिंगच्या मागे कुठे लपलाय शोधून काढावा लागतो त्याला. आणि असंच एक दिवस चंद्र पाहत होते आणि तो कुठे दिसेन असा झालेला, बिल्डिंगच्या मागून थोडासा दिसत होता, आणि मग तेव्हाही मला कविता सुचली.
1: ओ,
0: हरवलेला चंद्र. तर कवितेचं शीर्षकच आहे हरवलेला चंद्र. इमारतींच्या झगमगाटात कुठेसा चंद्र जरा हरवलाय का? उंचच उंच इमारतींमुळे थोडासा तो बावरलाय का? तर शहरामध्ये आपण पाहिलं तर विद्युत दिवे जास्त आहेत, चंद्रापेक्षाही जास्त प्रखर तर आजकाल तेच वाटायला लागलेत. तर त्यावरून असं म्हणेन की विद्युत दिव्यांचे कृत्रिम तारे त्यालाही असह्य होत असतील का? मृग विशाखा रोहिणीसह गुरु शुक्रही त्यावर रुसतील का?
1: वा वा.
0: काळ्या कुट्ट नभांगणीचा उजेड त्याला सोसवत असेल का? की दिवे जाऊन पडदा पडायची वाट तोही पाहत असेल का? विद्युत ताऱ्यांपुढे त्याच्या सख्या तारका लपल्या का? हे तारांसाठी म्हणते की विद्युत ताऱ्यांपुढे त्याच्या सख्या तारका लपल्या का? की प्रदूषणाची ओढून चादर त्याही असतील झोपल्या का? पाहून विरह चंद्र तारकांचा देवालाही दया येईल का? मग विद्युत प्रवाह करून खंडित मिट्ट अंधार पडेल का? मग जातील दिवे पडेल पडदा नभ शृंगारही येईल परतून, चंद्र मग असा जाईल उजळून अन तारकाही स्वतःस देतील उधळून. चंद्र मग असा जाईल उजळून अन तारकाही स्वतःस देतील उधळून.
1: वा वा वा वा वा. म्हणजे हरवलेल्या चंद्राचं हे जे काही वर्णन होतं ना, ते सुंदर आहे. नाही खरंच खरंच, खूपच मस्त, खूपच मस्त.

0: आता अनघा तू सध्या मीडियामध्येच कार्यरत आहेस, तर मग सध्या आणि सोशल मीडियाने सगळीकडेच काय म्हणतात की
1: जग व्यापून
0: घेतलेलं आहे आणि आपलं आता आयुष्यच सगळं सोशल मीडियाशी रिलेटेड झालेलं आहे. जे काही करावं, जिथे जावं, जे काही आहे ते सगळं आपण उठ सूट सगळं पोस्ट करत असतो. तर मग अशा सोशल मीडिया बद्दल तुझं कवी मन काय म्हणतंय?
1: सोशल मीडियाचा वापर सध्या एवढा वाढलाय की ते स्टेटस आणि इमोजी मध्येच सगळं बंदिस्त झालंय असं मला तरी वाटतं.
0: आणि त्याच्यात बऱ्याच जण असे रिअल इमोशन्स कुठेतरी मिस आउट होत आहेत की काय असं फील होत.
1: अगदी अगदी. म्हणजे मनातल्या भावना ज्या आहेत त्या ते इमोजी व्यक्तच करू शकत नाही, ते पुरेसे नाही आहेत त्यासाठी असं वाटतं मला. आणि मग याच भावना व्यक्त करताना मी एक कविता लिहिते की आपण इतके ऑनलाईन झालोय.
0: बर,
1: 5G वेगाने सुसाट पळणारे आपण इतके ऑनलाईन झालोय की भावभावना फक्त इमोजी आणि स्टेटस मध्ये चढकल्यात. पण आभास आणि वास्तवातील ही दरी कधी संपणार? प्रत्यक्षात हस्तांदोलन करण्यास अवघडणारे हात सोशल मीडियावर स्वैर हिंडतात आणि समोर आल्यावर मुके होणारे शब्द फक्त चॅटिंग मधून ओसंडतात. आनंद, दुःख, राग, द्वेष आणि वेदनाही फक्त इमोजी मध्येच बंदिस्त झाल्यात. त्यात खरंच असतो का आपलेपणा की केवळ औपचारिकतेचं माध्यम असतात? ऑनलाईन जगताना जग जवळ आलं म्हणावं तर नात्यांमधील दुरावा प्रचंड वाढला. अन वाढदिवसाचे स्टेटस टाकण्यापुरतच का केवळ आपलेपणा उरला? मेसेज करणं म्हणजे आठवण आणि ओढ, मेसेज नाही म्हणजे फक्त राग आणि दुरावा. नात्यांमध्ये असणारी ओढ व्यक्त करायला असावा केवळ हा एकमेव पुरावा?
0: वा वा वा.
1: म्हणून सांगते की आयुष्य असं ऑनलाईन व्यक्त करताना नात्यांमधील ओलावा न संपावा कधी. आयुष्य असं ऑनलाईन व्यक्त करताना नात्यांमधील ओलावा न संपावा कधी, नाहीतर आपल्यानंतर आपल्यासाठी सुद्धा स्टेटसला दिसतील दोन अश्रुढाळणारे इमोजी. दोन अश्रुढाळणारे इमोजी.
0: वा वा वा वा. खरच खरच खूप सुंदर. आणि ही आत्ताची काय म्हणता येईल की सत्य परिस्थिती आहे की आपण भयंकर प्रमाणात सोशल मीडियाच्या आहारी गेलोय, किंवा आपण फार वापरतो आणि सगळ्या गोष्टीचे अपडेट्स आपल्याला टाकायचे असतात आणि त्याच्यातनं कुठेतरी काय म्हणतात तो एक जो रिअलनेस आहे ना एखाद्या घटनेतला किंवा दोन व्यक्तींमधल्या नात्यांमधला भावनांचा जो रिअलनेस आहे ना तो कुठेतरी असं मिस आउट होतोय की काय असं फील होतं.
1: खूप हरवलंय.
0: आता अनघा, इतक्या सुंदर कविता तू सादर केल्यास सगळ्यात सुरेखेत. पण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना आपल्या श्रोत्यांना कोणती कविता ऐकवशील?
1: एक चाफा नावाची कविता आहे. म्हणजे चाफा हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे
0: खरंच.
1: आणि ही कविता केव्हा सुचलेली तर जे वेगवेगळे डेज साजरे केले जातात तर त्यामध्ये रोज डे होता. तर सगळ्यांच्या स्टेटसला म्हणजे सोशल मीडियावर सगळीकडे गुलाब फुललेले होते आणि त्यावेळी असं झालं की गुलाबापेक्षाही चाफा कुठेतरी जास्त जवळचा वाटतो. आणि मग त्यावेळी सहज ही चाफा विषयावर सुचलेली कविता आहे.
0: वा वा.
1: खरं तर गुलाब आणि चाफा या दोघांमधलं काय म्हणू कंपॅरिझन या पद्धतीने ही कविता आहे.
0: बर.
1: गुलाबही असेल सुंदर पण चाफ्यापेक्षा वरचढ ठरेल का? गुलाबही असेल सुंदर पण चाफ्यापेक्षा वरचढ ठरेल का? सुंदर त्याचं दिसणं केवळ, सुगंध जपणं जमेल का?
0: वा वा.
1: दिवस जातील भरभर पुढे, गुलाबही हळूहळू वाळेल. बरं का? दिवस जातील भरभर पुढे, गुलाबही हळूहळू वाळेल. काटे बाळगणाऱ्याला कशी सुगंधी जखम कळेल?
0: वा वा.
1: पण बघा, गुलाबाचं देखणे पण उगाच का नाकारा? गुलाबाचं देखणे पण उगाच नाकारा का? पण तरीही दारासमोर सुगंधी चाफाच हवा. गुलाब काय राहील फोटोत बनून एखादी आठवण. गुलाब काय राहील फोटोत बनून एखादी आठवण. पण होईल का कधी तो श्वास भरल्या सुगंधाची साठवण.

0: होईल का कधी तो श्वास भरल्या सुगंधाची साठवण.
1: वा वा वा वा सुंदर. तर अनघा, तू आज इथे आलीस आणि इतक्या सुरेख कविता सादर केल्यास त्यासाठी खरंच तुझे मनापासून आभार.
0: धन्यवाद.

संध्याकाळी 7:15 वृत्त विशेष मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:30 घर शिवार या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात प्रथम वन औषधी वृक्ष लागवड याविषयी प्रयोगशील शेतकरी तुकाराम बाबूराव रोकडे मुक्काम पोस्ट अपसिंगा तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव यांची संजय पाटोळे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित होईल. त्यानंतर आरोग्य बळीराजाचं या सदरांतर्गत स्थूलता आणि त्याचे दुष्परिणाम या विषयीच्या माहितीचा भाग 11 आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ आहेत डॉक्टर मयूर देशमुख. रात्री 8:15 लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. यामध्ये रुक्मिणबाई साहेबराव शिंदे यांनी गायलेल्या जात्यावरच्या ओव्या प्रसारित होतील. रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम. तर रात्री 10:00 हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम. संवादिका आहेत सुवर्णमाला कांबळे. तांत्रिक सहाय्य जीवन क्षीरसागर आणि प्रमोद साळुंके यांचं. सादरकर्ते आहेत किशोर पवार.

उद्या सकाळी 6:55 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, सकाळी 7:10 छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकू शकाल 7:25, 7:40 आणि 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. दरम्यान 8:15 लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. उद्या 9-10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम, 10:00 दिव्य स्वातंत्र्य भारताचे या कार्यक्रमात शूर सेनापती कुईली यांच्याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. संकलन निवेदन आहे सुषमा लोंढे यांचं. 10:30 गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, तर मिश्र संगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल उद्या 11:00. 11:30 गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 1-5 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम. दरम्यान 1:40 धुळे जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. आमच्या उद्याच्या सायंकालीन प्रसारणचं भेद 5:00 गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 6:10 मैफिले गझल हा कार्यक्रम. उद्या 6:30 स्वयंसिद्धा या महिलांसाठीच्या कार्यक्रमात जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिका एक सेवाभावी भूमिका या कार्यक्रमात महिला रुग्णालय येथे परिसेविका या पदावर कार्यरत असलेल्या रिबिका आनंदे भंडारे यांच्याशी वैशाली महामुनी यांनी केलेली बातचीत आपण ऐकू शकाल. सादर करते आहेत किशोर पवार. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. उद्या 7:30 प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी, यामध्ये ड्रॅगन फ्रूट लागवड याविषयी प्रयोगशील शेतकरी डॉक्टर झुंबरलाल बोंदर उत्मी तालुका जिल्हा धाराशिव यांची संजय पाटोळे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित होईल. त्यानंतर आरोग्य बळीराजाचं या सत्रांतर्गत स्थूलता आणि त्याचे दुष्परिणाम याविषयीच्या माहितीचा भाग 12 आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ आहेत डॉक्टर मयूर देशमुख. उद्या 8:15 लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम, यामध्ये शिवशक्ती आराधी मंडळ मस्सा खंडेश्वरी तालुका कळंब यांनी गायलेली देवीची गाणी प्रसारित होतील. 9-10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम, तर 10:00 मराठी चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रम पत्रगीत प्रसारित होईल. श्रोते हो, या सर्व कार्यक्रमांसोबतच दिल्ली आणि मुंबई केंद्राच्या हिंदी मराठी आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही नियोजित वेळेला सहक्षेपित करत राहोत. तर ही होती आजच्या प्रसारण सभेतील उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

श्रोते हो, आता ऐकूयात उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या मंगळवार, दिनांक 12 मे 2026. आमच्या उद्याच्या प्रसारण सभेत सकाळी 6:05 मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम, 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात कृषी क्षेत्रातील स्वयंरोजगार या विषयीच्या माहितीचा भाग पहिला आपण ऐकणार आहात. संकलन निवेदन संजय पाटोळे यांचं. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू.

पद्मा तळवळकर यांनी गायलेला राग यमन आपण ऐकलात नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात. श्रोते हो, याबरोबरच हा कार्यक्रम संपला.

0: ध्वनितरंगांच्या कर्णमधूर लहरींवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. संध्याकाळचे 6:30 वाजलेत. श्रोते हो, संध्याछाया हा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम काही क्षणातच.
1: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 656 55 381.
3: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
0: श्रोते हो, संध्याछाया या कार्यक्रमात आता ऐकूयात सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक दिगंबर मेंदाड यांची सुवर्णमाला कांबळे यांनी घेतलेली मुलाखत.
4: नमस्कार श्रुती हो. श्रुती हो, घर, संसार, मुलंबाळं, नातवंड यांचं करता करता साठी कधी येते हे कळतच नाही. आयुष्याच्या या टप्प्यावर मग थोडासा विसावा घ्यावासा वाटतो. आपल्या वाट्याला आलेले बरे वाईट अनुभव मग कुणाला तरी सांगावेसे वाटतात. याच भावना जाणून घेण्यासाठी आयुष्याच्या संध्याकाळी नेमकं जगावं कसं याची दिशा देणारा कार्यक्रम संध्या छाया. या कार्यक्रमात मी सुवर्णमाला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक दिगंबर साहेबराव मैंदाड सर. यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत. त्यांचा जीवन प्रवास आपण त्यांच्या शब्दामध्ये उलगडणार आहोत. तर मैंदाड सर, कार्यक्रमात तुमचं मी मनपूर्वक स्वागत करते.
5: नमस्कार. मला आकाशवाणी केंद्रावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आकाशवाणीचं सर्वप्रथम आभार मानतो.
4: सर, आपला जन्म कधीचा?
5: माझा जन्म 1/6/1955.
4: आणि आपलं मूळ गाव कुठलं?
5: माझं मूळ गाव चोराखळी, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव.
4: घरची परिस्थिती कशी होती?
5: घरची परिस्थिती साधारण होती. शेतकरी होते वडील, आणि वडील शेतकरी असल्यामुळं आम्ही पण आई वडिलांना शेतामध्ये मदत करायची आणि सर्वसामान्य परिस्थिती होती. आणि माझ्या वडिलाच्या बैलगाडीमध्ये बसलो की मला वाटायचं की ती कासरा माझ्या हातात घ्यावा, कारण कासरा म्हणजे नेतृत्व. तर हा गुण होता. त्या पद्धतीनं मग पुढे मी सर्व्हिसमध्ये आल्यानंतर पण मग आपलं पद वरचं मिळेल, आपल्या हातात कासरा कसा मिळेल याचा प्रयत्न केला आणि परमेश्वरानं पांडुरंग कृपेनं मिळाला.
4: अगदी बरोबर आहे. ते म्हणतात ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, त्याप्रकारे आपलं नेतृत्व गुण आपल्याला बालपणीच जाणवत होतं. तर आपण किती भावंड?
5: आम्ही 2 भावंड.
4: बर. आपलं प्राथमिक शिक्षण कुठं झालं?
5: जिल्हा परिषद प्राथमिक विद्यामंदिर

0: चोराखळी या ठिकाणी माझं शिक्षण झालं. त्या शाळेबद्दल आजही मनामध्ये फार प्रेम आहे. तिथूनच आम्ही घडलो. आम्हाला शिक्षक पण तसेच मिळाले. आम्हाला मला एक शिक्षक मिळाले प्रभाकर शंकरराव सोनवळकर. ते माझ्या दृष्टीनं माझे म्हणजे छोटे साने गुरुजीच. साने गुरुजीची तर बराबरी कोणी भारतात करू शकत नाही, परंतु माझ्या गुरुजींनी साने गुरुजीची बराबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यामुळे आम्ही घडलो. आमच्या गावातले मीच नाही तर कित्येक विद्यार्थी त्यांच्यामुळे घडले. त्याचप्रमाणे प्रभाकर शंकरराव सोनवळकर आणि आत्माराम श्रीपती पवार हे दोन शिक्षक आम्हाला फार चांगले लाभले. त्यांच्यामुळे आमचं गाव शैक्षणिक दृष्ट्या प्रगतीपथावर गेलं.
1: तुम्हाला बालपणीतले ते शिक्षक आजही आठवतात, तर मग आपलं माध्यमिक शिक्षण कुठे झालं, मॅट्रिक कधी झालात आपण?
0: आमची मॅट्रिक म्हणजे 11वीची होती. तर मग 8वी बोर्ड परीक्षा होती. बोर्डामध्ये मी प्रथम आलो. कौतुक केलं
1: बोर्डामध्ये.
0: त्यावेळेस बोर्ड होत.
1: बरं, हा प्रथम आलात का?
0: हा प्रथम 8वी बोर्ड होत त्यावेळेस. म्हणजे फार विशेष वाटायचं. परंतु त्याच्यानंतर मग शिक्षणाचं म्हणजे पुढची वाटचाल आपलं येडशी जनता विद्यालय येडशी जगदाळी मामाच्या संस्थेमध्ये पुढचं शिक्षण झालं 11वी पर्यंत. 5 किलोमीटर पायी चालत जायचं, चालत यायचं, असा प्रवास असायचा.
1: बरोबर आहे. म्हणजे तेव्हा थोडं परिस्थिती किंवा वाहनांचा अभाव असल्यामुळं पायी लेकरांना चालत जावं लागायचं शाळेसाठी.
0: होय मॅडम,
1: अगदी. अगोदर असं आपण काही ठरवलं होतं का की मी पोलीस खात्यामध्ये जाणार आहे किंवा मी हे करणार आहे, असं काही आपलं ठरलं होतं का?
0: नाही, असं काही ठरलं नाही. मॅट्रिक झाल्यानंतर पुन्हा आम्ही बीएची डिग्री घेण्यासाठी ऍडमिशन घेतलं बार्शीला, शिवाजी महाविद्यालय बार्शी. आणि त्यावेळेस काही म्हणजे तेवढं ज्ञान नव्हतं की कोणत्या साईडला ऍडमिशन घ्यावं, कशाला म्हणजे उच्च शिक्षण कोणतं हे असं काही आर्ट कॉमर्स सायन्स याच्यातलं तेवढंसं म्हणजे ज्ञानच नव्हतं ना कोणी सांगणार. आई वडील अशिक्षित आणि मग गावचे जे मुलं आहेत माझ्या ते बरेच आर्टलाच होते सगळे. मग मी म्हणलं तुम्ही आर्टला आहेत तर मी पण आर्टला. म्हणजे मी सायन्सला गेलो असतो तर आणखीन काहीतरी पुढे घडलं असतं, पण ते मला समजतच नव्हतं. आणि मग आर्टला पण गेल्यानंतर कोणता विषय घ्यायचा कोणता नाही असा, तू कोणता घेतलाय? जागरूपी. मला पण जागरूपी. तुझा कोणता आहे? हिंदी. मला पण हिंदी. म्हणजे अशा पद्धतीनं तेवढं काही म्हणजे समजत नव्हतं त्यावेळेच्या वयामध्ये. आणि आपल्याला मार्गदर्शन करणारे कोणी नव्हते. आपला मार्ग आम्ही शोधत राहिलो. मग तिथं बीए झालं. बीए झाल्यानंतर पुन्हा बीएडचा फॉर्म भरला आणि मग सोलापूरला, सोलापूर कॉलेज ऑफ एज्युकेशन, तिथं मग बीएडला नंबर लागला. ते करत असताना मध्यंतरीच मग त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी ते आले होते कॉलेजला. ऍडमिशन घेतलं सोलापूर कॉलेज ऑफ एज्युकेशनला आणि आम्हाला डिग्री मिळाली कस्तुरबा कॉलेज ऑफ एज्युकेशनची. त्यांच्या हस्ते नामांतर झालं त्या कॉलेजचं. तर त्या पण आठवणी अटलजीच्या. अटलजींनी कविता म्हणली म्हणजे हिंदीमध्ये. माझा पण विषय हिंदी होता, त्यामुळं आनंद वाटला.
1: म्हणजे त्यांना प्रत्यक्ष बघण्याचा योग.
0: हो, योग्य. म्हणजे काय, आम्ही स्टेजवर होतो. ती त्यावेळेस वाटलं नाही की ते इथपर्यंत जातील, पण त्यांचं कर्तृत्वच तसं चांगलं महान होतं. ते पुढे गेले. मग नंतर मग एक वर्ष मी गावी राहिलो. जिल्हा परिषदला हायस्कूल टीचर म्हणून काम करायचं. म्हणजे एका संस्थेत वगैरे नको असं मनातली म्हणजे माझी इच्छा होती. मग जिल्हा परिषदच्या काही जागा निघाल्या नाही त्या. मी आपली कागदपत्र ती घेऊन जिल्हा परिषदकडे आलो. शिक्षणाधिकाऱ्याला भेटा, नाही जागा नाहीत आपल्याकडे, जागा निघतील त्यावेळेस असं तसं. ते त्यांना आपलं समाधान करणारच. सहजासहजी एजी गोईंग मध्ये पोलीस भरती चालू होती. मग मी तिथे गेलो. मी म्हणलं मग माझ्या गावचेही मुलं आले होते. अरे म्हणले तू एवढा शिकलेला आणि ते कसं? अरे बाबा म्हणलं आता शेती तर आपलं मध्यम परिस्थिती. समथिंग इज बेटर दॅन नथिंग या म्हणीप्रमाणे मी पोलीस खात्यामध्ये कर्मचारी कॉन्स्टेबल म्हणजे मराठीत सांगायचं म्हणजे शिपाई ह्या पदावर भरती झालो.
1: आता आपण म्हणाला की आपण ग्रॅज्युएशन केलं, बी एड केलं आणि नंतर मग आपण पोलीस भरतीकडे वळालो. म्हणजे योगायोगाने तिकडे जाण्यात आलं, तर तो अनुभव कसा होता?
0: काही नाही, म्हणजे आनंद वाटला. आपल्याला जॉब पाहिजे होता आणि हा पण जॉब काय हरकत नाही, आपल्याला काहीतरी सेवा करता येईल. आपल्याला इकडं मी जर शिक्षक म्हणून असतो, माध्यमिक शिक्षक, तर मुलाला शिकवलं असतं. इथं मी पोलीस खात्यातही शिक्षण देण्याचं काम केलं, पण ती प्रौढाला शिकवलं. प्रौढ शिक्षण वर्गच म्हणायचा आमचा तो.
1: बर, आपली जॉईनिंग कधीची?
0: जॉईनिंग माझी 1981 ची.
1: पहिली अपॉइंटमेंट कुठे मिळाली? धाराशिव मध्येच मिळाली.
0: पहिली अपॉइंटमेंट कर्मचारी म्हणून लोहाऱ्याला मिळाली.
1: अच्छा.
0: हा, पुन्हा जिल्हा विशेष शाखा तिथं जवळ

0: जवळ एक 10 वर्षे काम केलं उस्मानाबादला मुख्यालयामध्ये.
1: बर,
0: हा
1: संरक्षण आहे, खलनिद्रण आहे, हे आपलं ब्रीदवाक्य आहे पोलीस खात्याचं. देशासाठी, जनतेसाठी, समाजासाठी 24 तास आपल्याला कार्य करावं लागतं.
0: होय मॅडम.
1: तर त्याविषयी काय सांगाल आपण?
0: बघा, आपण नोकरी तर स्वीकारली 24 तासाचा जॉब, तर आपण सांगेल त्यावेळेस जायलाच पाहिजे. मी पूर्ण नोकरीमध्ये कधीही 5 मिनिट लेट गेलो नाही. आपल्या वरिष्ठांनी सांगितलेलं काम इमानीद्वारे चोख करायचं आणि वेळेवर ड्युटीला आपल्या हजरच राहायचं. आणि जास्त वेळ पोलीस खात्यातच गेल्यामुळं मुलाबाळाकडे तेवढं लक्ष देता येत नव्हतं. मग माझ्या गृहिणीनंच लेकरांचं संगोपन, त्यांच्याकडे लक्ष देणं. मी फक्त धाराशिव सोडलं नाही. माझी बदली पुन्हा नंतर धाराशिव सिटीला झाली, शहर पोलीस स्टेशनला. पुन्हा तिथून ढोकेला झाली, वाशीला झाली, नळदुर्गला झाली. नंतर पुन्हा प्रमोशन, मग एक्झाम दिल्यानंतर मी अधिकारी झालो.
1: बर.
0: आणि मग अधिकारी झाल्यानंतर बेंबळीला केली नोकरी.
1: अच्छा.
0: बेंबळीलाही मला माझ्या वरिष्ठांनी, माझं काम पाहूनच त्यांनी म्हणले की तुम्हाला चांगल्या ठिकाणी पाठवतोय. तिथं थोडीशी 2 समाजात दंगल वगैरे झालेली होती आणि त्यांना माझं कार्य माहीत होतं की हा माणूस पूर्ण झोकून देऊन काम करणार आहे. म्हणून मला माझ्या तत्कालीन SP साहेबांनी बेंबळीला माझी बदली केली.
1: अच्छा. कसं होतं बरं आपला अनुभव एकूण पोलीस खात्याविषयी काय सांगाल?
0: पोलीस खात्यात म्हणजे संधी मिळाली तर संधीचं सोनं करता आलं पाहिजे आपण जिथेही जाऊ. आणि माझा असा स्वभाव आहे की ज्या भी क्षेत्रात जाईल तिथं आपला ठसा उमटलाच पाहिजे. जिथं बदली होईल तिथं मी काम करणार. माझी मग परांड्याला थोडी दंगल झाल्यावर मग साहेबांनी मला सांगितलं की तू परांड्याला जा. आता गेलो तिथं, तिथं पण चोख काम केलं आणि मग कार्य करत राहिलो. आपल्याला जनतेची सेवा करायची, कारण गव्हर्नमेंट आपल्याला पैसा देते, पगार देते. तो आपण हरामचा पगार खाल्ला तर तो पचत नाही ह्या विचाराचा मी. ड्युटी लागली जास्त तर रडगाणं गायचंच नाही, हसत खेळत नोकरी करायची आणि जनतेची सेवाही करता येते. जनता आपल्याला डोक्यावर घेते याचा मला अनुभव आहे. म्हणजे पुढे बीड जिल्ह्यात गेलो मी, जनतेची सेवा केल्यानंतर जनता आपल्याला विसरत नाही. आणि शेवटी आपण जनतेच्या सेवेसाठीच आपली नोकरी आहे हे आपल्या मनाला खुणगाट बांधली पाहिजे की नोकरी लागली म्हणजे फार असं तसं इतर काही विचार नाही आणायचे. आपली जनतेची सेवा आणि आपण जर चांगलं राहिलो तर जनता फारच चांगली असते याचे मला बरेच अनुभव आहेत.
1: एखादा प्रसंग सांगता येईल का?
0: एक प्रसंग सांगतो तुम्हाला की इथं मी शहर पोलीस स्टेशनला पोलीस उपनिरीक्षक म्हणून होतो. माझ्याबरोबर 1-2 कर्मचारी होते आणि मी. असे ताजमहाल टाकीपर्यंत आमची पेट्रोलिंग होती. रस्त्याच्या बाजूला खाली उतरलो आम्ही. चला बाबा म्हणलं, आता आपण काहीतरी चहा वगैरे घेऊ बाबा, आता आपल्याला रात्रभर जागरण करायचंय असं म्हणून खाली उतरलो. तर एक कॅरी बॅग मध्ये काहीतरी दिसलं मला. ते उचललं तर त्याच्यामध्ये पैसेच होते.
1: बर.
0: तर ती पाहिलं, नोटा होत्या 500 रुपयाच्या, 100 रुपयाच्या, ह्या अशा नोटा गच्च भरलेली ती बॅग. आणि पाहिलं तर मला वाटलं काय ते डुप्लिकेट वगैरे असं, एवढ्या नोटा कशा बाबा अशा पडलेल्या. मी आम्ही आश्चर्यचकित झालो. पाहिलं तर खऱ्याच नोट आहेत. मग आमच्या कर्मचाऱ्याला सांगितलं, 2 प्रतिष्ठित माणसं बोलवा म्हणलं. इथं मी माईक चालू केला. मी फौजदार मैंदाड बोलतोय म्हणलं. 2 प्रतिष्ठित व्यक्ती या इकडं आमच्या गाडीकडे. मला 72,200 रुपये सापडलेले आहेत आणि ज्याच्या असतील त्यांनी घेऊन जावे. कोणी काय आलं नाही तसा मी पंचनामा केला. पोलीस स्टेशनला घेऊन आलो. आमच्या जी स्टेशन डायरी ती फार महत्वाची असते, त्याला मी तशी नोंद केली. आणि ते पैसे सरकार जमा करायच्या उद्देशानं जे कोणी येईल त्याला द्यायचे, नाहीतर सरकार जमा होतील असे कायदेशीर प्रोसिजर करून ठेवले. मग दुसऱ्या दिवशी ज्यांचे पैसे होते ती मंडळे आले. ते सारुळ्याचे होते.
1: बर.
0: तर आले आणि म्हणले आमचे असे असे हरवलेले आहेत. तर ठीक आहे म्हणलं. मग त्यांनी म्हणले पैसे घ्यायचे म्हणले की त्यांनी आम्हाला 1,000 रुपये दिले की तुम्हाला बक्षीस राहू द्या म्हणले. आम्ही तेव्हाच म्हणलं अरे हे जास्त होते म्हणलं, कशाला एवढं बक्षीस आम्हाला. पुन्हा दुसऱ्या दिवशी आणखीन परत आले. साहेब काल भावनेच्या भरामध्ये आम्ही 10 दिले, आम्हाला तुम्हाला 2,200 रुपये द्यायची इच्छा आहे, 70,000 आम्हाला घ्यायचे म्हणले. म्हणलं ही घ्या हो काही धरा. मग ते त्यांना दिले 70 आणि 2,200 दिले. मग ते 2,200 आम्हाला बक्षीस दिले हे काय नाही. मी माझ्या कर्मचाऱ्याला 1,100 दिले आणि मला 1,100 ठेवून घेतले. ते 1,100 रुपये म्हणजे मला आज 11 लाख वाटतात. आणि ते पैसे सापडलेले आपल्याला जर घेतले असते, पण दररोज माझं मन खाल्लं असतं की कुणाचे, कारण हे पैसे मी दिले कसे परत, ही प्रामाणिकपणा माझ्याकडे आला कसा. तर सांगतो तुम्हाला उदाहरण. एक वेळेस मी चोराखळी ते उस्मानाबाद STने येत होतो आणि चुकून माझा 1 रुपया हातातून पडला आणि खाली पडल्यानंतर मी 15 मिनिट तर

0: टी मध्ये शोधत होतो तोपर्यंत एसटी आळणी पर्यंत आलते. एक रुपया ज्या वेळेस सापडला तेव्हा माझा जीव भांड्यात पडल्यासारखा जे म्हणतात तसं मला आनंद वाटला, रुपया मिळाला. मग म्हणलं हे 72,200 ज्याचे हरवले असतील त्याला काय वाटत असं, म्हणून ते आम्ही एक प्रामाणिकपणे त्यांना परत केले.
1: अगदी बरोबर.
0: तशा आजही तुम्हाला त्या आमच्या पोलीस स्टेशनला डायरी मध्ये स्टेशन डायरीत नोंदी वगैरे कायदेशीर पाहायला मिळत.
1: अगदी अगदी खरंच आहे. तुम्ही जे सांगताय खरंच हे प्रामाणिकपणाचं खूप चांगलं लक्षण आहे. म्हणजे तुम्हाला त्याची जाणीव होती की एक रुपया आपला हरवल्यानंतर जे काय आपल्याला त्याचं दुःख, 72,000 रुपये एखाद्याच्या हरवल्यानंतर त्यांना काय वाटत
0: असेल
1: याची जाणीव आपण ठेवला आणि प्रामाणिकपणे ती रक्कम आपण त्यांना सुपूर्त केली. खरंच खूपच छान उदाहरण तुम्ही सांगितलं. तर पोलीस खातं म्हटलं की एक असं असतं की पोलीस आणि चोर, तर असा काही प्रसंग किंवा एखाद्या चोराला तुम्ही पकडले आणि शाबासकी म्हणून तुम्हाला एखादा पुरस्कार वगैरे मिळाला, असे काही प्रसंग आहे का आपल्या आठवणीत?
0: आहे मॅडम. मी आता सांगितलेलं माझे जे गुरु आहेत ज्यांनी मला घडवलं ते प्रभाकर शंकरराव सोनवळकर, त्यांच्यापासून आपण घडलोय. पण गुरुजीला फार कमी विद्यार्थी आहेत की जाणणारे. गुरुजींनी आम्हाला नसतं ज्ञान दिलं तर आज आम्ही गावाकडेच काहीतरी छोटा मोठं काहीतरी काय शेतीत करत बसलो असतो. त्यांच्या कृपेनं आपण शिकलो. त्यांनी पण आमचे गुरुजी असे होते की शाळा भरण्याच्या पूर्वी एक तास घ्यायचे आणि शाळा सुटल्यानंतर एक्स्ट्रा एक तास घ्यायचे एका वर्गाचा, एका शाळा भरायच्या पूर्वी एका वर्गाचा अगोदर. आणि फार कष्ट घेतलं त्यांनी. तर ते मग माझ्याकडे येतात अधूनमधून, आता थकलेत. तर मग गुरुजी आले, गुरुजी म्हणलं मुक्काम करा माझ्या घरी. मग ठीक आहे थांबतो म्हणले. मग मी पण त्यांचा विद्यार्थी, माझी पत्नी पण त्यांची विद्यार्थिनी, ती पण गावातलीच ना. मग आपलं मी आमच्या ड्रायव्हरला फोन केला, बाबा येतोस का म्हणले ह्याला. म्हणलं तर हो येतो म्हणलं. मग पोलीस स्टेशनला नोकरीला जायचं होतं, आपला युनिफॉर्म वगैरे घातला आणि गुरुजी चला म्हणलं तुम्हाला स्टँडवर सोडतो. मग ठीक आहे म्हणले. स्टँडवर घेऊन गेलो आणि गुरुजीला खाली उतरवलं, मी उतरलो आणि एसटी मध्ये बसवायचं, बीडगाडी होती त्याच्यामध्ये बसवायचं. मग गर्दी होती, मध्ये गेले गुरुजी, मध्ये बसायचे करायचे म्हणलं तर एक माणसानं सांगितलं की माझं पाकिट गेलं, पाकिट गेलं. आता मी युनिफॉर्म वरचा अधिकारी, मला ते ठिकाण सोडून कसं जाता येते सांगा. आता त्याचा छडा लावणं माझं काम आहे. थांबा म्हणलं, एकाने हलायचं नाही, सगळ्यांनी मध्ये गाडीत थांबायचं म्हणलं, पोलीस स्टेशनला गाडी घ्यायची म्हणलं, बघू कसं पाकिट निघत नाही ते. मग थांबलं की एक दिसायला तर जेंटलमॅन होता, इनशर्ट वगैरे चांगली केलेली, आणि तो खाली उतरायला लागला. ती म्हणला साहेब तुम्हाला काय अधिकार म्हणला माझी गाडी, माझं फार पुढे अर्जंट काम आहे म्हणला, मला तिकडे हायकोर्टात जायचंय, असं तसं बोलायला लागला. इतका उद्धट बोलायला. पण मी थोडं ऐकून घेतलं, विचार केला की कुणीच नाही एवढा हा हिंमत करतोय, पण एखाद्या वेळेस म्हणलं
1: काय
0: हा असेल का नसन. मग मी माझ्या पोलीस खात्याच्या पद्धतीनं थोडं थोडं त्याच्या त्या कानाखाली थोडा आवाज काढला एकदम त्याच्या, आणि चल म्हणलं तूच चोर आहेस, काढ म्हणलं ती पॉकेट, असं त्याला दम दिला. अहो खरंच त्याची जडती घेतल्यावर पॉकेट निघालं आणि लोकांना सांगितलं की हे बघा चोर म्हणलं. आणि मग त्याला आमच्या गाडीत घेतलं, ज्याचं पाकिट घेतलंय त्यांना बी घेतलं, फिर्याद घेतली, पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. गुरुजींनी ते समक्ष पाहिलं, मी जनतेला पण सांगितलं, बघा म्हणले पोलीस असं प्रामाणिक काम करतात, जरा पोलिसाचंही थोडं कौतुक करायचं शिका. तर पोलीस खातं मॅडम इतकं चांगलं कार्य करतंय. पोलीस खातं आहे म्हणून देशाच्या अंतर्गत कायदा सुव्यवस्था चांगलं सुरळीत आहे. तसंच मिलिटरी आहे म्हणून आपण सुखात आहेत. अंड्याचं कवच जसं असतंय तसं मिलिटरी आपले आहे. देवानंतर मिलिटरीचेच आनंद उपकार ते आपल्याला देवदूतच आहेत सगळे.
1: अगदी बरोबर आहे. खरंच आहे, हे मान्यच करावं लागेल प्रत्येक नागरिकांना. खरंच तुम्ही आहेत म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. जनतेमध्ये एक संरक्षण आहे किंवा कायद्याला वचक आहे.
0: जनता पण आमचं दैवतच आहे. आता मी पांडुरंगाला मानतो, आई वडील पांडुरंग, त्याच्यानंतर मग जनताशी माझं दैवत. आणि ह्या पद्धतीनं गोरगरीब जनतेचं काम केल्यानंतर आपल्याला सुदृढ ठेवतो. अजून एक किस्सा सांगा वाटतो. त्यावेळेस चोऱ्या व्हायच्या, पोलीस स्टेशनवर लोक आले बरेच, बेगमपुरा पोलीस स्टेशन. त्या लोकांना समजावून सांगायला पण ते ऐकायला ते तयार नसतात ना ते आहे ना. मग मी एक रजिस्टर केलं, म्हणलं आता तुम्ही घर सोडून जात असताना सांगत जा की बाबा आम्ही चाललोय 4 दिवस 8 दिवस, तर तिथं नोंद करायची जायचं आणि मग आम्ही काळजी घेऊ. मग आम्ही काही कॉन्स्टेबल नेमले, प्रत्येक तासाला बंद घरी असतील कुलूप लावलेले त्याला चक्कर मारायचे आणि मी पण 6-7 तासाला व्हिजिट द्यायची, ते चेक करायचं. मग बंद घर असलेले घर फुटायचे आणि घरफोडी व्हायची. तर आम्ही एक घरवाल्याला विनंती केली जात असताना, म्हणलं आमचं काय पीठ कूट मीठ घेतो म्हणलं आम्ही आणि आम्ही मध्ये थांबवतो म्हणलं तुमच्या घरी. तर मग आम्ही आमचे कर्मचारी आणि आम्ही त्यांच्या घराची चावी घेतली, बाहेरून कुलू लॉक लावायला लावलं आणि ती चावी आमच्याकडे, ते गावाला गेले आणि आतमध्ये मग थांबलो. एक दिवस गेला, एक रात्र गेली, काही नाही. दुसऱ्या दिवशी रात्रीच्या 2:30 वाजता बरोबर खटखट आवाज आला की मी बाकी

0: जागे केलं, काय चोर मध्ये आतमध्ये आले फोडून आले की दोन चोर धरले. मी म्हणलं चोर साहेब तुमचं सहर्ष स्वागत पोलीस खात्याच्या वतीनं करण्यात येते, आमचा विनोदी स्वभाव पकडले. मग पुन्हा बाकीच्याही पुन्हा ती गँगच पकडली, मग चोऱ्या बाकीच्या पुन्हा उघड केला आल्या.
1: तर आणखीन बरेचसे असे अनुभव असतील आपल्याकडं, तर म्हणजे आता थोडासा विषय वेगळा घेतो. आपलं लग्न वगैरे कधी जमलं?
0: लग्न माझं सर्व्हिसच्या अगोदरच झालं, म्हणजे मी बीएड करत होतो तोपर्यंतच पाहुणे यायला सुरुवात झाली. त्यातली त्यात माझ्या गावातलेच पाहुणे जास्त यायला सुरुवात झाली, गावातले विचारायला लागले आमचे सोयरे असणारे.
1: अच्छा.
0: मग बीएड झाल्यावर माझं लग्न झालं, त्यावेळी सुशिक्षित बेकारच होतो. एक वर्ष मी शेती केली, पत्नी माझी गावातलीच डॉक्टर कोकाटे त्यांची बहीणच आहे मला, ते आमच्या गावातलीच आहेत चोराखळी.
1: कसं जमलं मग आपलं?
0: पूर्वी काय माझी आई वडील आणि माझी एक आत्या होती, ते मला देवा समान होते. आमचे मेहुणे काही नारायण कोकाटे म्हणून, तर ते बॉम्बेला असतात. त्यांनी मला अगोदर विचारलं असं, तर मी म्हणलं त्यांना की बाबा माझी आई वडील आणि आत्या यांच्याशी संपर्क साधा, त्यांच्या शब्दाच्या मी पुढे जात नाही. आणि पहिलं मुलगी पाहायचं करायचं, आई वडील जे काही पसंत करतील तीच, असं होतं जुन्या पद्धतीनं. आम्हाला म्हणजे आमचा मत सुद्धा प्रदर्शित करायची परवानगी नव्हती त्यावेळेस.
1: तुम्ही 24 तास बाहेर ड्युटीवर असणार आणि मग त्या घरी, खरंच त्यांचं पण तुमच्या संसाराला खूप मोठा हातभार आहे असं म्हणायला हरकत नाही.
0: निश्चित.
1: तर त्यांच्याविषयी काय सांगाल तुम्ही?
0: त्यांच्याविषयी सांगायचं म्हटलं, सौ सुशीला दिगंबर मैंदाड ती माझी पत्नी आहे. तर म्हणजे तिने मला आतापर्यंत पत्नीनं अर्धांगी ह्या नात्यानं एक शब्दानं दुखवलेलं नाही आणि आहे या प्राप्त परिस्थितीत मला सहकार्य केलं. त्या काळी ती जरा मोठ्या घरची होती ना, पण माझी सामान्य परिस्थिती, परंतु आम्हाला तिनं सावरून घेतलं. तिनं कधी मोठेपणा दाखवला नाही किंवा एका शब्दानं सुद्धा आज तागायत मला दुखवलेलं नाही. आमचं अरेंज मॅरेज आहे आणि तिचा ती सुस्वभाव असल्यामुळं हे ते आमचा संसार आनंदाचा आहे.
1: मुलं किती आपल्याला?
0: मला एक मुलगा आहे आणि एक मुलगी.
1: काय करतात?
0: मुलगा फार्मासिस्ट आहे माझा.
1: अच्छा.
0: त्याचं काही दिवस मेडिकलचं दुकान होतं, आता मग मेडिकल ते बंद करून त्यानं आता स्वतःचा व्यवसाय सुरू केला. मुलगी माझी डॉक्टर आहे.
1: म्हणजे एकूण सुरळीत चालू आहे.
0: होय होय मॅडम.
1: तुम्ही जे काम केलेलं आहे त्याला कौतुकाची थाप म्हणून
0: रिवॉर्ड बक्षीस.
1: हा. असं काही आपला एखादा प्रसंग आहे का आठवणीतला?
0: बघा माझ्या सर्व्हिस मध्ये मला 352 रिवॉर्ड मिळाले बक्षीस, टोटल 352 माझ्या सर्व्हिस बुकात नोंद आहे तशी.
1: अच्छा.
0: आणि मग आपल्यापेक्षाही चांगले रिवॉर्ड घेणारे, आपल्यापेक्षाही चांगले कार्य करणारे काही अधिकारी कर्मचारी असतात, त्याच्यातले एक आमचे मित्र झांबरे. तर मी बीड जिल्ह्यात तिथं असताना, मग आता आपले साहेब आपली वर शिफारस करणार कोणचं पोलीस पदक राष्ट्रपती पदक हे ते मिळण्यासाठी, तर त्या माझ्या मित्रानं गुन्हेगार अट्टल गुन्हेगार होता आणि त्याने ते तलावामध्ये उडी मारली. तर ते तलावामध्ये उडी मारल्यावर ह्यानं पण पाठीमागं उडी मारली, मध्ये त्यात पाण्यामध्ये त्यांची झटापट झाली आणि त्यानं चाकू मारला त्याच्या हातावर. तर आजही त्याच्या हातावर सगळे तुम्हाला टाके दिसतील, इतके 20-22 टाके आहेत आणि त्याचा हात असा फाडला त्या चाकून, तरी पण त्यानं त्याला गुन्हेगाराला सोडलं नाही आणि त्याला पकडलंच आणि नंतर पुढची कारवाई वगैरे सगळं प्रोसिजर झालं. साहेबांनी एका कामामध्ये मग मला म्हणजे माझी शिफारस थोडीशी पुढे हे करणार, मी म्हणलं मी नाही, तर मी नाही त्या म्हणजे त्या बक्षिसाच्या पुढच्या लायकीचा, तर तो झांबरे आहे म्हणलं त्याला मिळालं पाहिजे साहेब. हे प्रामाणिकपणे मी साहेबाला सांगितलेलं. साहेब म्हणले तुमचंही मन चांगलं मोठं आहे म्हणले.
1: बरोबर आहे. किंवा तुम्हाला पण राष्ट्रपतीकडून पुरस्कार मिळाला असता तुम्हाला देखील, पण तुम्ही ते प्रामाणिकपणे केलं.
0: ते त्याचं कार्य, तो कर्मचारी जरी असला तरी त्याचं मला कार्य, माझ्यापेक्षा मी अधिकारी असलो तरी मला मोठं वाटलेलं आहे ते.
1: खरंच. म्हणजे हा तुमच्यातला प्रामाणिकपणा वेळोवेळी जाणवतो तुमच्या सांगणाऱ्या प्रसंगामधून सुद्धा. तुमच्याकडून अनेक असे प्रसंग आहेत की जे आम्हाला ऐकायला आवडतील, पण वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण मुलाखत थोडेसे आवर्तीकडे घेऊयात. आपण सेवानिवृत्त कधी झालात?
0: 2013 झालो.
1: 2013
0: मध्ये सेवानिवृत्त झालो. औरंगाबाद बेगमपुरा पोलीस स्टेशन.
1: अच्छा. किती वर्ष सेवा केली आपण पोलीस खात्यामध्ये?
0: पोलीस खात्यामध्ये 32 वर्ष सेवा केली.
1: बर. मग आता सध्या काय चालू आहे आपलं?
0: आता सध्या मी माझं चोराखळी गाव, माझी मंडळी पण गावची म्हणजे सरपंच होती माझी सरपंच, तर ते पण त्या काळातलं पण प्रामाणिक काम केलं. मी आम्ही पांडुरंगाला स्मरून सत्य सांगतो की आम्ही माझ्या पत्नीच्या सरपंच पदाच्या काळामध्ये 5000 सुद्धा भ्रष्टाचार केलेला नाही. आणि आता मग त्या तत्वानुसार मी सध्याच्याला मग मंदिरात थांबायचं. गाववाल्यांनी मला त्या मंदिराचं ट्रस्टचा अध्यक्ष केलंय, पण ईश्वराचं जी लाइटिंग आहे वरची फोकस सूर्य, दिवसभर सूर्य, त्या लाईट मधून तर

0: चुकत नाही. आणि रात्री झिरोचा बोल पाहिजे चंद्र, म्हणजे रात्री केलं किंवा दिवसा केलं तरी पाप ते देवाच्या ह्याच्यातून उतरत नाही. या दृष्टीनं तिथली आता सेवा करतो, श्रमदान, डेट ऑफ एक्सपायरी जवळ यायला लागली, या दृष्टीनं दररोज कार्य चांगलं करत राहायचं, तशा पद्धतीनं आपलं कार्य चालू आहे.
1: पण पोलीस खात्यामध्ये असल्यानंतर एक सवय, शिस्त लागते आपल्याला, तर ती सवय आजही आपण कायम पाळता का?
0: आजही उठण्याची, झोपण्याची, तसंच सत्य किस्सा सांगतो एक, माझ्या मुलाचा मॉल आहे, मग रात्री चला मला उठायची सवय, 2:30 उठलो, एक दंडा ठेवलेला आहे मी, चोर जर आले तर रात्री चला आपल्यापाशी दंडा तरी पाहिजे, तर ते घेऊन आपलं मॉलकडे आलो, चक्कर मारलो, बसलो आपलं त्या पायरीवर. मध्ये अधिकारी होते पण ड्रायव्हरनं उभा केली, मला म्हणले नवीन ड्रायव्हर ना, आता आमच्यात ओळखीतलं नाही,
1: बरोबर
0: आहे, अरे इकडे ये म्हणले, इकडे ये म्हणल्यानंतर मी गेलो आपलं दंड का, ते हातात मला म्हणले वॉचमन का, मी म्हणलं होय वॉचमन. आणि मला आनंद वाटला, आणि मी माझ्या गावातल्या कार्यक्रमात पण जाहीर कार्यक्रमात सांगितलं की हा झालेला खरा किस्सा. तर त्याच्यात काही नसतं, म्हणजे प्रामाणिक काम करण्यामध्ये निराळा आनंद असतो कोणतंही काम करण्यामध्ये.
1: अगदी बरोबर आहे. आणि म्हणजे आपल्याकडे जो अधिकार आहे त्याचा योग्य तो
0: वापर
1: केला पाहिजे. तर आजच्या समाजाला आपण जाता जाता शेवटी काय संदेश द्याल बरं?
0: आज समाजाला काय संदेश द्यावा, तर फक्त समाजानं एवढं केलं पाहिजे, जी भारताची प्रतिज्ञा आहे ना, प्रतिज्ञेचं जरी पालन केलं, भारत माझा देश आहे ती पूर्ण म्हणून दाखवत नाही आता, तर ते प्रतिज्ञेचं जरी पालन केलं तरी भरपूर झालं. आणि समाजानं आता सध्याचा जो प्रश्न आहे आपला, भारत पाकिस्तान हे ते चालू आहे, तर समाजानं फक्त मिलिटरी मॅन जे आहेत सैनिक, सैनिकाचा नेहमी आदरच केला पाहिजे, त्यांचं कौतुक केलंच पाहिजे, कारण त्यांचं कार्य जेवढं महान आहे तेच खरे देवदूत आहेत. आणि सगळ्या देशानं सैनिकाचं, सैन्यातल्या अधिकाऱ्यांचं, सगळ्याचं कौतुक केलं पाहिजे. आणि आपल्या देशासाठी आपण सगळं झोकून दिलं पाहिजे. सुखाचे पण दिवस असतात पोलीस खात्यात, दुःखाचे पण असतात. समोर काय काय घडण काही सांगताच येत नाही. पूर्ण नोकरीमध्ये मॅडम मी कधी गैरहजर राहिलो नाही, एक दिवसही शिकमध्ये गेलो नाही मॅडम, किंवा एक रुपयाही सरकारचा आजारी रजेचा मी घेतला नाही, किंवा माझे आई, आईला माझ्या कॅन्सर झाला त्याच्यात वारले, बरेच पैसे गेले पण मी सरकारचं बिल घेतलं नाही, कारण माझी आई आहे ती, आणि माझ्या पैशातून, पगाराच्या पैशातून कष्टाच्या मी खर्च करणार, त्या विचारानं मी प्रेरित होऊन शासनाचं मी ते बिल पण बनवलेलं नाही, आणि पूर्ण कुटुंबाला आयुष्यात 32 वर्षात तसलं बिल घेतलंच नाही. दुसरी गोष्ट, पूर्ण नोकरीमध्ये कधी गैरहजरही राहिलो नाही. आता सध्याच्याला सेवानिवृत्त आहे, आता आपला प्रामाणिकपणा आपण करायचा, आता आम्हाला भत्ता मिळतो जाण्या येण्याचं तिकिटाचंही, पण ते घेत नाही मॅडम मी, म्हणजे शासनाकडून घ्यायचं तरी किती, शासन आपल्याला पेन्शन देतंय हेच शासनाचं भरपूर उपकार आम्ही मानतो.
1: पण खरंच असे म्हणणारे बोटावर मोजणे इतके कर्मचारी असतील, प्रामाणिकपणाचे जे काही आपण किस्से सांगते ते ऐकून खरंच खूप छान वाटते.
2: सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक दिगंबर मेंदाड यांची सुवर्णमाळा कांबळे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत संध्याछाया या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. संध्याकाळचे 6:57 होत आहेत. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर ठीक 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकू शकाल. दरम्यान मुंबई केंद्राची जाहिरात प्रसारण सेवा, संदेश आणि वाद्यसंगीत.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता संध्याकाळचे 7 वाजतात. प्रादेशिक बातम्या.
1: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
2: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीस,
1: झालं सगळं. झालं बजेट तयार?
2: हो.
1: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
2: नको.
1: मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
2: आणखी एक.
1: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
2: आली आहे मोठी.
1: आता जाग बाई.
3: RBI सांगते
1: आर्थिक समजूतदारपणा.

0: अतिमूल्य भरा.
1: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार. आता नवीन झुमके. नाही, आधी बचत, आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
2: पण त्या झुमक्यांचं काय?
1: जातेस की देऊ इंजेक्शन.
3: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.

आकाशवाणी मुंबई, राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भविष्यातल्या आर्थिक नेतृत्वासाठी महाराष्ट्र सक्षम होत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,313 अंकांची घसरण, रुपयामध्ये 82 पैशांची घसरण. पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, स्वच्छ ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवर भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार असून महाराष्ट्र त्यासाठी आवश्यक इकोसिस्टीम उभारत आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री CII आयोजित वार्षिक व्यवसाय शिखर परिषद 2026 अंतर्गत झालेल्या व्हिजन फॉर इंडिया @100 परिसंवादात आज ते बोलत होते. भारतात येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी जवळपास 40% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्र 660 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था असून 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात अभूतपूर्व वेगानं गुंतवणूक होत असल्याचं स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, समृद्धी महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाढवण बंदर आणि मेट्रो प्रकल्पांमुळे राज्याचा आर्थिक भूगोल बदलत आहे. महाराष्ट्र देशातल्या 60% डेटा सेंटर्सचं केंद्र असून EV, AI, सेमीकंडक्टर्स आणि ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर्समध्ये राज्य आघाडीवर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नागपूर देशाचं लॉजिस्टिक हब, तर गडचिरोली 2032 पर्यंत भारतातील सर्वात मोठा ग्रीन स्टील उत्पादक जिल्हा बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी CII महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी उपस्थित होते. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. केंद्रीय मंत्री शिवराज चव्हाण या

पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. देशात 703 अब्ज अमेरिकन डॉलर इतकं परकीय चलन उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आयआयटी मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घरबांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली. कार्बन उत्सर्जनाच्या जागतिक समस्येवर तोडगा काढणाऱ्या आयआयटी मुंबईच्या चमूचं त्यांनी अभिनंदन केलं. येत्या काही दिवसात हा प्रकल्प महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक शहरातल्या TCS मधल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला आज नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती. तिची मुदत संपल्यानं आज तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. नाशिकमधल्या TCS कंपनीतल्या प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे. कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. शुक्रवारी आयोगानं हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. या प्रकरणातल्या पीडित पॉश समितीचे सदस्य पोलीस आणि इतर संबंधितांशी चर्चा करून आयोगाच्या समितीनं हा अहवाल तयार केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेलं काटकसरीचं आवाहन तसंच इराण आणि अमेरिका यांच्या शस्त्रसंधीवर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांना मोठ्या प्रमाणात बसला. सेन्सेक्स आज 1,313 अंकांनी घसरून 76,015 अंकांवर बंद झाला. निफ्टी 360 अंकांची घट नोंदवून 23,816 अंकांवर बंद झाला. ग्राहक उपयोगी वस्तू, बांधकाम उद्योग, सराफ व्यावसायिक, विमान कंपन्या यांचे समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. डॉलरच्या तुलनेत रुपया आज 82 पैशांनी घसरला. त्यामुळे विनिमय चलन बाजारात एका डॉलरसाठी 95 रुपये 31 पैसे मोजावे लागत होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांचा सामना होणार आहे. धर्मशाला इथे HPCA मैदानावर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये यंदापासून 2री 3री 4थी आणि 6वीचा नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे. त्यासाठी बालभारती नव्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकं प्रकाशित करणार आहे. पालकांनी नव्या अभ्यासक्रमाचीच पुस्तकं खरेदी करावीत असं आवाहन बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी केलं आहे. राज्यातल्या चित्रपट उद्योगाला चालना देण्याबरोबरच निर्माते आणि निर्मिती संस्थांच्या विविध अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठीच्या प्रोत्साहनपर धोरणाचा अभ्यास करण्यासाठी 3 तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी दिले आहेत. ते आज हिंदी चित्रपट निर्माते आणि निर्मिती संस्थांबरोबर घेतलेल्या बैठकीत बोलत होते. या समितीनं देशातली विविध राज्यं तसंच परदेशात चित्रपट उद्योगांसाठी दिल्या जाणाऱ्या सवलती, अनुदान आणि प्रोत्साहन योजनांचा अभ्यास करून 3 महिन्यात अहवाल सादर करावा असं त्यांनी सांगितलं. यावेळी ज्येष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक निर्मिती संस्थांचे प्रतिनिधी आणि निर्माते उपस्थित होते. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भविष्यातल्या आर्थिक नेतृत्वासाठी महाराष्ट्र सक्षम होत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा

0: साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1313 अंकांची घसरण, रुपयामध्ये 82 पैशांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स. सोबत नवीन गाडी घेऊन टाक त्याच लोन मधून. नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
2: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
3: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
4: फसला.
5: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोतेहो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला. या निकालाशी संबंधित विविध पैलूंवरची चर्चा आजच्या वृत्त विशेष मध्ये आपण करणार आहोत. श्रोतेहो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेतलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यंदा राज्याचा एकूण निकाल 92.9% इतका लागला असून निकालाच्या टक्केवारीत कोकण विभागानं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात यंदाही मुली मुलांच्या पुढेच आहेत. दुसरीकडे यंदा 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली असून मराठी सारख्या महत्वाच्या विषयातली निकालाची टक्केवारीही घसरली आहे. याच अनुषंगानं या निकालाचं तपशीलवार विश्लेषण करताहेत अलिबाग इथल्या कुरुळच्या सुएसओ माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील.
1: नुकताच माध्यमिक शालांत परीक्षा फेब्रुवारी मार्च 2026 निकाल लागला. या निकालामध्ये राज्याचा निकाल आहे 92.09%. मागील वर्षाप्रमाणे पण कोकण विभागाने याच्या चर्ची केलेली आहे 97.62% आणि छत्रपती संभाजीनगरचा निकाल हा सर्वात कमी आहे 88.41%. गेली अनेक वर्ष आपण बघतो आहोत त्याच्याप्रमाणेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही मुलांपेक्षा जास्त आहे. ती आहे 94.96% आणि मुलांची टक्केवारी आहे 89.56%. म्हणजे मुलींचा निकाल हा मुलांपेक्षा 5.40% जास्त आहे. एसएससी बोर्डाने एकूण 64 विषयांची परीक्षा घेतली, त्यापैकी 20 विषयांचा निकाल 100% लागलेला आहे. आता यात जास्त चर्चेचे दोन मुद्दे यावर्षी ठळकपणे पुढे आलेले आहेत. ते म्हणजे मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा जास्त असणं आणि दुसरा आहे तो म्हणजे 10वीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांची प्रथम भाषा मराठी आहे, म्हणजे प्रथम भाषा म्हणून मराठी घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी घसरलेली आहे. म्हणजे राज्यातून 10वी परीक्षा दिलेल्या 16,15,000 विद्यार्थ्यांपैकी 10,87,000 विद्यार्थ्यांनी मराठी ही प्रथम भाषा घेऊन परीक्षा दिली, त्यापैकी 10,06,000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजे साधारणपणे 94,000 जास्त विद्यार्थी मराठी या प्रथम भाषेमध्ये अनुत्तीर्ण झालेले आहेत. तर याची काही कारणं नक्कीच सांगता येऊ शकतील. पहिली गोष्ट म्हणजे मराठी माध्यमाच्या ज्या अनुदानित शाळा आहेत त्या शाळांमध्ये मराठी हा विषय घेऊन प्रशिक्षित असलेल्या शिक्षकांची संख्या सध्या कमी आहे. असे शिक्षक नेमणं, या शिक्षकांची नेमणूक विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकवण्यासाठी करणं ही अत्यावश्यक गोष्ट आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लागणं, त्यांना मराठी भाषेच्या खऱ्या स्वरूपाकडे नेणं हे शक्य नाही. दुसरी एक गोष्ट दिसून येते ते म्हणजे विद्यार्थ्यांचं वाचन कमी झालेलं आहे आणि याचं कारणच मुळात भाषेचं अर्थपूर्ण वाचन करण्याची विद्यार्थ्यांची क्षमता कमी झालेली वारंवार दिसून येते आहे. त्यामुळे अगदी प्राथमिक अवस्थेपासून मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेचं अर्थपूर्ण वाचन कसं करावं याचं प्रशिक्षण आधी शिक्षकांना देणं आणि नंतर ते विद्यार्थ्यांना देणं ही गोष्ट अतिशय आवश्यक आहे. तसं पाहिलं तर आता मराठी विषयाची जी प्रश्नपत्रिका असते ती कृतीपत्रिका असते, म्हणजे त्यात स्वतंत्र अभिव्यक्तीचा भाग असला तरीही त्यासाठी कृतीपत्रिकेमध्ये मुद्दे पुरवलेले असतात. पाठ्यपुस्तकावरचे प्रश्न विचारण्यासाठी समोर पाठ्यपुस्तकातले उतारे दिलेले असतात आणि तरीही विद्यार्थ्यांचं मराठी

मराठीमध्ये अनुत्तीर्ण होण्याचं प्रमाण इतकं जास्त असेल तर नक्कीच आपण विचार करायला हवा, त्याचं विश्लेषण करायला हवं. आणि मला स्वतःला तरी असं वाटतं की ह्याचं कारण भाषेचं अर्थपूर्ण वाचन मुलांना करता येत नाही हे आहे, आणि याची सुरुवात प्राथमिक स्तरावर करायला हवी आहे. दुसरी गोष्ट, मराठी माध्यमाच्या ज्या अनुदानित शाळा आहेत या शाळांमध्ये मुळातच ज्या विद्यार्थ्यांची मातृभाषा मराठी आहे असे विद्यार्थी जाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणजे विशेषतः मुंबईच्या आसपास किंवा अगदी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी इतर प्रांतीय कामगार मजूर यांचं स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणात होत आहे, आणि हे अमराठी भाषक विद्यार्थी अनेक ठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेताना दिसून येतात. मुळातच या मुलांची मातृभाषा मराठी नसते, त्यामुळे या मुलांना मराठीतून शिक्षण घेणं याच्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावे लागतात, त्यासाठी काही विशेष पद्धती वापराव्या लागतात, याचंही प्रशिक्षण शिक्षकांना देणं ही गोष्ट फार आवश्यक आहे. दुसरीकडे जेव्हा आपण उत्तर पत्रिकांमध्ये प्रमाण भाषेचा अट्टहास धरतो तेव्हा हेही लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये अनेक मराठीच्या बोली बोलल्या जातात आणि विद्यार्थ्यांच्या बोलण्यावर लिहिण्यावर त्याचा प्रभाव असतो. एका ठराविक मर्यादेपर्यंत हा प्रभाव लेखी उत्तरांमध्ये सुद्धा मान्य करण्याची थोडीशी लवचिकता शिक्षकांनी आणि परीक्षकांनी ठेवायला हरकत नाही असं मला वाटतं. त्यामुळे मराठी भाषेमध्ये अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी हे केवळ शिक्षकांचं अपयश म्हणता येणार नाही किंवा केवळ विद्यार्थ्यांचं अपयश म्हणता येणार नाही. इयत्ता 10वीच्या निकालामध्ये अनेक वेळा असं दिसून येतं की गणित या विषयामध्येही निकाल कमी लागतो किंवा तो विषय विद्यार्थ्यांना अवघड वाटतो. याचंही कारण बऱ्याच वेळा मला विद्यार्थ्यांच्या प्राथमिक स्तरावरचं जे गणिताचं शिक्षण असतं त्याच्यात आहे असं मला वाटतं. कारण गणित हा संकल्पना आधारित विषय असतो. प्राथमिक स्तरावर या संकल्पना जर का स्पष्ट झाल्या नाहीत तर विद्यार्थ्यांना पुढे गणिताची नावड निर्माण होते किंवा तो विषय अवघड वाटायला लागतो, आणि त्याचं प्रतिबिंब बहुतेक वेळा 10वीच्या निकालामध्ये दिसून येतं. तर याच्यासाठी सुद्धा पुन्हा हेच आवश्यक आहे की सुरुवातीच्या काळापासून गणिताचं शिकवणं हे घोकंपट्टी न करता ते संकल्पना आधारित असलं पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनाही योग्य प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. जर ह्या संकल्पना वेळच्या वेळी विद्यार्थ्यांना स्पष्ट होत गेल्या तर गणिताविषयीची भीती कमी होते. गणित हा एक आवडणारा विषय किंवा गणितातली जी काय गंमत असते आकड्यांची ती विद्यार्थ्यांना कळू शकते. त्यामुळे गणिताचा किंवा कुठल्याही विषयाचा अभ्यास हा अचानक 10वीत होतो किंवा त्याचं आकलन अचानक मुलं 10वीत करतील असं नसतं. प्रत्येकाची एक प्राथमिक स्तरापासून आवड आणि संकल्पना स्पष्ट करणं हे झालं पाहिजे. हे झालं तर गणितासारख्या विषयाचा सुद्धा निकाल नक्की उंचावेल. विज्ञान विषयाच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे. विज्ञान विषयासाठी शाळांमध्ये सुसज्ज प्रयोगशाळा असणं ही गोष्ट खरं तर फार महत्वाची आहे. अनेक ग्रामीण भागातल्या शाळा मध्ये ही सुविधा उपलब्ध नसते. ह्या बाबतही काही गांभीर्याने विचार करणं ही गोष्ट फारच महत्वाची आहे. कारण विज्ञान हा शेवटी प्रात्यक्षिक आधारित विषय आहे. जेव्हा विद्यार्थी प्रात्यक्षिक करून पाहतात तेव्हा विज्ञानातल्या अनेक संकल्पना नकळतपणे अगदी त्यांच्या मनामध्ये स्पष्ट होत जातात, घट्ट रुजल्या जातात. त्यामुळे याचाही विचार आपण करायला हवा. अचानक निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल कसा कमी लागला, ते कसे नापास होत आहेत, आणि मग ते एकतर खापर विद्यार्थ्यांवर किंवा शिक्षकांवर खोडून काही उपयोग आहे असं मला खरंच वाटत नाही. तर ही आपल्या पूर्ण शिक्षण व्यवस्थेची आणि समाज व्यवस्थेची जबाबदारी आहे. दुसरा एक मुद्दा यावेळेस चर्चेत आला तो म्हणजे एकूण गुणांमध्ये 100% गुण मिळवणारे विद्यार्थी त्यांचं प्रमाण यावर्षी कमी झालेलं आहे. म्हणजे मागील वर्षी 100% गुण मिळवणारे विद्यार्थी होते 211 आणि यावर्षी हे विद्यार्थी झालेले आहेत 179. काही ठिकाणी असं म्हटलं जातंय की हा SSC बोर्डाच्या कॉपीमुक्त अभियानाचा परिणाम आहे का, पण एक शिक्षक म्हणून माझं स्वतःचं निरीक्षण असं आहे की 100% गुण मिळवणारे विद्यार्थी हे पूर्णपणे कॉपी करून पास होणारे किंवा कॉपी करून एवढे गुण मिळवणारे असण्याची शक्यता फार कमी असते. हे विद्यार्थी त्यांचं स्वतःचं जी काही प्रतिभा असते, त्यांची मेहनत असते, त्या आधारे एवढे गुण मिळवत असतात. आणि कुठलाही निकाल कुठल्याही विषयाचा असो किंवा एकूण निकाल, मागच्या वर्षी इतका

0: यावर्षीही तो असेल. निकालातली या पद्धतीचा चढ उतार होणं हे काही फार चिंतेचा किंवा काळजीचा विषय मला वाटत नाही. बऱ्याच वेळा 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कला क्रीडा या विषयांचे अतिरिक्त गुण मिळालेले विद्यार्थीही असतात. काही वेळा या विद्यार्थ्यांचे गुण वेळेवर भरले जात नाहीत किंवा इतर काही अडचणी येतात, असंही होऊ शकतं. त्यामुळे 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटणं हा मला काही फार विशेष चिंतेचा किंवा काळजीचा विषय वाटत नाही.
1: श्रोते हो, 10वीचा निकाल महाविद्यालयीन शिक्षणाच्या नव्या वाटचालीचा प्रारंभच असतो. निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांसमोर कला, वाणिज्य, विज्ञान किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम अशा विविध शाखांची दालनं खुली झाली आहेत. अनेकदा टक्क्यांच्या स्पर्धेत किंवा इतरांच्या दबावात चुकीची विद्याशाखा निवडली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आपली आवड, स्वतःची क्षमता आणि भविष्यातली संधी यांचा ताळमेळ घालून याबाबतचा निर्णय कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करताहेत राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी उपाध्यक्ष तसंच राज्य अभ्यासक्रम आराखडा समितीचे सदस्य महेंद्र गणपुले.
2: इयत्ता 10वीची परीक्षा प्रत्येकाच्या जीवनातील एक टर्निंग पॉइंट असतो. याचं कारण असं की 10वीपर्यंतचं शिक्षण हे सर्वसाधारण प्रत्येक विद्यार्थ्याचं दिलेले सगळे विषय घेऊन शिकून पूर्ण करणं हे गरजेचं असतं. इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर मात्र कला शाखा, विज्ञान शाखा, वाणिज्य शाखा, त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये बदलत असलेल्या व्यवसाय शिक्षणाशी निगडीत अनेक प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपल्या आयुष्याची दिशा निश्चित करायची असते. हे करत असताना सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे आवड, क्षमता आणि संधी या तीनही गोष्टीचा योग्य विचार करून त्या विद्यार्थ्यांना आपल्या भविष्याची दिशा निश्चित करणं. आपल्याला स्वतःला कोणत्या गोष्टीची नक्की आवड आहे, कशामध्ये काम करण्यासंदर्भामध्ये आपल्याला आत्मविश्वास आहे, त्याचा विचार करून त्याने आपलं पुढचं क्षेत्र निवडणं गरजेचं आहे आणि त्या क्षेत्राशी निगडीत शाखा निवडणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर अनेकांच्या मनामध्ये भविष्यकालीन काही चित्र स्पष्ट नसतात, त्यामुळं आपल्या कुटुंबातील कोणीतरी त्या विषयामध्ये शिकत आहे, त्या शाखेमध्ये शिकत आहे म्हणून त्याच्याकडे जाण्याची प्रवृत्ती दिसते. परंतु आजकाल तशी परिस्थिती राहिली नाही. भविष्यामध्ये काय करायचं आहे त्या संदर्भामध्ये आपणच योग्य तो निर्णय घेऊन करिअर गायडन्स संदर्भामध्ये माहिती घेणं गरजेचं आहे. त्या करिअर गायडन्सच्या माहितीच्या आधारे आपल्याला आपलं भविष्य काय असेल हे आजच स्पष्ट करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं पहिलं पाऊल म्हणजे योग्य त्या शाखेची निवड करणं आणि योग्य त्या शाखेमध्ये आवश्यक ती शैक्षणिक पात्रता पूर्ण करून नंतर आपल्या जीवनाला आकार देणं. त्यामुळेच इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर योग्य त्या विश्वासू सहकाऱ्यांशी चर्चा करा, तंत्रज्ञानाचा वापर करा आणि आपल्या आयुष्याची दिशा निश्चित करण्यासाठी योग्य तो निर्णय घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे.
1: श्रोते हो, 10वीच्या निकालानंतर एकीकडे लाखो विद्यार्थी यशाचा आनंद साजरा करत आहेत तर दुसरीकडे काही विद्यार्थ्यांच्या वाट्याला अपयशही आलं आहे. मात्र एखाद्या परीक्षेतलं अपयश म्हणजे आयुष्याची अंतिम कसोटी नसतेच. अपयशानं खचून न जाता आपल्या चुकांमधून शिकून पुन्हा जिद्दीनं उभं राहणं हा पर्याय प्रत्येकाला असतोच. त्या दृष्टीनंच अधिक मार्गदर्शन करताहेत राज्य अभ्यासक्रम आराखडा समितीचे सदस्य महेंद्र गणपुले.
2: माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच इयत्ता 10वीची परीक्षा या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही कारणामुळे आपल्याला अपेक्षित असलेले यश मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याची कारणं अनेक असू शकतात, परंतु इयत्ता 10वी अनुत्तीर्ण झाला म्हणजे संपूर्ण आयुष्य संपलं असं काहीच नाही. कोणताही एखादा विषय किंवा एकापेक्षा जास्त विषय अनुत्तीर्ण झालेले असाल तर 2 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला पुन्हा परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची संधी असते. त्या संधीचा नक्कीच लाभ घ्या. त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, गुणदान योजना, विविध विषयाच्या संदर्भामध्ये असणाऱ्या सवलतींच्या योजना याचा नीट विचार करा आणि त्या दृष्टीनं प्रश्नपत्रिकांचा सराव करणं, आपल्याला ज्या विषयातील मूलभूत संकल्पना समजल्या नाहीत त्या संकल्पना योग्य त्या पद्धतीनं समजून घेणं आणि त्याच्या आधारे पुनर्परीक्षेला सामोरं जाणं हा अतिशय उत्तम मार्ग आपल्या समोर आहे. त्यामुळं अपयशाने खचून न जाता पुन्हा एकदा आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरं जा, परीक्षेचं तंत्र समजून घ्या आणि आलेलं अपयश सहजासहजी पुसून पुन्हा एकदा नव्या जोमाने आपल्या पुढील वाटचालीला सुरुवात करा.
1: श्रोते हो, या यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचं आकाशवाणीतर्फे अभिनंदन आणि जे विद्यार्थी यंदा मागे राहिले आहेत त्यांना पुढच्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा. श्रोते हो, आपला वृत्त विशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या

यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन नंदिनी मथुरे.

0: FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. श्रोतेहो, घर शिवार हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आता ऐकूयात.
1: श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम घर शिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.
2: प्रसारित करीत आहोत कार्यक्रम घर शिवार. घर शिवार कार्यक्रमात संजय पाटोळेचा सप्रेम नमस्कार. मंडळी, आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 21 वैशाख शक 1948 म्हणजेच 11 मे 2026. मंडळी, घर शिवार कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, आपल्या घरशिवार कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया नटरंग या चित्रपटातील गीत. गायक कलाकार आहेत बेला शेंडे आणि अजय गोगावले. गीतरचना आहे गुरु ठाकूर यांची आणि संगीतकार आहेत अजय अतुल.

0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया वनऔषधी वृक्ष लागवड याविषयी प्रयोगशील शेतकरी तुकाराम बाबूराव रोकडे मुकामपोस्ट आपसिंगा तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव यांची मुलाखत. नमस्कार श्रोतो आणि शेतकरी बंधूंनो, आज आम्ही तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा इथं तुकाराम बाबूराव रोकडे यांच्या शेतावर भेट दिलेली आहे. त्यांनी आपल्या शेतीमध्ये माळावर वनऔषधीची शेती देखील केलेली आहे आणि विशेष म्हणजे ते पारंपरिक आयुर्वेदिक उपचार तज्ज्ञ देखील म्हणून या परिसरामध्ये परिचित आहेत. ते स्वतः अंध असताना अत्यंत कष्टाने त्यांनी माळावर ही वनऔषधीची शेती करण्याचा निर्णय घेतलाय. याशिवाय त्यांनी बांबूची शेती देखील याच परिसरात केलेली आहे. शेती करत करत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत करत त्यांनी या परिसरामध्ये अगदी सामान्यतील सामान्य रुग्णांना पारंपरिक पद्धतीने आयुर्वेदिक उपचार देखील या ठिकाणी करतात. अशाच अंध असलेल्या कष्टाळू असलेल्या प्रामाणिक असलेल्या तुकाराम बाबूराव रोकडे यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत. रोकडे साहेब नमस्कार.
1: नमस्कार.
0: मला सुरुवातीला सांगा आपल्याला किती एकर शेती आहे?
1: तर माझी 4.5 एकर शेती आहे सर.
0: यामध्ये पूर्वी आपण काय घेत होतात?
1: पहिलं काय नाही, जनावर वगैरे विहिरीच्या कडेला 2 एकर होतं, त्याच्यामध्ये काय ते फुलगा तुरी वगैरे पेरत होतो, कडधान्य. परत पुन्हा माझ्या वाटणीला आम्ही तिघजण भाऊ आहोत, तिघजण भावातून आमच्या माझ्या वाटणीला ही कल शेत द्या म्हणलो मी. मला रेडिओ ऐकायचा याचा त्याचा खूप छंद असल्यामुळं काहीतरी वेगळं करावं, ह्याच्यात नुसतं फुलग मटकी पेरून कसं काय जमायचं आपलं. म्हणून सुरुवातीला शासनाचे विशेष घटक योजनेतून विहीर घेतलो. विशेष घटक योजनेतून विहीर घेतल्यानंतर परत पुन्हा मोटरीसाठी अर्ज केलो. मोटर मिळाली, विहीर मिळाली, मग तिथं मी आपला काय करावं म्हणलं. आता हे खाली तरी विहिरीच्या कडेला 2 एकर आहे जागा, तिथे ज्वारी वगैरे घ्यायचो, तिथे मी काय जमणं गेलं. मी असेच आकाशवाणीवर एकदा सामाजिक वनीकरणाची माहिती ऐकलो, माहिती ऐकलो न सामाजिक वनीकरणाकडे गेलो. मला असे असे झाडं लावायचे, तुमच्याकडे विहीर आहे का? आहे. मोटर आहे का? आहे म्हणलो. होतीच माझ्याकडे. मग देऊ म्हणले तुम्ही पुल्या मंगळवार या पुल्या बुधवार या. अरे म्हणून मला दिसत नाही हो सर म्हणलो, आणि मला चक्र मारायला जमत नाही. मग खासदार ओमदादा साहेब नुकतेच निवडून आले होते, त्यांच्याकडे गेलो. म्हणलं सर मला असं असे झाडे लावायचे आहे, मला एक तुमचं पत्र हवं आहे. त्यांनी सांगितलं हे दे रे डॉक्टर साहेबाला पत्र. म्हणले त्यांनी पत्र दिलं, ती पत्र घेऊन दिले गेल्या गेल्या लगेच त्यांनी मला 200 झाडं मंजूर केली तुळजापूर पंचायत समितीने. आले पंचायत, त्यांनी काय जेवट्या गँग वगैरे केली आणि खड्डे पाडायला पैसे दिले, रोपं बी त्यांनी मोफतच दिली. बर, मग ती 200 रुपये त्या पाण्यावर मी जगवायला चालू केली हळूहळू. ती 200 रुपयाचा 3 वर्षाचा टर्म संपल्यानंतर पुन्हा आणखीन दुसरी अर्ज केला, दुसऱ्या वेळेस बी मिळाली मला. आता काय करावं, आता दोन्ही वेळेस बी मिळाली सगळे. मग इथं चिंच, आवळा, आंबा, जांभळ, करंज, कवट, बेल अशा विविध वनस्पती आहेत आणि हात लावील ती वनस्पती कामाची आहे.
0: बर,
1: ही पृथ्वीवर येणारी कुठलीच वस्तू वाया जाणारी नाही, फक्त माहिती पाहिजे.
0: आता तुम्ही ही वनऔषधीची झाडं आपल्या शेतामध्ये लावली, ह्या माळरानावर लावली, ती फुलवली, पण पारंपरिक आयुर्वेदिक उपचाराचं ज्ञान तुम्हाला कुठून मिळालं?
1: ही माझ्या वल्लाचे मित्र होते कुंडीबा कांबळे म्हणून भातांब्र्याचे, ती वल्लाचे मित्र होते. मग आई माझी लहानपणी वारलेली होती. आई माझी लहानपणी वारल्यानंतर वडिलांच्या सोबत हाताला धरून फिरवायचे मला, मग तो डोळे नव्हती मला. मग ती दोघं जण बोलत बसले, म्हणजे काय करावं म्हणले आपा ह्याला. आपा म्हणतो आमच्या तुकारामचं काहीतरी करावं लागते. अरे जाऊ दे म्हणजे तुकाराम काही येडा आहे का? म्हणले त्याला मी शिकवतो सगळं. मग त्यांनी मला स्वतः नाडी परीक्षण शिकवलं, त्यांनी मला या औषधाची माहिती दिली. मग ती सगळं माझ्या प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर आता काय करावं, आई वारलेली, वडील वारलेले, भाऊ भाऊजाईच्या काळामध्ये भाऊ भाऊजाईने होतं तो पण चांगलं व्यवस्थित सांभाळलं, पण पुढे चालून जमना गेलं पेट बुदड्याला गेलो. तिथं अंधा पंगाची संस्था आहे म्हणून समजलं होतं. तिथे गेलो, नमस्कार केलो संस्था चालकाला. त्यांनी म्हणजे कुठून आलो? तुळजापूरहून. मग मला मी त्यांना सांगितलं की बाबा मी औषध उपचार करतो, असं करतो, तसं करतो, काय सांगितलं आहे. मला तुमच्याकडे काहीतरी काम आहे, मिळेल का? म्हणलं काम हवं आहे. मिळेल की? म्हणली काय करतो तू? तर मी काय सांगशाल ते काम करतो मी. त्यांनी मला ठेवून घेतलं, जीव बिव घातलं, उपाशी गेलो होतो मी खास. पण तिथे योगायोगाने असं झालं, 2-4 दिवस त्यांच्याकडे कामधंदा करायला लागलो. ते संस्था चालकाने घेतली होती एक अनाथ मुलगी आणि मुलगा. ती मुलगी होती 12-15 वर्षाची आणि अचानकपणे ती त्यांच्या पोटामध्ये तकलीफ व्हायला चालू, पोट दुखायला चालू झालं. मग ते संस्थेमध्ये संस्था चालक बाहेर गेल्यानंतर अंधापा काही संस्था आहे कोण आहे तिथे? त्यांची मिसेसच. शीताताईचं लय पोट दुखायला, शीताताईचं लय पोट दुखायला बरं. आता मला राहावं ना, माझ्या पिशवीत होत्या गोळ्या,

0: मी एकदा म्हणलं ए माझ्यापाशी गोळ्या आहे ते खाऊन बघतो का रे म्हणलं हं विचारलं ताईला संतोषाला कशा मिसेसला त्याने म्हणलं ताई त्या तुळजापूरच्या पोराकडं गोळ्या आहे त्या म्हण आणि खाऊन खाता का म्हणते अरे बोलू बोलू त्याला म्हणले बोलवलं मला काय रे बा काय तुझ्याकडं म्हणलं गोळ्या आहे त्या पोटावरच्या दे बरं चार गोळ्या दिलं की 10 मिनिटांमध्ये त्या ताईचं पोट राहिलं अर्ध्या तासात त्याच्यात ती पोट दुखत होतं कशाचं हे प्रेडचं पोट होतं मग मी नाडीवर बोट ठुले ठुले ओळखले पोट कशामुळे दुखायलं हे आणि त्या पद्धतीच्या गोळ्या दिलो मी अर्ध्या तासामध्ये पोट राहिलं मग ती संस्थाचालक आलेला तो रोडून म्हणजे पप्पा शीतताईचं पोट लई पोट दुखत होतं तुळजापूरच्या पोरांना मला तुळजापूरचं पोरग म्हणत होती त्याला माझा परिचय दिला नव्हता तुळजापूरच्या पोरांना औषध दिलं की नीट झालं वा वा वा मग त्या संस्थाचालकाला पाहिजे होतं की कोणतरी आयुर्वेदिक डॉक्टर असंच पाहिजेच होतं जाणकार बोलवा बोलवा म्हणली त्याला लगेच बोलवून घेतलं मला मग पाठीवर आत फिरलं अरे बाबा तुमच्याकडं खूप काय काय आहे म्हण नाही सर्व छोटं मोठं करतो कशाला सांगायचं सगळं नाही मग त्यांनी मला 2-4 दिवस विश्वासात घेऊन इकडे तिकडे फिरून म्हणले अरे आम्ही तुला लय बुकाडे उपसाय लावले संडासचे खडी उपसाय लावले काय बी काम केलं पण तुझ्याकडे कला लय भारी आहे नको म्हणले आता हे काम करू नको तो मग त्यांनी मला ड्रेस वगैरे केलं चांगली व्यवस्थिशीर आवृत्याच्या दुकानी आणलं औषधं घेतली मग औषधं वगैरे घेऊन लगेच त्यांनी प्रचार करायला चालू केला की संस्था म्हणल्यावर काय भरपूर लोक यायची भूकंपामध्ये सध्या काम केलं आम्ही तिथं पांडिचेरीचे बेल्जियमची संस्था होती पण त्याला औरंगाबादचे समूह होते आपले डॉक्टर मावनव लोहिया मानव लोक त्यांची संस्था त्या चौघांनी मिळून भूकंपामध्ये काम केलं शास्त्रमागला कॅम्प होता माझा भूकंपामध्ये एक मुलगीचं कंबर मुली होती रजनी पाटील म्हणून होती बाजीराव पाटाची मुलगी तिची कंबर मी नीट केलं चुळून औषधं लावून करून सगळं करून अशा पद्धतीनं मला त्या संस्थेपासून प्रेरणा मिळाली हा बस बस प्रेरणा मिळाली मला
1: आता मला सांगा आपल्या शेतीमध्ये तुम्ही वन औषधीची लागवड केलेली आहे त्याची जोपासना तुम्ही कसं करता बरोबर
0: ही माझी 4-5 हजार फूट पाईपलाईन आहे त्याची जागोजागी टीक आलेली आहे ते मग ती टीब आता मी कधी पाईप टाकून पाणी देतो आणि परत काय माणसं लावून पाणी देतो ड्रीप करायचं काय मला पैशाचा मेळ बसाना गेलाय म्हणून मी ड्रीप करू शकलो नाही आता सगळी औषधं आहेत माझ्याकडे कुठली कुठलेही झाड आहे पण जरा उन्हाळ्यात थोडी ताणताण पडती होती माझी
1: आता ह्याचा मार्केटिंग जर आपल्याला करायचं कारण वन औषध लागवडी करणं सोपं आहे तर मी त्याची जोपासना कराल वाढवाल ही पण ह्याच्यापासून जे आता प्रक्रिया पुढे केली जाणार आहे त्या औषधांवर
0: तर आता पुढे चालून माझा असा विचार आहे आपणाला लागतंय तेवढं घरी वापरायचं बाकीचं आता मला दुकानदाराच्या ओळखी आहे त्या पंढरपूर सोलापूर लातूर बार्शी अशा दुकानदाराच्या ओळखी आहे त्या प्रत्येक दुकानदार मला ओळखी देत गाली घेऊन बसवून करून मी औषधाची नावं सांगली लिस्ट देतात त्यांना म्हणायचं आता माझं बी कधी घ्या मी इतके दिवस तुमचं घेतला हो त्यांना काय रिक्वेस्ट करायची त्यांना विनंती करायची बाबा माझं विकत घ्या असं म्हणून चालवायचं ना आपल्याला घरी बी लागतेस तर पुढे चालून मी मुलाला शिकवायचा विचार चालू आहे माझा आणि आयुर्वेदिक वनस्पती कधी वाया जात नाही
1: बरं ह्याच्यावर प्रक्रिया कसं करता तुम्ही औषधं कसे निर्माण करता बरं कारण शेवटी मोठमोठ्या कंपन्या आहेत आणि पारंपरिक पद्धतीने औषधी निर्मिती करायची म्हणजे खूप अडचणी आहेत आज
0: समोर ही माझी 68 झाड आहे ती पाला आणायचा काढून पाला घ्यायचा वलसावलीला सुकवायचा मी कशी प्रक्रिया करतो सांगतो हो वलसावलीला वाळल्याच्या नंतर वलसावलीला चांगला कडकडीत वाळला मग पुढच्या त्याला खलबत्यात कुटायचं नाहीतर मिक्सरवर काढायचं जास्त जड असलं आणि काढून कुटून त्याची गोळी कशावर चलती ही त्याच पेशंटला द्यायची ताजं ते करू आज पेशंट माझ्याकडे आलं बाबा तुला औषध उद्या मिळेल आज नाव नोंद कर पैसे भर आणि जा पैसे घेतो मी पेशंटकडून काय मी काय महाराज वगैरे नाही की वगैरे जा तुला कसं करायचं कसं धरतो म्हटबर द्यायला म्हणून मी काय करतो वगैरे त्याला ती औषधं गोळ्या बनवून देतो आता प्रत्येक वनस्पती कामाची आहे आडुळसा आहे गुळवेल आहे अश्वगंधा आहे आपला गोकरू सराटा म्हणतो आपण त्याला गाढवकाटा अशी कुठलीही वनस्पती फक्त माहिती पाहिजे तुळस आहे तरी किती कोणच्यात किती घालायचं ह्याचं मला हिसाब पडलेला आहे ही एवढी घेतलं तर ती तेवढी किती घ्यायचं तर अशा पद्धतीने तिची औषधं गोळ्या बनवून व्यवस्थित मी करतो माझी मंडळी करते तिला फॉर्म्युला बनवून देतो आम्ही की बाबा हे घे ते घे हे घ्या ताम त्यांना हातानं गोळ्या बनवतो आम्ही आमच्याकडे काय मशीन वगैरे नाही मग ती मिसेस माझी मदत करते मला
1: आता मला सांगा कुठली गोष्ट धडधाकट माणसाला किंवा डोळस माणसाला काय अडचण येत नाहीत तुम्ही अंध असताना ह्या सगळ्या गोष्टींना अडचणी तुम्हाला अनेक येत असतील ना त्याच्यावर कशी मात करता तुम्ही
0: असं मला सतत संघर्ष करावा लागतोय कुठल्याही गोष्टीला संघर्षाशिवाय मला साधे काहीच होत नाही आता या अडुळशीचं पान आहे ते तोडून वास घेतला की तर हातानं ताबडतोब तुम्हाला कळते हात लावल्यावर तरी कळते वास स्पर्श आणि टेस्ट या तिन्हीच्या माध्यमातून मी दवाखाना चालवतो
1: आणि आता आपली झाडं जी जोपासताय तुम्ही

0: मग पाण्याचं नियोजन असेल किंवा आता त्याला खतपाणी असेल, ह्याचं कसं व्यवस्थापन करता तुम्ही आपल्या शेतीमध्ये?
1: आता ह्याचं मी खतपाणीचं कसं करतो, नैसर्गिकच खतपाणी करतो मी. कुठली ती कंपनीची खतं युरिया फिरिया काय वापरत नाही करत नाही, हे आणून आपलं गडगडी माणसं लावून रोजानं टाकून घेतो.
0: मग आता मला सांगा, या वन औषधीच्या शेतीबरोबरच इतर अजून काय आपल्या शेतीमध्ये तुम्ही प्रयोग करताय?
1: आता सध्याला बांबू लागवड केली आहे, जवळजवळ 1361 रोपं मी लावली होती. त्याचं काय अनुदान येते? हे अनुदान मिळते शासनाचं मला, फक्त थोडं उशिरा, कधी लवकर कधी नाही मिळालं तर मग आपल्या पोटातलं पोट काढून औषधामधलंच घालायचं. कमवतं तर दुसरं कोण नाही. मग ह्याच्यातलं काय तिकडे घालायचं तिकडे घ्यायचं, कोणाकोणतरी उसनंपासनं घ्यायचं, दे रे बाबा तुला हे आचं निघाल्यावर देतो, असं केल्यावर देतो, द्यायचं त्याच्या माघारी देतो कोणी 10,000-5,000 रुपये उसनेपासणे करून ही सगळं भागवतो, घर भागवतो, शेती भागवतो. सध्याला काय झालं, विहिरीमध्ये गाळ झालाय भयंकर, अर्धा तास मोटर चढणार. मग शेजा पदराकडून पाणी घ्यायलोय, कधी टँकर मागवतो इकत, झाडाला जाता उन्हाळ्यामध्ये काय होतं, म्हणजे लवकरात लवकर गाळ काढायच्या प्रयत्नात आहे. बघा सर, मला गाळाची आवश्यकता आहे काढण्याची, आणि सौर ऊर्जेची मोटर बसवायची.
0: किती फूट आहे विहीर?
1: माझी विहीर आहे 35-40 फूट विहीर आहे.
0: मोटर कितीची?
1: 500.
0: ते पाणी जे तुम्ही तिथून विहिरीचं उपसतात, मग ते झाडानं कसं पुरवता? बरं, मग
1: ही काय अशी जागोजाग पाईपलाईनला होलं पाडून टीक आलेले आहे, जागोजाग 2-2, 2-2, 3-3 फुटाची अशी 10-20 फुटावर 10-20 फुटावर टीक आलेले आहे. आणि त्या टीला असं लेबरी पाईप जाऊन माणूस लावायचं रोजानं, आणि त्याला गुंडाळी पाईप जोडून ते माणसाला दे बाबा म्हणायचं आळ्यागणीस पाणी पाईपानं देतो.
0: मला सांगा, आपण अंधा असताना शेतीमधले विविध प्रयोग करत आहात, पारंपरिक तुम्ही उपचार पद्धती इथं आयुर्वेदिक करत आहात, सगळं आपलं रोजीरोटीचं प्रश्न निश्चित तुम्ही अगदी कष्टानं इथं तुम्ही स्वतःचे तयार केलेले आहेत. धडधाकट शेतकऱ्यांनी वनशेतीकडं यावं, त्यातून उत्पन्न घ्यावं, त्याचं मार्केट कसं आहे, आणि या शेतीकडे वळल्यानंतर फायदा कसा शेतकरी बांधवांना होऊ शकेल, काय सांगाल बरं?
1: मी एक असं सांगेन की या शासनानं जेवढी मदत केली आहे त्याच्यापेक्षा आपण शेतकऱ्यांनी सध्या काहीतरी पुढे चालून एक पाऊल पुढे टाकून कष्ट करावं, आत्महत्या करू नये. आणि आत्महत्या करणं म्हणजे वेळेची काम आहे ते, असं मी समजतो. संकट तर येतातच काय. आता ह्या आयुर्वेदिक जी वनस्पती समजा पिकवली, आता मी पिकवलो, काय काय ठिकाणी फसवणूक बी होती, कशी होती मी तुम्हाला सांगतो. कुमारी लावा म्हणजे कोरफड लावा, कोरफड 2-4 हेक्टर जर 2-4 एकर केली तर ती सांगणारा माणूस येऊन ती कोरफड नेतच नाही. त्यावेळेस त्या शेतकऱ्याचं काय होते, सगळंच नुकसान होते. त्याच्यामुळे माणसं ह्या आयुर्वेदिककडे वळत नाही ती. तर कंपन्यांनी सहकार्य करून वेळच्या वेळेला जर यांचा माल उचला, गुळवेल म्हणावं, कोरपड म्हणा, तर ह्या आयुर्वेदिककडे माणसं शेतकऱ्यांनी वळावं, आत्महत्या करू नये, अशी माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे. आपण शेतकरी म्हणजे काय, कमजोर नाही काय, कुठल्याही संकटाला तोंड देऊन पुढे जायला पाहिजे, असं माझं मत आहे.
0: मग वनशेती केली शेतकरी बांधवाने तर फायद्याची ठरल का?
1: 100% ठरते.
0: कशी सांगा ना.
1: आपण जी काय मार्केटला लागते अगोदर कंपनीसोबत करार करायचा, करार करायचा कंपनीसोबत, मी असं असं लावतो, लावा म्हणले त्यांच्यासोबत, कारण ती झालेला माल सगळं त्यांना त्या कंपनीला देऊन टाकायचा. त्या कंपनीने नाही घेतल्यानंतर जी फसगत होती त्याला सर्वांनी मिळून तुम्ही जनतेने न्याय द्यावा लागते, घ्यावा लागते. तुझं त्याने शेतकऱ्यांना काय करणार, का फाशी घेऊन मेल्यावर त्यांना कसं करणार, मेल्यानंतर तुम्ही अनुदान देताय काय उपयोगाचं आहे त्याच्या पत्नीला पोराला ह्याला त्याला. म्हणून मला एक थोडा शेर आठवतो, मी सांगू का? जिथे पणी तर केली निंदा, छळले मोक्या मोक्यावर, आता घेऊन नाच सुटले संत मंत डोक्यावर, आणि मेल्यावर काय उपयोग आहे तुम्ही काहीतरी करून, जिवंत आहे त्याला सहकार्य करा, असं माझं मत आहे. आज माझीच परिस्थिती एवढी आहे की माझ्या विहिरीत पाणी नसल्यामुळे मी काय घायाळ होतो, काय माझी आत्मीयता होती ती माझ्या जीवाला माहिती. गाळ सासलाय भयंकर.
0: निश्चित निश्चित. तुकाराम बाबूराव रोकडे सर, आपण जे अगदी या आपसिंगाच्या माळावर आपली वनौषधीची शेती फुलवत आहात, ते करत करत आयुर्वेदिक उपचार करून पारंपरिक पद्धतीनं लोकांना तुम्ही आरोग्याची सेवा देखील देत आहात, तुमचा कष्ट, तुमचे एकंदरीत अंधा असताना सुद्धा इथं असलेलं तुमचं या शेतीवरचं प्रेम, वनशेतीसाठी फुलवण्यासाठी तुम्ही इथं घेतलेलं असलेलं सगळं जे परिश्रम आहे, निश्चित त्याला यश तर लाभतच आहे, परंतु एक आपल्याकडून शिकण्यासारखं बाब आहे आमच्या शेतकरी बांधवांना किंवा अलीकडील तरुण पिढीला, की अंधा असताना तुम्ही अगदी कुठल्याही संकटावर सहज मात करता, आनंदानं कुठल्याही संकटाला सामोरं जाता, आणि आपली शेती फुलवत आहात, आपलं जीवन फुलवत आहात, आणि आनंदी जीवन स्वतः जगता जगता आरोग्य दुसऱ्याचं भलं व्हावं यासाठी देखील आपण निश्चित काम करत आहात. हे तुमचं यश असंच पुढं कष्टानं, प्रेमानं आणि आपल्या बुद्धीनं, कौशल्यानं पुढं जाऊ, हीच आमची आकाशवाणी धाराशिव केंद्राची इच्छा. आपण जी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: मला पण तुम्ही ते येऊन सहकार्य केलं आणि आकाशवाणीनं मला खूप काय ते दिलं, तर मी पण आभार मानतो.

0: वनौषधी वृक्ष लागवड याविषयी मुक्कामपोस्ट अपसिंगा तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील प्रयोगशील शेतकरी तुकाराम बाबूराव रोकडे यांची मुलाखत आताच आपण ऐकली. मंडळी, आपल्या घरशिवार कार्यक्रमात यानंतर आरोग्य बळीराजाचं या सदरात आज आपण ऐकूया स्थूलता आणि त्याचे दुष्परिणाम याविषयी डॉक्टर मयूर देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग 11.
1: डॉक्टर मयूर देशमुख सर, आपलं कार्यक्रमात स्वागत आणि नमस्कार.
2: नमस्कार.
1: डॉक्टर मयूर देशमुख सर, आता काही लोक असेही तुम्हीही पाहिले असतील, मीही पाहिले आहेत, ज्यांची तक्रार असते सगळे काही उपाय करून झाले परंतु वजन काही
2: कमी होत नाही. कसं आहे ना, सातत्य फार महत्त्वाचं आहे. व्यायामामध्ये आणि आहाराच्या नियंत्रणामध्ये सातत्य असणं फार गरजेचं आहे. म्हणजे लोक खूप व्यायाम करतात, खूप घाम गाळतात. घाम गाळलं म्हणजे छान असं वाटतं लोकांना. घाम गाळलं, व्यायाम खूप केला पण आहारावर नियंत्रण नसलं काहीच फायदा नाही. आणि जर समजा तुम्ही काही कारणामध्ये, समजा तुम्हाला फ्रॅक्चर झालं, काही आजार झाले किंवा काही वर्क असेल जास्त, या काळात तुम्ही व्यायाम करू शकत नसाल, तर अशा वेळेस आहार थोडा कमी केला पाहिजे. आणि तुम्ही खूप प्रयत्न करताय, वजन तुमचं कमी होत नाही, अशा वेळेस निराश होण्याची गरज नाही. प्रयत्नामध्ये सातत्य ठेवा. स्थूलता ही अत्यंत गुंतागुंतीची आणि जटिल अशी समस्या आहे. तुम्ही एक तुमची रोजची डायरी मेंटेन करा. तुम्ही काय खाताय, किती खाताय, कसे खाताय याची नोंद ठेवा. व्यायाम कुठला केला, किती केला याची नोंद ठेवा. तुम्ही ह्या नोंदी ठेवत गेलात ना, तर कदाचित तुम्हाला तुमच्या चुका सापडतील आणि आपल्याला त्याचं करेक्शन करता येईल. आणि तरीही नियंत्रण जर होत नसेल, तर अशा वेळेस थोडासा आहारतज्ञ, फिजिशियन किंवा एंडोक्रायनॉलॉजिस्ट याचा सल्ला घ्यायला हरकत नाही. परंतु अघोरी कोणते उपाय जे आहेत ते आपण करू नये. स्थूलता ही जागतिक समस्या आहे. भारतामध्ये प्रति 4 माणसामध्ये एक व्यक्ती स्थूल आहे. त्यामुळे फार असं निराश होण्याचं नक्कीच कारण नाही.
1: डॉक्टर मयूर देशमुख सर, आता मी जिमचा संदर्भ दिला.
2: हो,
1: हल्ली जिममध्ये डायटिशियन असतात, म्हणजे जिममध्ये येणाऱ्या व्यक्तींना डायट लिहून देतात.
2: हो.
1: आणि तद्वतच हल्ली समाजामध्ये आणखीन एक प्रोटीन डायट, ते सुचवणारेही खूप आहे, ज्याच्यामध्ये प्रोटीन शेक प्या असं सांगितलं जातं, व्यायाम पण सांगितला जातो. तर हे जे डायट सांगणारी मंडळी आहेत, त्यांच्या सल्ल्यानुसार जिममध्ये व्यायाम करणं, डाएट घेणं किंवा प्रोटीन शेक घेणं, याच्याबद्दल थोडंसं व्यवस्थित विवेचन करून सांगा ना आम्हाला.
2: प्रोटीन सप्लिमेंट्स जे लोक आजारी असतात, जे आहार घेऊ शकत नाहीत, त्यांना तात्पुरता काही कालावधीसाठी डॉक्टर्स लिहून देतात. ते त्या वेळेच्या मर्यादेपुरते घेणं ठीक आहे. अन्य वेळी तुम्हाला प्रथिनं जर घ्यायची असतील, तर हे असे प्रोटीन शेक्स वगैरे घेण्यापेक्षा आहारातून नैसर्गिकरित्या प्रथिनांचं सेवन योग्य प्रमाणामध्ये करणं हे कधीही योग्य आहे. व्हेजिटेरियन लोक जे आहेत, त्यांना दूध, दही, कडधान्य, नट्स किंवा मोड आलेली धान्य ह्यातनं आपल्याला प्रोटीनचा स्रोत खूप चांगला मिळतो. नॉन व्हेजिटेरियन लोक जे आहेत, त्यांना अंडी आहे, चिकन आहे, मासे आहे, ह्यातनं आपल्याला प्रोटीन्सचा स्रोत खूप चांगला मिळतो. त्यामुळे तुम्ही आहार योग्य करा. ह्या प्रोटीन शेक्स आणि यासारख्या सप्लिमेंट्सच्या मागे लागू नका. सप्लिमेंट्स हे मार्केटिंग इंडस्ट्री आहे. शरीर हे नैसर्गिक आहे, त्याला नैसर्गिक राहू द्या. नैसर्गिक पद्धतीनंच त्याला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करा. बऱ्याचदा ह्या प्रोटीन्सचा किंवा प्रोटीन सप्लिमेंट्सचा अतिरेक जो आहे, तो अतिरेक तुम्हाला अनेक व्याधी किंवा आजार करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. इव्हन प्रोटीनचं प्रमाण हे खूप जास्त घेतलं तर तुम्हाला हे किटोन्स जास्त होऊन किडनीवर पण दुष्परिणाम होतो. त्यामुळे सप्लिमेंट्सच्या मागे लागू नका. तुम्ही जर योग्य आहार घेत असाल, तर तुम्हाला कुठल्याही सप्लिमेंट्सची गरज नाही.
0: आरोग्य बळीराजाचं या सदरात आताच आपण स्थूलता आणि त्याचे दुष्परिणाम याविषयी डॉक्टर मयूर देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग 11 ऐकला. मंडळी, आपल्या घरशिवार कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया दादा कोंडके यांची गीतरचना. गायक कलाकार आहेत उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी. संगीतकार आहेत राम कदम. आणि चित्रपट आहे एकटा जीव सदाशिव.

जवळ ये लाजो नको, ये जवळ ये लाजो नको।

0: लाजो नको ये जवळी ये लाजो नको ये जवळी ये लाजो नको।
1: मंडळी, याबरोबरच आजचा घरशिवार हा कार्यक्रम आम्ही इथं संपवित आहोत। पुन्हा आपण भेटूया येत्या बुधवारी संध्याकाळी 7:30 आपल्या घरशिवार याच कार्यक्रमात। तोपर्यंत संजय पाटोळेचा नमस्कार।

0: श्रोतेहो, आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम ऐकलात, घर शिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.
1: श्रोतेहो, घर शिवार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

श्रोतेहो, आमच्या कार्यक्रमासंबंधीचं एक निवेदन आता ऐकूयात. श्रोतेहो, उद्या संध्याकाळी 6:30 स्वयंसिद्धा या महिलांसाठीच्या कार्यक्रमात जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिका एक सेवाभावी भूमिका या कार्यक्रमात महिला रुग्णालय येथे परिसेविका या पदावर कार्यरत असलेल्या रिबेका आनंदे भंडारे यांच्याशी वैशाली महामुने यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहात. सादरकर्ते आहेत किशोर पवार. तेव्हा ऐकायला विसरू नका स्वयंसिद्धा हा कार्यक्रम उद्या संध्याकाळी 6:30.

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8 वाजलेत. श्रोते हो, आता ऐकूयात आकाशवाणी धाराशिव केंद्राची जाहिरात प्रसारण सेवा.

0: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।
1: शेळी पालनातून समृद्धी। उस्मानाबादची शेळी सर्वत्र प्रसिद्ध आहे। बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा शेळी पालन एक प्रमुख उद्योग आहे। शेळी पालन उद्योग संघटित पद्धतीने केल्यास ऊस कारखानदारी स्पर्धा करू शकतो। तेव्हा संघटित व्हा, शेळी पालन उद्योग सुरू करा। शासनाच्या योजना, कर्ज पुरवठा, व्यापारी वृद्धी मधून शेळी कारखानदारी उभी करूया। संपूर्ण महाराष्ट्रात सभासद नोंदणी सेवा निःशुल्क करूया। भेटा, लिहा किंवा फोन करा। आमचा पत्ता उस्मानाबादी शेळी मार्केटिंग सर्व्हिसेस, नवीन पोलीस मुख्यालयासमोर, धाराशिव, डॉक्टर वसंत मुंडे। मोबाईल क्रमांक 94-22-56-53-65।
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99-606-55-381।
3: लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात। आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।

श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024722921. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.

श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद। आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये। दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये। तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 0-24-72-22-60-62 या क्रमांकावर। हॅलो आपकी पसंद।

आकाशवाणी धाराशिव केंद्र रात्रीचे 8:05 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी धाराशिव केंद्र रात्रीचे 8:05 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारत जी राम जी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध। 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार। देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट। आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा उद्या शपथविधी। नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी।

0: आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स मध्ये आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स मध्ये 1313 अंकांची घसरण, रुपयाही 82 पैशांनी घसरला. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. केंद्रीय मंत्री शिवराज चौहान यासंदर्भात म्हणाले,
1: कोशिश होगी कि 3 दिन के अंदर हो, लेकिन अधिकतम 15 दिन के अंदर क्रियाएं पूरी करके उनके खाते में पैसा आ जाए. और 15 दिन के अंदर अगर पैसा नहीं आया तो हमारे मजदूर भाई बहन विलंबित भुगतान के पात्र भी होंगे. जो देरी से देंगे तो उस पर एक निश्चित राशि अलग से देनी पड़ेगी, और मांगने पर अगर रोजगार नहीं मिला तो बेरोजगारी भत्ता भी देना पड़ेगा.
0: देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या अनौपचारिक मंत्रिगटाच्या 5व्या बैठकीनंतर अध्यक्ष संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. देशात 703 अब्ज डॉलर अमेरिकन डॉलर इतकं परकीय चलन उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना माहिती दिली. सरकार ग्राहकापर्यंत इंधनाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्या म्हणाल्या. गेल्या 3 दिवसात नोंदणी केलेल्या 1,26,00,000 ग्राहकांना 1,14,00,000 एलपीजी सिलेंडरचा पुरवठा करण्यात आल्याचंही त्या म्हणाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पेट्रोल आणि डिझेलचा कमी वापर करण्याच्या आणि सार्वजनिक वाहने आणि कार पुलिंगचा वापर करण्याच्या आवाहनाचे त्यांनी पुनरुच्चार केला. त्या म्हणाल्या,
2: माननीय प्रधानमंत्री जी ने देश के सभी लोगों से आग्रह किया है कि पेट्रोल और डीजल की खपत कम करें, जहां भी संभव हो मेट्रो और सार्वजनिक परिवहन का उपयोग करें, कार पूलिंग का विकल्प चुने, रेलवे एज अ मोड ऑफ ट्रांसपोर्टेशन फॉर गुड्स को प्रेफर करें और जहां भी संभव हो इलेक्ट्रिक वाहनों का उपयोग बढ़ाएं.
0: रसायने आणि खते मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी म्हटलं आहे की देशात वर्षाच्या खरीप हंगामासाठी खतांचा

51% साठा उपलब्ध आहे. आसाममध्ये हिमंता बिस्वा सर्मा उद्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. गुवाहाटी इथे खानापारा इथल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर या शपथविधी सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. भाजपशासित राज्यांचे केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहतील. 126 सदस्यांच्या आसाम विधानसभेत एनडीएने 102 जागा मिळवल्या तर भाजपने 82 जागा आणि त्यांचे मित्रपक्ष आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट यांनी प्रत्येकी 10 जागा जिंकल्या. सोमनाथ मंदिराच्या माध्यमातून देशाची अखंड भक्ती परंपरा आणि सांस्कृतिक धैर्य दिसून येत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमधल्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सोमनाथ अमृत महोत्सवात ते बोलत होते. हजारो वर्षांपासून या मंदिरांवर हल्ले होत आहेत, मात्र या हल्ल्यांमुळे देशाची संस्कृती नष्ट होईल असा विचार करणाऱ्यांचे मनसुबे फलद्रूप झाले नाहीत याकडे त्यांनी लक्ष वेधलं. आज प्रधानमंत्र्यांनी सोमनाथ महादेव मंदिरात पूजा केली. ध्वजारोहण सोहळ्यातही प्रधानमंत्री मोदी यांनी सहभाग घेतला. भारतीय हवाई दलाच्या सूर्य किरण एरोबॅटिक्स पथकाने सोमनाथ मंदिरावरच्या आकाशात चित्तथरारक हवाई कसरती केल्या तसंच हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक शहरातल्या TCS मधल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला आज नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती, तिची मुदत संपल्यानं आज तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. TCS प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे. कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. इराण आणि अमेरिका यांच्या शस्त्रसंधीवर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांना मोठ्या प्रमाणात बसला. सेन्सेक्स आज 1313 अंकांनी घसरून 76015 अंकांवर बंद झाला. निफ्टी 360 अंकांची घट नोंदवून 23816 अंकांवर बंद झाला. ग्राहकोपयोगी वस्तू, बांधकाम उद्योग, सराफ व्यावसायिक, विमान कंपन्या यांचे समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. डॉलरच्या तुलनेत रुपया आज 82 पैशांनी घसरला. यामुळे विनिमय चलन बाजारात एका डॉलरसाठी 95.31 रुपये मोजावे लागत होते. पश्चिम बंगालमध्ये बिगर संवैधानिक महामंडळ, संस्था, सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम यावरचे नियुक्त सदस्य, संचालक, अध्यक्ष यांचा कार्यकाळ तात्काळ प्रभावानं संपुष्टात आणण्यात आला आहे. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली, त्यात हा निर्णय झाला. राज्यातल्या सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय प्रशिक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला. भारतीय न्यायसंहिता राज्यात लागू करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन सोपवण्याचा निर्णयही आज जाहीर झाला. याआधीच्या तृणमूल काँग्रेसच्या सरकारनं घुसखोरांना प्रोत्साहन देण्यासाठी हे जमीन हस्तांतरण राखून ठेवलं होतं असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज IIT मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घरबांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली. कार्बन उत्सर्जनाच्या जागतिक समस्येवर तोडगा काढणाऱ्या IIT मुंबईच्या चमूनं त्यांचं अभिनंदन केलं. त्यांना येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढच्या महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी घोषणा त्यांनी केली. ICC पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेट संघाच्या क्रमवारीत भारताचा प्रथम क्रमांक कायम राहिला आहे. आज ICC ही क्रमवारी जाहीर केली. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड असून ऑस्ट्रेलिया तिसऱ्या तर दक्षिण आफ्रिका चौथ्या आणि पाकिस्तान 5व्या स्थानावर आहे. इराण आणि अमेरिकेमधला तिढा अद्याप कायम असून पश्चिम आशियात नव्यानं अस्थिरता पसरली आहे. या आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या चीन दौऱ्यात चीनचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता आहे. अमेरिकेनं इराणवर लादलेले निर्बंध कोणत्याही वाटाघाटी होण्यापूर्वीच मागे घेतले जावेत अशी मागणी इराणनं केली आहे. तर इराणनं आपल्याकडचा युरेनियमचा साठा देशाबाहेर काढावा याबाबत इस्रायल आणि अमेरिका आग्रही आहेत. IPL क्रिकेट स्पर्धेत आज धर्मशाला इथं पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांचा सामना सुरू आहे. दिल्ली

0: कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा पंजाब किंग्सच्या 7 षटकात 1 बाद 78 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा उद्या शपथविधी. नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1313 अंकांची घसरण. रुपयाही 82 पैशांनी घसरला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. रात्रीचे 8:15 वाजलेत. लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
3: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आग्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
4: श्रोते हो, लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात रुक्मिणबाई साहेबराव शिंदे यांनी गायलेल्या जात्यावरच्या ओव्या.
5: श्रोते हो, प्रसारित करत आहोत रुक्मिणीबाई साहेबराव शिंदे यांनी गायलेल्या जात्यावरच्या ओव्या. निवेदन आहे आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.
6: सुंदर ते ध्यान, मोठे मोठे कान, पार्वतीचा गणपती दिसतो किती छान. हळद नको कुंकू नको गुलालाचा मान, हळद नको कुंकू नको गुलालाचा मान. सुंदर ते ध्यान, मोठे मोठे कान, पार्वतीचा गणपती दिसतो किती छान. फुलं

कान सुंदर ते ध्यान मोठे मोठे कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान सुंदर ते ध्यान मोठे मोठे कान पार्वतीचा गणपती

टेकान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान, सुंदर ते ध्यान मोठे मोठे कान, पार्वतीचा गणपती दिसतो किती छान. गाडी नको घोडी नको उंदराचा मान, गाडी नको घोडी नको उंदराचा मान, गाडी नको घोडी नको उंदराचा मान, गाडी नको घोडी नको उंदराचा मान.

टेकान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान, सुंदर ते ध्यान मोठे मोठे कान पार्वतीचा गणपती

0: रुक्मिणबाई साहेबराव शिंदे यांनी गायलेल्या जात्यावरच्या ओव्या आपण ऐकला आहात.
1: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
0: श्रोते हो, याबरोबरच लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे.

रात्रीचे 8:45 होत आहेत. प्रथम हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर ठीक 9 वाजता विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

0: FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. रात्रीचे 10 वाजलेत. श्रोते हो प्रसारित करत आहोत फोन इन कार्यक्रम हॅलो आपकी पसंत. संवादिका आहेत सुवर्णमाला कांबळे, तांत्रिक सहाय्य आहे जीवन क्षीरसागर आणि प्रमोद साळुंके यांचं, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.
1: नमस्कार श्रोते हो, हॅलो आपकी पसंद या फोन इन कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण सुवर्णमाला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य केलं आहे जीवन क्षीरसागर आणि प्रमोद साळुंके यांनी. या सदाबहार कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

0: नमस्कार, हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमात स्वागत आहे.
1: हा हॅलो, आपकी पसंद मॅडम.
0: बोलते, नाव सांगा आपलं.
1: हा, मी गणेश माळी बोलतोय, लातूर बोरीहून.
0: बर, बोला गणेशजी, काय करत असता आपण?
1: मी लॅब टेक्निशियन आहे मॅडम. ब्लड टेस्टिंग वगैरे करतो आम्ही, होम कलेक्शन, घरी जाऊन सर्व्हिस देतो मॅडम.
0: आणखीन आकाशवाणी धाराशिव केंद्राचा कोणता कार्यक्रम तुम्हाला आवडतो? मग
1: मी मॅडम आकाशवाणी धाराशिवचे सगळेच कार्यक्रम ऐकतो, आणि नंतर त्याच्यावर विविध भारतीचे पण कार्यक्रम येतात, ते पण.
0: बर, कुठल्या प्रकारची गाणी मग जास्त आपल्याला आवडतात?
1: मला 90s मधले गाणे आवडतात मॅडम.
0: कोणतं सांगायला आवडेल तुम्हाला आजच्या कार्यक्रमामध्ये?
1: परदेश पिक्चर मधलं गाणं.
0: गाणं सांगा ना.
1: जरा तसवी रसे तू मेरी महबूबा. महिमा चौधरी आवडते आम्हाला.
0: कुठल्या चित्रपट तिचा जास्त आवडला मग तुम्हाला?
1: परदेश. आणखीन ते तेवढे मला आठवत नाही, परदेशचे पिक्चर आवडतात चांगले ते.
0: ठीक. आणखीन कार्यक्रमाविषयी काय सांगाल? कुठला कार्यक्रम तुम्हाला आवडतो किंवा किती वेळ ऐकत असता तुम्ही रेडिओ?
1: रेडिओ मॅडम मी सकाळी 8 ते 10 पर्यंत कंटिन्यू ऐकत असतो. 10-11 विविध भारतीचे वगैरे कार्यक्रम लागतात, 9 ते 10. त्याच्या अगोदर बातम्या वगैरे पुन्हा नंतर हिंदी चित्रपटांचा कार्यक्रम असतो, बातम्या लागतात, विविध भारतीचा कार्यक्रम असतो. आज
0: बर, म्हणजे आकाशवाणी धाराशिव केंद्राचे तर कार्यक्रम आवडतातच आपल्याला, पण त्यासोबतच
1: आकाशवाणी धाराशिव चालते आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये 101.3 MHz.
0: अगदी खरं आहे. आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या ऍप मुळे देखील आपण कुठेही आणि कधीही ऐकू शकतो
1: आकाशवाणी.
0: अच्छा, फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. आणि ऐकूयात मग आपल्या पसंतीचे परदेश या चित्रपटातील हे गीत.

0: हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: थँक यू मॅडम.
2: मी सौ उषा भालेराव बोलते.
0: कुठून बोलताय ताई आपण?
1: मी शाहूनगर धाराशिववरून बोलते.
0: बरं, आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कुठले कार्यक्रम आपल्याला आवडतात?
1: मला सगळेच कार्यक्रम आवडतात.
0: बरं बरं, कधीपासून ऐकताय आपण रेडिओ?
1: लहानपणापासून मला रेडिओ आवड आहे ऐकण्याची.
0: काम करत करत आपल्याला रेडिओ मदत करतो, माहिती आणि गाणी पण असतात हो ना?
1: हो हो.
0: बर, मग तुम्हाला गाणी जास्त आवडतात का माहिती आवडते?
1: मला गाणी जास्त आवडतात.
0: बर, कुठल्या प्रकारची गाणी आवडतात आपल्याला?
1: मला हिंदी मराठी दोन्ही पण गाणी आवडतात.
0: अच्छा,
1: जुनी.
0: काय करत असतात ताई आपण?
1: मी बहिणी आहे, घरीच असते.
0: अच्छा, बर बर. मग घरी स्वयंपाक करत असताना किंवा आणखीन इतर काही कामं करत असताना तुम्हाला रेडिओवरची गाणी खूपच म्हणजे मदत करत असतील आणि तुमचं काम पटकन होत असेल.
1: हो, रेडिओ चालूच असतो किचन मध्ये किंवा काही काम करत असेल तर.
0: बरं बरं. आणखीन आमच्याकडे म्हणजे आकाशवाणीवरून स्वयंसिद्धा हा महिलांसाठी कार्यक्रम असतो, तो ऐकत असतं आपण?
1: हो हो, तो ऐकते.
0: बरं, कसे वाटतं तुम्हाला कार्यक्रम?
1: छान आहे, सगळे कार्यक्रम छान आहे.
0: अच्छा,
1: हो.
0: बरं, घरी कोण कोण असतं तुमच्या?
1: मी आणि माझे जे दोन मुलं आहेत मिस्टर, पण आम्ही त्या धाराशिवला

0: दोघे जणच राहतो, मुलं तिकडं असतात.
1: अच्छा, म्हणजे मुलं सर्व्हिस निमित्त बाहेर गावी आहेत.
0: हो, माझा एक मुलगा, धाकटा मुलगा अमेरिकेला आहे,
1: बर,
0: जॉब करतो तिकडं, शिक्षण पण झालंय तिकडं. आणि माझा मोठा मुलगा पण आता दुसऱ्या देशात चाललाय, रियाद देशात, पुढच्या आठवड्यात.
1: अरे वा, खूप छान. दोन्ही मुलांना तुम्ही उच्च शिक्षण दिलेलं आहे आणि परदेशात ते आता नोकरी करतायत, म्हणजे हे खरंच अभिमानाची गोष्ट आहे तुमच्यासाठी.
0: हो मॅडम,
1: बरं, ठीक आहे,
0: वाटतं मला मुलांचा.
1: अच्छा अच्छाच, आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम ऐकत राहा. अच्छा, हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमासाठी कुठलं गाणं ऐकायला आपल्याला आवडेल?
0: हो, मला आता माझी मुलं परदेशात आहेत, तर मला चिपकी आई हे गाणं आहे ना,
1: नाम या चित्रपटातील,
0: नाम चित्रपटातलं ऐकायला आवडेल.
1: ऐकूयात आपल्या पसंतीचं नाम या चित्रपटातील पंकज उधास यांनी गायलेलं हे सुंदर असं गाणं. फोन केलात, धन्यवाद.

0: नमस्कार, हेलो आपकी पसंद। रुई ढोकी काय करताय आपण?
1: माझा
0: बर, मग आता सध्या चालू आहे तुमचा व्यवसाय का कसा आहे?
1: चालायची आता उन्हाळा चालू.
0: कारण भरपूर काम असतात या दिवसामध्ये, हो की नाही?
1: आता सध्या
0: बर,
1: त्यासाठी काम करतो पाइपलाईन टाकायचं.
0: तुमचं स्वतःच जेसीबी आहे? बर, हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात आज कुठलं गाणं ऐकायला आवडेल तुम्हाला? तुम्ही जेसीबी चालवता ना, मग त्यावर कुठली गाणी तुम्ही गाणी लावत असाल ना काम करत असताना? जेसीबी असू द्या किंवा ट्रॅक्टर असो, वेगळ्या प्रकारचे गाणे तुम्ही लावता? तुम्हाला कुठल्या प्रकारचे गाणी आवडतात? मग अच्छा, कोणता हिरो आवडतो तुम्हाला?
1: मकरंद अनासपुरे. मी
0: मग आकाशवाणी धाराशिव केंद्राचा कुठला कार्यक्रम तुम्हाला आवडतो?
1: सगळ्याच कार्यक्रम आवडते. बरेच कार्यक्रम असते.
0: बर, कार्यक्रमामध्ये कुठलं गाणं ऐकायला आवडेल तुम्हाला?
1: मकरंद अनासपुरे यांच्यावर चित्रित झालेलं.
0: ऐकूयात मकरंद अनासपुरे यांच्यावर चित्रित झालेलं गाणं. आपण फोन केला, धन्यवाद.

0: हेलो, आपकी पसंद।
1: नमस्कार, मी भदर्जे शंकर आवडा जी, रवळगाव तालुका सेलू जिल्हा परभणीहून बोलतोय. धन्यवाद.
0: अच्छा, कार्यक्रमात स्वागत आहे, बोला। तुम्हाला आकाशवाणी धाराशिव केंद्राचा कुठला कार्यक्रम जास्त आवडतो?
1: मला तर हा कोलिंग कार्यक्रमच आवडतात मॅडम जास्त.
0: बर, तर कशामुळे हे नाही मी विचारणार, कारण बरेच जण म्हणतात संवाद आवडतात, काही जण म्हणतात गाणी आवडतात।
1: त्यांचे संवाद आवडतात. काय चाललं एकंदर, काय चाललं आपल्या भागामध्ये, काय चाललंय हे सगळं त्याकडलं.
0: बर, मग सध्या कसं चालू आहे वातावरण, ऊन काय म्हणते तुमच्या इकडे?
1: परभणी जिल्ह्यात तर फार ऊन आहे मॅडम, दुसरं तुम्ही लाट आहे आमच्याकडे परभणी जिल्ह्यात.
0: बरोबर आहे, कसं करताय मग संरक्षण?
1: संरक्षण निघडीत असतो आणि जे काय महत्व ते काम असतात ते सकाळी
0: बर,
1: आणि उष्णतेपासून लिंबू शरबत वगैरे प्यायचं, अंगुळाचे फळ असायचे किंवा ताक प्यायचं, अशा प्रकारे उष्णतेपासून रक्षण करतो. जास्त होणार नाही होत नाहीये, किंवा संध्याकाळी काम करायचे महत्वाचे, अशा प्रकारे काळजी घेतो आपण.
0: बरोबर आहे,
1: सगळ्या दोघांनी अशा प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे.
0: सकाळी 10 ते दुपारी 3 या दरम्यान उन्हामध्ये जाण्याचं थोडंसं टाळावं आपण। जास्तीत जास्त पाणी पिलं पाहिजे, लिंबू सरबत जे फळं आहेत ते खाल्ली पाहिजेत, हो की नाही? आजच्या कार्यक्रमात कुठलं गाणं ऐकायला आवडेल आपल्याला?
1: दादा कोंडके साहेबांच्या चित्रपटातलं एखादं गीत ऐकवा मॅडम.
0: सांगा ना, त्यांचे भरपूर चित्रपट आहेत।
1: आल्या आल्या जाऊ नका ती लावणी ऐकायला आवडेल मला. तुमचं आमचं जमलं बघते.
0: ठीक आहे, ऐकूया तुमचं आमचं जमलं या चित्रपटातील ही लावणी। आपण फोन केला, धन्यवाद।
1: धन्यवाद धन्यवाद आकाशवाणीचे, धन्यवाद।

0: नमस्कार, हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमात स्वागत आहे.
1: नमस्कार, रेडिओ धाराशिव नाव अश्विनी आहे.
0: अच्छा,
1: मी मुंबईवरून बोलते आहे. कसं चाललंय आपलं तिकडे धाराशिवमध्ये?
0: मस्त, आम्ही इकडे चांगले आहोत. आपण काय म्हणताय, कसं आहे मुंबईचं वातावरण सध्या?
1: मुंबईचं वातावरण जरा आहे तापलेलं आहे, पण मुंबईपेक्षा इतर भागामध्ये खूप प्रॉब्लेम आहेत. सगळ्यांनाच फेस होत आहेत, करावे लागतात प्रॉब्लेम. त्यामुळे सगळ्यांनी काळजी.
0: बरोबर आहे. काय करत असतात ताई आपण?
1: सध्या मी मुलांसाठी असे समर वर्कशॉप्स वगैरे असे घेत असते. त्याच्यामध्ये कागदापासून वेगळं तयार करणं, म्हणजे जेणेकरून त्यांचं असं मन रमेल, थोडं मोबाईल पासून दूर राहतील आणि काहीतरी क्रिएटिव्ह याच्यात वाढीला लागेल गुण, त्याच्यासाठी एक प्रयत्न चालू असतात.
0: खरंच
1: माझी हॉबी आहे.
0: खूप छान उपक्रम आहे हा आपला, कारण सध्या लहान मुलं तर एवढी मोबाईल मध्ये गुंतलेत की त्यांना त्यापासून दूर करणं खूप अवघड जाते पालकांना.
1: खूप कठीण आहे. आणि मी एका खूप जे म्हणजे मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांचं तर मी असं ऐकलं होतं की 5 होईपर्यंत मुलांच्या हातात कृपया मोबाईल देऊ नका. आणि आपल्या रेडिओच्या माध्यमातून मी हे सगळ्यांपर्यंत पोहोचवू इच्छिते की त्यामुळे काय होतं, आपल्याला वाटतं मनोरंजन होतंय पण आपण बघत नाही. त्याच्या बदल्यात आपला अटेन्शन स्पॅन शॉर्ट होत जातोय. मुलांना फोकस करायला, मेमरी रिटेन्शन मध्ये जे प्रॉब्लेम होत आहेत त्याचं मूळ कुठेतरी इथे आहे. आणि आपल्या रेडिओच्या माध्यमातून मला सांगावं असं वाटतं की त्यांना असं काहीतरी गुंतवून ठेवा, काही करू दे, मग ते त्याच्यामध्ये अर्थपूर्ण ते असेलच असं नाही. आणि आता गंमत अशी झाली, मी तुम्हाला एक तुमचा जास्त वेळ घेणार नाही, एक उदाहरण म्हणून देते की इथे मुलं दुपारी फिरत असतात इथे अशी, आणि इथे अशी थोडी झाडं झुडपं आहेत आणि जेव्हा ती मुलं बोर होतात त्याच्यात ती क्रिएटिव्ह काहीतरी करत राहतात. म्हणजे ह्या काठीला असं बांधलं आणि अर्थपूर्ण त्याच्यात खूप असतं, त्या बोर्डम मधून सुद्धा क्रिएटिव्हिटी कशी होते ते मला बघायचं होतं. म्हणजे त्याच्यात ती नवीन नवीन रचना करतात निसर्गातल्या वस्तूंमधून, अशीच क्रिएटिव्हिटी वाढीला लागते. आणि प्रत्येक वेळेला आपण जर एक्सटर्नल स्टिम्युलेशन देत गेलो मुलांना, मोबाईल किंवा सारखा टीव्ही, तर त्यांना फावल्या वेळात काय करायचं आणि आपल्यामध्ये स्वतःमध्ये काय आहे याचा ती शोध घेत नाहीत.
0: अगदी अगदी
1: असं होतं.
0: खरंच खूपच छान तुम्ही सांगितलेलं आहे. हे बरेच पालकांच्या सुद्धा लक्षात येत नाही की या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण मोबाईल बसून आपल्या मुलांना दूर ठेवू शकतो.
1: हो, आणि आपण स्वतः त्याच्यासाठी दूर राहायला पाहिजे, जेणेकरून मुलं काही दूर राहतील. पण मर्यादा घालून घेतल्या पाहिजेत.
0: बरोबर आहे. खरंच खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम ऐकत असतं आपण.
1: आकाशवाणी धाराशिव केंद्र जे माझे वडील खूप चाहते, म्हणजे त्यांनी मला सांगितलं की तू बघ, ट्राय करून बघ, तुला पण आवडेल. मी ट्राय केलं, धाराशिवला यायचं आहे मनात, बघूया आता कधी जमतंय ते.
0: म्हणजे मुंबईला पण कामानिमित्त कशासाठी?
1: आम्ही इथे राहायलाच आहोत, म्हणजे आमचं वास्तव्यच इथे आहे.
0: अच्छा, आणि वडील धाराशिवचे आहेत का मग?
1: नाही नाही, आम्ही खरे कोकणात मुंबईचे, पण बाबांना रेडिओचं भयंकर आवड होती. माझी आई स्वतः आकाशवाणी रत्नागिरी केंद्रामध्ये क्लर्क होती, त्यामुळे असं एक आकाशवाणीशी आमचं कनेक्ट खूप जुनं आहे.
0: अच्छा, नाही वडिलांनी तुम्हाला खास धाराशिव आकाशवाणी केंद्र ऐकायला सांगितलं, याचा अर्थ मला असं वाटलं की तुमचं माहेर धाराशिव असेल.
1: नाही नाही, बाबांचं रेडिओ, आई बाबांचं रेडिओशी खूप कनेक्शन आहे.
0: छान वाटलं. आपण कोकणातले असून पण धाराशिव केंद्र एवढ्या आवडीने ऐकता, एवढं म्हणलं एवढं ऐकता, त्याबद्दल धन्यवाद. असेच कार्यक्रम ऐकत राहा आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या. आजच्या हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात आपल्याला कुठलं गाणं ऐकायला आवडेल मग?
1: अंदाज अपना अपना या चित्रपटातलं दो मस्त ताने चले जिंदगी बनाने, ते मला आवडतं गाणं आहे. आणि कारण पण सांगते तुम्हाला, ते

0: गाणं इतकं सहज आहे, एका फ्लो मध्ये आहे की ती कोरिओग्राफी अशी मुद्दा म्हणून आर्टिफिशियल गेली असं वाटतं. आणि सहज एका फ्लो मध्ये गाणं आहे आणि ते खूप कॅची आहे, आईला तर खूप आवडतं. आणि माझा फेवरेट रेडिओ धाराशिव केंद्रातून मला ऐकायला नक्की.
1: अरे वा, खरंच खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. आणि आपण खूप छान संदेश देखील आमच्या श्रोत्यांसाठी दिलेला आहे आपल्या पसंतीचा अंदाज अपना अपना या चित्रपटातील गाणं. फोन केलात, धन्यवाद.
0: थँक्यू सो मच मॅम, थँक्यू.

0: नमस्कार, हेलो, आपकी पसंद या कार्यक्रमात स्वागत आहे.
1: हाँ नमस्कार मॅडम.
0: कुठून बोलताय?
1: शनिवार पेठ मंगळवाडा जिल्हा सोलापूर गोष्ट बोलते मॅडम.
0: अच्छा,
1: माझा एक पहिला फोन आहे बघा मॅडम.
0: कार्यक्रमात आपलं खूप स्वागत आहे.
1: आणि मी नियमाचं पालन करतो मॅडम. आम्ही सगळे नियम आम्हाला मला अवगत आहेत, त्यामुळे आम्ही नियमाप्रमाणे आम्ही वागतो. आम्ही
0: खरंच प्रत्येक श्रोत्यांनी देखील हे नियम पाळले पाहिजेत, कारण आपण श्रोत्यांना पण संधी दिली पाहिजे, त्यांचंही म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे किंवा त्यांच्याही आवडीची गाणी.
1: हो हो. आणि कसं आहे मॅडम, नियमांचं पालन केलं तर पुढे आपल्याला पुढे जागा मिळते आपल्याला.
0: बरोबर आहे.
1: एक आपलं जुनं हिंदी गीत आहे नाही,
0: गुंज उठी शहनाई या चित्रपटातील
1: गायिका लता मंगेशकर, मोहम्मद रफी, जीवन रे प्रिया तेरा साथ रे, हे गीत ऐकायचं मॅडम आम्हाला.
0: नक्कीच ऐकूयात, हे गाणं तर ऐकूयात, पण आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपल्याला कसे वाटतात ते सांगा ना आम्हाला.
1: आणि मॅडम कसं आहे, उस्मानाबाद केंद्र अव्वल राज्यामध्ये एक नंबर आहे. आणि कसं आहे, सगळ्या कार्यक्रमाची आम्ही एक प्रत्येक केंद्रावर आम्ही चौकशी करतो, पण उस्मानाबाद केंद्र जगात कुठे केंद्र नसावं. आपले प्रेमळ मनमिळावं आणि अंतकरण निवेदिका निवेदिका हे आपल्या केंद्र आम्हाला बाहेर मिळतात. आम्हाला
0: आणि त्यात
1: ही बघ का वस्तुस्थिती आहे. आणि आम्ही बघ का मॅडम, जेव्हा जेव्हा फोन करतो तेव्हा तेव्हा आम्हाला रिस्पॉन्स चांगला मिळतो आपल्याकडून.
0: तेच मी म्हणाले की याच्यामध्ये श्रोत्यांचाही सहभाग खूप महत्वाचा आहे.
1: बरोबर
0: आहे. घरी कोण कोण असतं?
1: घरी मॅडम आमची मिसेस, आमचा धाकटा मुलगा सुनबाई, दोन नातू,
0: बर
1: आमचा परिवार आहे.
0: आता तुमचं 74 वर्ष वय म्हटल्यानंतर.
1: अगदी अगदी मॅडम, कसं आहे, शरीर प्रकृती माझी उत्तम आहे आणि आम्हाला समर्थ साथ आहे.
0: तर आपण फोन केला, धन्यवाद. ऐकूयात आपल्या पसंतीचं गुंज उठी शहनाई या चित्रपटातील हे गीत.

0: नमस्कार, हॅलो, आपकी पसंद.
1: नमस्कार, हॅलो, आपकी पसंद. बोलतो.
0: कोण बोलत आहे? आपलं नाव सांगा.
1: नाम दिवल कांबळे.
0: अच्छा, काय करत असता मग आपण?
1: शेती.
0: सध्या काय चालूय मग शेतामध्ये?
1: सध्या ऊस लावायची चालू.
0: बर, फक्त ऊस लावलायत का मग?
1: दीड एकर ऊस आहे.
0: आणि बाकीच्या शेतामध्ये
1: काय नाही, जो आता गहू काढून घेतलाय.
0: जनावर वगैरे आहेत का?
1: नाही, कोंबड्या आहेत.
0: बर, किती आहेत कोंबड्या?
1: एक 500.
0: अच्छा, भरपूर आहेत की मग? परवडते का मग शेती आपल्याला?
1: परवडते की स्वतः केल्यावर परवडते, असं दुसऱ्याने मोल मजूर लावल्यावर परवडत नाही.
0: आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून किसानवाणी हा कार्यक्रम असतो, ऐकत असता आपण?
1: ऐकत आहे.
0: मग शेतामध्ये काही उपयोग होतो का त्याचा? बर,
1: माहिती दिसते म्हणलं किसानवाणी मध्ये.
0: कार्यक्रमांविषयी काय सांगाल आपण आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या?
1: कार्यक्रम सगळे चांगले असतील.
0: बर, कधीपासून ऐकताय आपण रेडिओ?
1: जवळजवळ 10-15 वर्ष झालं ऐकत. माझ्यापासून अनेक रेडिओ आहे सर, पण मी आलीपासून ते रेडिओ चालूच असते. ऐकत ऐकत काम करायचं.
0: बरोबर आहे. मग उन्हापासून संरक्षण कसं करताय? ऊन तर भरपूर आहे.
1: काय नाही, उन्हापासून काय, उन्हात गेल्यानंतर काम करताना काहीच वाटत नाही. ते सावली आल्यावरच ऊन दिसते. उन्हात गेल्यावर काम काहीच वाटत नाही.
0: आणि शेतकऱ्यांना तर ऊन वारा किंवा पाऊस यांची भीती वाटत नाही, शेतकरी हा निर्भीड असतो, हो की
1: नाही?
0: हॅलो, की पसंत या कार्यक्रमात आज कुठलं गाणं ऐकायला आवडेल तुम्हाला?
1: गाणं रेडिओला काय केलेलं आहे की दुखती चिंता किंवा सताती है, दुखतो आपण साथी है.
0: ऐकूयात आपल्या पसंतीचं हे गीत. फोन केलात, धन्यवाद.

0: हेलो, आपकी पसंद।
1: नमस्कार।
0: नमस्कार, बोला। कार्यक्रमात
1: मी भाऊसाहेब
0: कुठलं गाणं ऐकायला आवडेल?
1: नाथ
0: ठीक आहे, बर।
1: बोलताय जॅकेट मुलाने आणि आपण सगळं
0: ठीक आहे, आणखीन भाऊसाहेब काय चालू आहे मग सध्या आपलं?
1: सध्या आज कितपण भजन चालू आहे काही
0: बर,
1: ज्ञानेश्वर पारायण चालू आहे रे काही लेणाघर मध्ये
0: अच्छा। मग आपल्याला म्हणायला आवडतं, काय काय आवडतं?
1: म्हणायला आवडतं गायला आवडतं म्हणून दाखव का
0: हो, एखादे दोन ओळी।
1: रूप पातालो चनी सुख झाले चने तो हा विठ्ठल बघवा तो हा माधव बघवा
0: अच्छा, कधीपासून आपल्याला आवड निर्माण झाली या वारकरी संप्रदायामध्ये जाण्याची? बर, फोन केला त्याबद्दल
1: हो,
0: धन्यवाद।
1: धन्यवाद धन्यवाद।
0: ऐकूयात आपल्या पसंतीचं बन्या बापू या चित्रपटातील हे गीत।

हॅलो, आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. संवादिका होत्या सुवर्णमाला कांबळे, तांत्रिक सहाय्य होतं जीवन क्षीरसागर आणि प्रमोद साळुंखे यांचं, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजतायत. प्रथम हिंदीतून बातम्या, त्यानंतर रात्री 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.